सुप्रभात श्रोते हो, 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार आहे. भारतीय सौरतिथी 21 आश्विन शके 1948, दिनांक 13 ऑक्टोबर 2026. श्रोते हो, आमच्या आजच्या प्रसारण सभेमध्ये मी आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि श्रोते हो, सर्व रसिक श्रोत्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.

श्रोतेहो उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकत आहात. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे आता 6 वाजत आहेत. हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

माझी या मना जरा थांबना, तुझे धावणे अन मला वेदना, हे गाणं तर सर्वांनीच ऐकलेलं आहे. खरंच मनाच्या धावण्यामुळे आपण थकूनच जातो. त्याच्या धावण्याचा वेग पूर्ण विश्वात सर्वश्रेष्ठ आहे असं हे मन आहे तरी काय? कसं? आपल्या केवळ 10% जीवनावर बुद्धीचा प्रभाव आहे आणि 90% जीवनावर पूर्णतः फक्त मनाचाच प्रभाव असतो. पण विज्ञान तर मनाचं अस्तित्वच मान्य करत नाही. विज्ञानाच्या अथक आणि प्रचंड प्रयत्नांचा संबंध फक्त मानवाचं वय आणि शारीरिक स्वास्थ्यापुरताच जोडला जाऊ शकतो. मनात उठणाऱ्या भावभावनांच्या वादळापर्यंत हे प्रयत्न पोहोचूच शकत नाही. आपल्यातील सर्व चांगल्या वाईट भावभावना आणि बुद्धीपेक्षा लाखोपटीत परिणामकारक अशा अनेक शक्तींचं एकत्रित केंद्रस्थान अशी मनाची ओळख आपण करून घेऊ शकतो. मनासारखंच त्याच्यातील भावभावना आणि सर्व शक्ती सगळंच अदृश्य आहे. पण आपण 24 तास भोगत असलेल्या सुखदुःख, ईर्ष्या, राग, काळजी, प्रेम, मूड अशा सर्व भावना मनामुळेच आणि केवळ मनातच उत्पन्न होतात. बारकाईने विचार केला तर या भावनांच्या हिंदोळ्यांशिवाय मनुष्याचं अस्तित्व आहे तरी काय? भावनांच्या जाण्याशिवाय मानवाच्या जीवनाची दुसरी वास्तविकताच नाही, हेच खरं सत्य आहे. आपण सगळेजण सतत अनुभवतो की आयुष्यात असा एकही क्षण नसेल ज्यात कोणतीही भावनाच नाही. अगदी बोअर होणं ही सुद्धा भावनाच आहे. थोडक्यात आपलं आयुष्य म्हणजे मन आणि मन आणि केवळ मनच होय. मन उलटसुलट विचारांचे तरंग निर्माण करणारा कारखाना आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे आपणास अनेक उपद्रव सहन करावे लागतात. इच्छा नसतानाही वेडेपणा नकळत घडतो. विनाकारण नातेसंबंध देखील बिघडतात. पण हेच मन आपलं आयुष्य प्रगतीपथावर नेण्याकरिता अनेक परिणाम कार्य करण्यासाठी समर्थ आहे. केवळ मनच निसर्गाच्या अस्तित्वाशी जोडलेलं असतं आणि या निसर्ग नामक परमोच्च शक्तीशी आपला संवाद केवळ मनामुळेच शक्य आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुद्धा मनाच्याच शक्तिकेंद्रांवर आपण अवलंबून आहोत. ही शक्ती केंद्र सक्रिय झाल्याशिवाय कोणीही कधीही यशस्वी आणि सुखी होणार नाही. तसं पाहता शिक्षण, धन, कष्ट, उद्देश, धर्म, समाज, कुटुंब आणि मित्र यांची कुणाकडेच कमतरता नाही. तरीही लाखोमधील केवळ 10-20 जणच आपलं आयुष्य सार्थकी लावू शकतात. कारण काय? कारण आज आपण सगळे मनाचे गुलाम आहोत. मन नाचवतं तसं आपण नाचतो. त्याच्यानुसार आपली बुद्धीही प्रतिक्रिया देत राहते. शरीराकडून नाही नाही ते करून घेते. अशा परिस्थितीमध्ये आपण मनाची शक्तिकेंद्र सक्रिय करूच शकत नाही. त्यासाठी आपल्याला मनावर नियंत्रण आणायचं आहे, त्यालाच गुलाम बनवून आपण मालक व्हायचे. विज्ञान जरी याबाबत काही मदत करू शकत नसलं तरी आपल्या संतांनी मात्र मनाला पूर्णपणे ओळखलं आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मनाची गुंथी असा उल्लेख एका अभंगात करतात. समर्थ रामदासांनी

0: मनाच्या 205 श्लोकांमधून मनाचं पूर्ण विश्लेषणच केलेलं आहे. तर संत तुकाराम म्हणतात की मन करारे प्रसन्न, सर्वसिद्धींचे कारण, मोक्षार्थवा बंधन, सुख समाधान इच्छाते. या आणि अशा अनेक प्रयोगांद्वारे आपण मनाला नियंत्रित करून त्याच्याच शक्तींच्या साह्याने, सहकार्याने आपलं जीवन यशस्वी कृतार्थ करू शकतो यात शंकाच नाही.
1: श्रोतहो, आत्ताच आपण मन याविषयी नीलिमा वाघमारे यांचे विचार ऐकलेत. सद्विचारांची रुजवण करणारा विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे आता 6:10 झालेली आहेत. ऐकूया मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलप्रभात.

श्रोतेहो लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. भक्तिगीतांच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया सुधीर फडके यांचा स्वर

बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक भक्तिगीत रचना आपण ऐकलीत माणिक वर्मा यांच्या स्वरात. श्रोते हो, भक्तिगीतांचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोतेहो अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात पारंपरिक भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं विलासबुवा पाटील यांनी. मंगल प्रभात या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया समूह स्वरात राष्ट्रभक्तिगीत.

समूह स्वरात देशभक्तीपर गीत आपण ऐकलत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी श्रोतेहो ऐकूया अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांचा स्वर.

अनुराधा पोडवाल आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात पंडित किरण मिश्र यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली सुरेंद्र कोहली यांनी. आणि श्रोतेहो, या भक्तिगीताबरोबरच आजचा भक्तिगीतांचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता इथेच संपला. मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण.

0: 5000 रुपये गुंतवा आणि 8000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
1: वाव,
0: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षीस दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
3: सुवर्ण प्रेमींसाठी आनंदाची बातमी. समीरियनचे सुधाकर रामभाऊ अंबिलवादे सराफ अँड ज्वेलर्स यांच्या द्वितीय शाखेचा भव्य शुभारंभ बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी. हॉलमार्क HUID प्रमाणित दागिने, गोकाक डायमंड ज्वेलरी, तसंच चांदीची भांडी आणि आकर्षक मूर्तींची खास रेंज. पत्ता भरोसे पेट्रोल पंपाजवळ, वसमत रोड, परभणी. 14 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत कुठल्याही शाखेचा दागिना मजुरी देऊन वजनाला वजन मिळवा. समीर यांचे सुधाकर रामभाऊ अंबिलवादे सराफ अँड ज्वेलर्स.
4: या सणासुदीला दागिने

0: खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
1: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे आता 6:41 झालेली आहेत. आमच्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा प्रायोजित कार्यक्रम. आज या प्रायोजित कार्यक्रमामध्ये ऐकूया पशुधन विमा योजना याविषयी डॉक्टर सागर पोपट डुकरे यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत असेंट हेल्थ केअर पुणे. उच्च दर्जाचे खनिज मिश्रण, कोंबडीच्या पिल्लांसाठी पोल्ट्री फील्ड सप्लिमेंट आणि रनर 2.0 इन्स्टंट एनर्जी बुस्टर उपलब्ध आहे 9970881186 या नंबरवर असेंट हेल्थ केअर येथे.
4: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर सागर पोपट डुकरे, पशुवैद्यकीय अधिकारी. आपण आज या ठिकाणी राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत पशुधन विमा योजना संपूर्ण पशुधन कवच या संदर्भात माहिती घेणार आहोत. त्यामध्ये पशुधन विमा योजना प्रमुख वैशिष्ट्ये, शासकीय योजना, आजपर्यंत विमा योजनेच्या संदर्भात पशुसंवर्धनची अशी कुठलीही ठोस योजना नव्हती, परंतु आता शासनाने जो प्रीमियम पशुधनाच्या विम्यासाठी निघतो त्याच्यामधील 75% हिस्सा जो आहे तो शासन देणार आहे आणि 25% हिस्सा जो आहे तो लाभार्थी भरणार आहे किंवा पशुपालक भरणार आहे आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त 10 पशुधनांचं त्या ठिकाणी विमा उतरवला जाणार आहे आणि त्याच्याबरोबर SIC सारस या मोबाईल ऍपद्वारे संपूर्ण याची डिजिटल प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे विम्याची रक्कम ही DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे आणि हे सर्व शासनाने या गोष्टीची काळजी घेतली असल्यामुळे ही प्रक्रिया जलद आणि सुलभ झाली असून त्याचा दावा निकाली काढण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस पशुधन दगावतं त्याच्यानंतर ना त्याची खूप फायदा होतो. त्यानंतर विम्यामध्ये समाविष्ट असलेली जोखीम जी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अपघाती मृत्यू झाला किंवा दर नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाला तर अशा जनावरांच्या मृत्यूनंतर 15 दिवसाच्या आतमध्ये त्याचा विमा क्लेम करता येतो. आता या ठिकाणी विमा संरक्षण हे आहे त्याच्यासाठी पात्र असणारे जनावर आहेत दुधाळ गाय, दुधाळ म्हैस, बैल, वरेडे, शेळ्या, मेंढ्या, हे यांचाच विमा निघतो. आणि महत्वाचं म्हणजे ज्या पशुधनाचा विमा काढायचा आहे त्या पशुधनाचे NDLM या पोर्टलवरती, नॅशनल डिजिटल लाईफ स्टॉक मिशन या पोर्टलवरती, भारत पशुधन पण म्हटलं जातं त्याला, तर वरती 12 अंकी कानामध्ये बिल्ला मारून त्याची नोंद असणं अत्यावश्यक आहे. जर ती नोंद आपल्याकडे नसेल तर आपण संबंधित नजीकच्या दवाखान्याच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याची कानाला बिल्ला लावून नोंद करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तो विमा काढला जाईल. आता ह्याच्यामध्ये विम्याची जी रक्कम आहे ती कमाल विमा रक्कम जी आहे ती दुधाळ गाय आणि बैलासाठी 70,000 आहे. म्हणजे पशुधन जगावलं तर त्याचा 70,000 विमा त्याचा गृहित धरला जाणार आहे. दुधाळ म्हैस 80,000 आहे. प्रतिशेळी किंवा प्रतिमेंढी 7,000 आहे आणि विमा कालावधी जो आहे तो पशुपालकांनी ठरवायचा आहे की आपल्याला 1 वर्षाचा विमा काढायचा आहे का 2 वर्षाचा विमा काढायचा आहे का 3 वर्षाचा विमा काढायचा आहे. जर आपण 1 वर्षाचा विमा काढण्याचा निर्णय घेतला तर जे त्याचं प्रीमियम टोटल अमाऊंट आहे, फॉर उदाहरणार्थ गायीची किंमत जर 70,000 आहे त्याचं 4.3% एवढ्या रकमेचा त्या ठिकाणी भरणा करावा लागणार आहे. त्या रकमेतील 75% शासन देणार आणि 25% म्हणजे शेतकऱ्यांना भरायचं आहे. 2 वर्षाच्या जर विमा काढण्याचं ठरवलं तर 7.5%, 3 वर्षाचा काढणार ठरवलं तर 10.5%. या योजनेची विमा नोंदणी प्रक्रिया जी आहे ती की शेतकऱ्यांनी SIC सारस मोबाईल ऍपद्वारे नोंदणी करून विमा घेण्याची इच्छा नोंदवावी. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा त्याची त्या ठिकाणी त्या ऍपद्वारे तुमची इच्छा नोंदवायची की आम्हाला या ठिकाणी या या लोकेशनला विमा काढायचा आहे. तुमचे जे काही पशुधन आहे त्याच्या कानात बिल्ल लावणं आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून किंवा पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी मूल्यांकन करून तसं प्रमाणपत्र घेणं आणि SIC प्रतिनिधी म्हणजे जे विमा एजंट आहेत त्यांच्याकडे पण त्याची नोंद घ्यायची आहे आणि त्यांना प्रस्ताव द्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय कोणता असतो, हे सर्व करण्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते आहेत? आधार कार्ड आहे, बँक पासबुक आहे, पशुधनाचे फोटो आहेत, नामनिर्देशित व्यक्तीचा आधार, म्हणजे तुम्ही जर समजा तुमच्या नावाने काढताय तर तुमचे वडील किंवा तुमची पत्नी किंवा मुलगा किंवा आई ह्यांना तुम्ही नॉमिनी लावू शकता. आणि त्याच्यानंतर शेवटी महत्वाचं आहे ते म्हणजे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. आणि याच्यामध्ये महत्वाची अट ही आहे की प्रीमियम जो आहे तो ऑनलाईनच भरायचा आहे आणि ऑनलाईनच तुम्हाला विमा पॉलिसी भेटणार आहे. धन्यवाद शेतकरी बंधूंनी.
3: उच्च दर्जाचे खनिज मिश्रण, कोंबडीच्या पिल्लांसाठी

0: फॅकल्टी फील्ड सप्लिमेंट आणि रनर 2.0 इन्स्टंट एनर्जी बुस्टर उपलब्ध आहे 9970881186 या नंबरवर असेंट हेल्थ केअर येथे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते असेंट हेल्थ केअर पुणे.
1: पशुधन विमा योजना याविषयी डॉक्टर सागर पोपट डुकरे यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकला कृषीवाणी या प्रायोजित कार्यक्रमामध्ये. श्रोतेहो आता वेळ झाली आहे आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा. जिरियाट्रिक्स म्हणजे वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारं वैद्यकीय शास्त्र. यामध्ये केवळ आजारांवर उपचार केले जात नाहीत तर वृद्ध व्यक्तींचं शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्मरणशक्ती, चालण्याफिरण्याची क्षमता आणि दैनंदिन कामांमधील स्वावलंबन टिकवून ठेवण्यावरही भर दिला जातो. वय वाढणं आपल्या हातात नाही, मात्र निरोगी वृद्धत्वासाठी प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे. वय वाढणं ही आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वाढत्या वयासोबत शरीरात आणि मनात अनेक बदल होतात. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हाडांची ठेसूळता, स्मरणशक्तीतील बदल, झोपेच्या समस्या, पडण्याचा धोका किंवा अनेक औषधांचा एकत्र वापर या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. आपण अनेकदा पाहतो की वयस्कर व्यक्ती घरात चालताना तोल जाऊन पडतात. काही वेळा साधी वाटणारी ही पडण्याची घटना गंभीर दुखापतीचं, हाड मोडण्याचं किंवा दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहण्याचं कारण ठरू शकतं. त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे. निवृत्तीनंतर एकटेपणा जाणवणं, जवळच्या व्यक्तींचा विरह, झोप न लागणं किंवा स्मरणशक्ती कमी होणं यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा आपण वय झाल्यावर काही त्रास होणे हे साहजिकच आहे असे मानतो, पण प्रत्येक त्रास हा केवळ वयामुळेच असतो असे नाही. योग्य वेळी तपासणी, योग्य उपचार, व्यायाम, आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक निरोगी, सक्रिय आणि स्वावलंबी होऊ शकते. आजच्या कार्यक्रमातून आपण जिरियाट्रिक्स म्हणजे नेमकं काय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय काळजीची गरज का आहे, कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि आपल्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या आरोग्याची आपण कशी काळजी घेऊ शकतो याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आजच्या काळात जिरियाट्रिक्सचं महत्त्व अधिक वाढत आहे, कारण वैद्यकीय प्रगतीमुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. परंतु केवळ जास्त वर्ष जगणं महत्त्वाचं नाही, तर ती वर्ष निरोगीपणे, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं ही केवळ डॉक्टरांची किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. वृद्ध व्यक्तींना केवळ औषधांची नाही, तर आपल्या वेळेची, प्रेमाची, संवादाची आणि आदराचीही गरज असते. तर चला, वाढत्या वयाकडे एक आजार म्हणून नाही तर निरोगी आणि आनंदी आयुष्याची एक नवी अवस्था म्हणून पाहूयात. धन्यवाद.
3: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:50 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. निर्मिती आहे आकाशवाणी.

0: परभणी केंद्राची।
1: परिसर

0: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. याचं लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मानव यांच्यात एक परस्पर संबंधित नैसर्गिक व्यवस्था कार्यरत असते. या व्यवस्थेला पर्यावरणीय परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असं म्हणतात. मानवाने शेती, उद्योग, वाहतूक, ऊर्जा, शहरीकरण, खाणकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी प्रगती साधली, परंतु या विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर, जीवाश्म इंधनांचं ज्वलन, जंगलतोड आणि रासायनिक पदार्थांचा अनियंत्रित वापर यामुळे अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण केल्या आहेत. या समस्यांचे परिणाम केवळ निसर्गापुरते मर्यादित नाहीत, त्यांचा मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी पुरवठा, अर्थव्यवस्था, जैवविविधता आणि भावी पिढ्यांच्या जीवनमानावरही परिणाम होतो आहे. पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अक्षय ऊर्जा, सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण, जैविक उपचार, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह निरीक्षण, कार्बन पकडणे आणि परिसंस्था पुनर्संचित करणे अशा विविध पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक समस्येसाठी तंत्रज्ञानाबरोबरच योग्य धोरणे, लोकसहभाग आणि मानवीय वर्तनातील बदलही आवश्यक आहेत. आजच्या या मालिकेत आपण प्रमुख मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यांची वैज्ञानिक कारणमीमांसा, त्यांचे परिणाम आणि उपलब्ध वैज्ञानिक उपाय यांचा आढावा घेणार आहोत. सगळ्यात मोठी आणि जागतिक स्तरावर जाणवणारी समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दीर्घकाळ होणारी वाढ म्हणजे जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा म्हणतो. तापमान वाढीमुळे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्यांचं स्वरूप, हिमनद्या, समुद्राची पातळी आणि अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, अलीकडे आपण एल निनो हे जे ऐकतो आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या या उष्णतेच्या लाटा आणि त्यामुळे अवर्षण आणि मग दुष्काळ यासारख्या घटनांच्या स्वरूपात होणारे दीर्घकालीन बदल म्हणजे हवामान बदल किंवा त्याला आपण क्लायमेट बदल असं म्हणतो. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि काही औद्योगिक वायू उष्णता शोषून वातावरणात धरून ठेवतात. या नैसर्गिक प्रक्रियेला हरितगृह परिणाम असंही म्हणतात. हा परिणाम पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे, मात्र मानवी क्रियांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण अतिशय वाढल्याने तापमानात अतिरिक्त वाढ होत आहे. आता याची प्रमुख मानवनिर्मित कारणे कोणती आहेत? तर कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचं मोठ्या प्रमाणात ज्वलन आपण करतो. औष्णिक वीज प्रकल्प, सिमेंट, पोलाद आणि इतर उद्योगातून होणारं जे उत्सर्जन आहे त्याचंही प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आपण एका बाजूनी जंगलतोड आणि वनक्षेत्रांचं, शेती क्षेत्राचं स्वरूपही आणि एकूणच त्याची एकूण जागा ही पण आपण रस्ते किंवा वसाहतीमध्ये रूपांतरित करत आहोत. पशुपालन, भातशेती, कचरा डेपो यातूनही मोठ्या प्रमाणात मिथेन या वायूचं उत्सर्जन होत असतं. नायट्रोजनयुक्त खतांचा अतिवापर, रेफ्रिजरेशन आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमधून काही शक्तिशाली हरित वायूंचं उत्सर्जन सातत्याने होत असतं. आता या सगळ्यांचा पर्यावरण आणि मानवावर कोणता परिणाम होतो? त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटा, उष्माघाताचा धोका वाढतो, पावसांचं अनियमित वितरण आणि काही भागात दुष्काळ निर्माण होतो तर काही भागात अतिवृष्टी निर्माण होते, हिमनद्या वितळतात, समुद्राच्या पातळीत त्यामुळे वाढ होतं, शेतीचं उत्पादन कमालीचं घटतं, पाण्याची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे अन्न सुरक्षितता प्रभावित होते, वनाग्नी म्हणजे फॉरेस्ट फायर ज्याला आपण म्हणतो ते निर्माण होतात, परिसंस्थांमध्ये बदल होतात आणि त्यामुळे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो, काही तर प्रजाती नष्ट पण होतात. किनारी भागात पूर, क्षारयुक्त आणि पाण्याच्या भूजलात प्रवेश होतो आणि त्यामुळे लोकांचं कमालीचं विस्थापन होतं.
0: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:55 होत आहेत. ऐकूया संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून.

0: 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो आता सकाळचे 7 वाजले आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर प्रसारित करीत आहोत.
1: प्रसारित करत आहोत कार्यक्रम थँक्यू डॉक्टर. प्रायोजक साई हॉस्पिटल, राजीव गांधी भवन समोर, नाशिक.
2: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार येत्या शनिवार रविवारी सेलू आणि परभणी इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661. गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार येत्या शनिवार रविवारी सेलू आणि परभणी इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661.
3: श्रोतेहो नमस्कार, मी डॉक्टर सुनील सोनार, साई हॉस्पिटल, नाशिक. आज आपण तरुण मंडळींमध्ये गुडघ्यांचे कोणते ऑपरेशन करावे लागतात आणि का करावे लागतात याची माहिती घेणार आहोत. तरुण व्यक्तींमध्ये आपल्या गुडघ्यामध्ये जी कुर्चा असते, ही कुर्चा रनिंग करताना पाय वेडावाकडा पडल्यामुळे ही तुटू शकते. हा तुटलेला कुर्चेचा तुकडा जर मध्ये येऊन गुडघा लॉक होत असेल, एकदम अडकून जात असेल, तर पेशंटला अचानक चमक येते, पाय सरळ पण करता येत नाही, वाकवता पण येत नाही, मग थोडंसं ऍडजस्ट केल्यानंतर पाय सरळ करता येतो आणि दुखणं कमी होतं. याचा अर्थ आपण असं समजायचा की ह्या गुडघ्यामधली कुर्चा किंवा गादी ही तुटलेली आहे. अशा वेळेस आपण दुर्बिणीच्या साह्याने एक छोट्याशा बिन टाक्याची शस्त्रक्रिया आहे, आतमध्ये दुर्बीण टाकतो आणि जर समजा जोडता येणारा प्रकार असेल गादीचा तर तो आपण जोडतो, किंवा एखादा खराब तुकडा मध्ये येऊन बकेट हँडल टेअर नावाचे काही टेअर्स असतात त्याच्यामध्ये उभ्या पद्धतीने गादी किंवा कुर्ची आपली फाटते आणि आतला तुकडा आतमध्ये येऊन गुडघा लॉक व्हायला लागतो. तर दुर्बिणीच्या साह्याने हा खराब आतमध्ये येऊन अडकणारा तुकडा आपण काढून टाकतो आणि तुमचा त्रास पूर्णपणे जाऊ शकतो. काही वेळेस ही कुर्चा तुटतानाच, म्हणजे कुर्चेला आपण मेनिस्कस म्हणतो, त्याच वेळेस मांडीचं हाड आणि नडगीचं हाड ह्या दोघांना पकडून ठेवणारा एसीएल नावाचा लिगामेंट आणि पीसीएल नावाचे लिगामेंट असतात. ह्यातला हा एसीएल लिगामेंट बऱ्याच वेळा तुटू शकतो. हा तुटल्यानंतर तुमचं नडगीचं हाड पुढे निघून येतं आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही चालता चालता जिना उतरताना, गाडी पकडताना, घाईघाईत लक्ष नसताना तुमचा पाय लचकून जातो, त्यावेळेस अगदी पडल्यासारखं देखील होऊ शकतं. आणि आतमध्ये सतत सांध्यामध्ये खालचं हाडण पुढे सरकत असल्यामुळे, मागे सरकत असल्यामुळे झीज पण व्हायला लागते. अशा वेळेस मात्र आम्हाला हा अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणजे एसीएल लिगामेंट तुमच्या शरीरातनं नवीन तयार करून तुम्हाला टाकावा लागतो. त्याकरता मांडीतला सेमी टेंडिनोसस वगैरे असे जे टेंडॉन्स असतात त्याच्यापासून आम्ही चार पदरी अशी नस तयार करतो, तुमची एसीएल लिगामेंट तयार करतो आणि तो एंडो बटन किंवा स्क्रूच्या साह्याने तुमच्या गुडघ्यामध्ये फिक्स करतो. अशा पद्धतीने फिक्स केल्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा तो घट्ट होतो त्यानंतर तुमचं गुडघ्याचं लचकणं बंद होतं. त्याच वेळेस आम्ही दुसरी कोणती कुर्चा तुटली की नाही हे देखील पाहून घेतो. एसीएल सारखाच पीसीएल लिगामेंट तुटला असेल तर तो सुद्धा आपल्याला रिपेअर करावा लागतो. क्वचित प्रसंगी मित्र काय होतं की तुमचा गुडघ्याचा फक्त आतला भाग आहे, तिथली कुर्चा झिजली जाते, तिथला आर्टिक्युलर कार्टिलेज झिजला जातो आणि आतल्या भागातलाच गुडघा फक्त झिजला जातो. अशा वेळेस जर वय कमी असेल तर कृत्रिम गुडघेरोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला आम्ही देत नाही. आम्ही तिथली कुर्चा काय असेल ती रिपेअर करतो किंवा खराब तुकडा काढतो आणि नंतर गरज असली, पायाला जर वाक आलेला असेल आणि आतला कप्पा दुखत असेल तर हाय टीबीएल ऑस्टिटॉमी हे ऑपरेशन करून पायाचा जो वाक आहे तो सरळ करतो. आणि ही हाय टीबीएल ऑस्टिटॉमी केल्यामुळे गुडघ्याचा जो आतला कप्पा दुखत असतो, झिजलेला असतो, त्याच्यावरचा लोड थोडा कमी होतो, पायाचा जो अँगल आहे नॉर्मल तो येतो आणि दुखणं कमी होऊ शकतं. ह्या ऑपरेशनला हाय टीबीएल ऑस्टिटॉमी असं म्हणतात. तर मित्र हो, अशा पद्धतीने वेगवेगळे ऑपरेशन तरुण लोकांमध्ये केले जातात, वयस्कर लोकांमध्ये मात्र कृत्रिम गुडघेरोपण करावं लागतं. थँक्यू, धन्यवाद.
2: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार येत्या शनिवार रविवारी सेलू आणि परभणी इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661.
1: आताच आपण थँक्यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला

जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.

0: श्रोतेहो, थँक्यू डॉक्टर. हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आत्ताच आम्ही प्रसारित केला.
1: हॅलो डॉक्टर, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. श्रोते हो, जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वयाच्या 50 नंतर आरोग्याशी निगडीत काही विशिष्ट समस्या समोर येतात. त्यातीलच एक अत्यंत महत्वाची पण बऱ्याचदा ज्याबद्दल उघडपणे बोललं जात नाही ती समस्या म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. बऱ्याचदा लघवीला त्रास होणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं अशा तक्रारी वाढतात. पण योग्य माहिती अभावी आणि संकोचामुळं अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात, पण याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे प्रोस्टेट ग्रंथींचे आजार. याविषयी आपल्या मनातील प्रश्न विचारा. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर कौशल कोंडावर यांना. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या प्रोस्टेट.
0: 229 अंश मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 मराठीतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हो मामा, अरे
1: ओ
0: तुमच्या अंगावर घाण पडली बाबा. कोण टाकली बाबा घाण? अरे घाण आहे इथे. अरे
1: निघते काय?
0: नाही निघणार ते, पाणी लावा त्याला. हे घ्या पाणी.
1: पाणी मिळेल का इकडे?
0: हा हा मिळेल ना, हे घ्या घ्या पाणी घ्या.
1: देते का जरा?
0: हा घ्या.
1: माझी बॅग ठेवतो बाजूला, लक्ष
0: हा
1: ठेवा बरं का.
0: हा बॅग द्या, माझ्या जवळ द्या.
1: अहो माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग गेली हो. माझी पैशाची बॅग गेली हो. चोर चोर चोर.
0: सावधान, आपणापैकी कुणावरही असा प्रसंग ओढवू शकतो. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. सावधान.

0: जरा देख के चलो।
1: पुण्यात वाहतूक व्यवस्थेत क्रांती आणण्याचा प्रयत्न करणारी चळवळ उभी करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व सक्रिय मार्गदर्शनाखाली कार्यरत डॉक्टर केशव नारा क्षीरसागर।
2: रिक्षा चालकांचे कल्याण व सन्मान, कोरोना काळात 100 ऑक्सिजन रिक्षा, रिक्षा मित्र, प्रीपेड रिक्षा उपक्रम, मोफत मेट्रो फीडर बस सेवा, 50 ट्रॅफिक वॉर्डनची फौज असे ऐतिहासिक उपक्रम नामदार चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली राबवणारे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत।
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो मालिका।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपचारांचं शुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस पक्षाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. काँग्रेस देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. आणि नाशिक कुंभमेळ्यात 31 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते महाध्वजारोहण आणि गोदा आरती. आता सविस्तर बातम्या. मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती सादर करण्याच्या मुदतीत निवडणूक आयोगानं येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणं, नोंदींमध्ये दुरुस्ती करणं तसंच आवश्यकतेनुसार हरकती दाखल करण्यासाठी ही मुदतवाढ महत्वाची आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी तसंच नवमतदारांनी या मुदतीचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपचारांचे शुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. आरोग्य सेवेतल्या नियमांचं प्रभावीपणे पालन करून पारदर्शकता वाढवणं, रुग्णांना माहितीपूर्ण निर्णय घेता यावेत आणि देयकांशी संबंधित वाद कमी व्हावेत यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. वैद्यकीय आणि आयुष व्हिसावर भारतात येणाऱ्या परदेशी रुग्णांसाठी उपचारांच्या पॅकेजचे दर पारदर्शकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका राहुल गांधी यांनी न्यायालयात दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या संदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून मोर्चेकऱ्यांना भेटायला नकार दिला, मात्र इतर याचिकांबरोबरच सदर याचिकाही विचारात घेऊ असं सांगितलं. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना निवेदन स्वीकारण्याच्या आग्रही मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काल नागपुरात वृत्तसंस्थेशी बोलत होते. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे घटनाविरोधी असून विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही मुख्यमंत्री म्हणाले.
1: काँग्रेस पार्टीने जे चालवलेलं आहे पूर्णपणे संविधान विरोधी आहे. सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर राव आणण्याचं काम चाललेलं आहे. त्यांच्यातले जे कॉन्स्टिट्युशनलिस्ट आहेत त्यांना माझा सवाल आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाने एखाद्या मोर्चाला सामोरं जाणं हे भारतीय संविधानात अपेक्षित आहे का?
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं तोंडावर काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली. आंदोलनात सहभागी आमदार अंबादास दानवे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून सोडून दिलं. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत कृषी उत्पादकता वाढवण्याच्या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नवी दिल्लीत काल यासंदर्भात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या योजनेच्या दुसऱ्या वर्षात प्रत्यक्ष परिणामांवर भर देण्याचं आवाहन केलं. शारदीय नवरात्रोत्सवाचा आज तिसरा दिवस असून या दिवशी आदिशक्तीच्या चंद्रघंटा स्वरूपाची पूजा केली जाते. काल तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा झाल्यानंतर छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिर संस्थांचे कर्मचारी, पुजारी आणि भाविक उपस्थित होते. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18 वाण. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकार

0: सक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारे वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्याने गुणवत्तेची खात्री। त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे। महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव।
1: नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ इथं येत्या 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत 3 दिवसीय धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली। 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते महाध्वजारोहण आणि गोदा आरती होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्राने प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे। सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे। केंद्र सरकारनं सुरू केलेली सागरमाला परियोजना हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे। आज याविषयी जाणून घेऊ।
2: देशातील बंदरांचा विकास, सागरी वाहतूक अधिक कार्यक्षम करणं आणि माल वाहतुकीचा खर्च कमी करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं सागरमाला परियोजना सुरू केली। April 2016 या योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। देशातील बंदरांचं आधुनिकीकरण, बंदरांशी रस्ते आणि रेल्वेद्वारे संपर्क वाढवणं, किनारी नौवहनाला प्रोत्साहन देणं आणि बंदरांच्या आसपास औद्योगिक विकासाला चालना देणं ही या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्ट आहेत।
3: आज भारत ब्लू इकॉनॉमी को अभूतपूर्व प्रोत्साहन दे रहा है। आज भारत सागर माला के तहत पोर्ट लेड डेवलपमेंट में जुटा है। आज भारत मैरिटाइम विजन के तहत अपने सागरों के पूरे सामर्थ्य का इस्तेमाल करने की ओर तेज गति से बढ़ रहा है।
2: बंदरांची कार्यक्षमता वाढवणं, वाहतुकीचा खर्च कमी करणं, निर्यातीची स्पर्धात्मकता सुधारणं आणि किनारपट्टीवरील रोजगार निर्मितीला चालना देणं या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणं ही सागरमाला परियोजनेची प्रमुख उद्दिष्ट आहेत।
1: ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं। त्या 73 वर्षांच्या होत्या। बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या माळेगाव इथं जन्मलेल्या मधु कांबीकर यांनी 4 दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत 75 हून अधिक नाटकं आणि चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या। सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली। एक होता विदूषक, बिनकामाचा नवरा, डेबू, झपाटलेला, येऊ का घरात आदी चित्रपटातून कांबीकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत। शापित, हेच माझं माहेर आणि राघू मैना या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी त्यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली। त्यांच्या पार्थिवावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात काल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 10 रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं। रोटरी क्लब ऑफ जालना आणि SRG पत्ती स्टील या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून 600 क्षयरुग्णांना कोरड्या पोषण आहाराचं वितरण करण्यात येणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संबंधित संस्थांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। लातूर जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना गृहविभागाच्या अपर मुख्य सचिव तथा लातूरच्या पालक सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली आहे। त्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भातल्या बैठकीत बोलत होत्या। पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। धाराशिव जिल्ह्यात आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या आणीबाणीचं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात धरणातला पाणीसाठा 7% खाली गेला आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल। रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपचारांचं शुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश। SIR प्रक्रियेला काँग्रेस पक्षाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। काँग्रेस देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका। आणि नाशिक कुंभमेळ्यात 31 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते महाध्वजारोहण आणि गोदा आरती। याबरोबरच

0: मध्यम लहरी 229° अर्थात 1305 kHz आणि एफ एम बँडच्या 102 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो आता सकाळी 7:21 झालेली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. श्रोते हो यानंतर सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो सकाळी 8:40 मेहराब अंतर्गत गझल आम्ही प्रसारित करू. 9:10 सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोते हो सकाळी ठीक 10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ प्रसारित केला जाईल. 10:10 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. एक ही फिल्म के गीत या अंतर्गत पडोसन या चित्रपटातील राजेंद्र कृष्ण यांच्या काही गीतांचा आज आपण आनंद घेणार आहोत. सकाळी 10:15 संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. श्रोतेहो सकाळी ठीक 10:30 गाता रहे मेरा दिल हा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम आम्ही सादर करू. 11:05 गीत झंकार यामध्ये दांडियाविषयी संकलन आणि निवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. 11:35 साहित्य संस्कृती अंतर्गत ललित लेख आपण ऐकाल पक्षीमित्र माणिकपुरी यांचा सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. श्रोते हो दुपारी 12 वनिता मंडळ हा महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:05 गीतबहार हा मराठी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमामध्ये नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही दुपारी 1:40 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:45 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो आमच्या द्वितीय प्रसारण सभेत सायंकाळी 5:02 नादब्रह्म मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5:30 यो आणि हा योग मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:30 आपण ऐकू शकाल अमृत कलश. 7:15 वृत्तविशेष. 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:30 भावधारा. 9:30 मनी टॉक हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:45 मंथन आणि रात्री ठीक 10:00 नभोनाट्य मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा श्रोते हो असे आहेत आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आमचे विविध कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेतलीत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229° अर्थात 1305 kHz. श्रोते आता सकाळचे 7:25 झालेली आहेत. प्रसारित प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण वन्यजीव सप्ताह, वृक्ष लागवड, वन्यजीव संरक्षण आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत कोल्हापूर प्रादेशिक वनविभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून माहिती घेतली. कोल्हापूरची ओळख हिरवाईनं नटलेला जिल्हा अशी आहे. डोंगर दऱ्या, घनदाट जंगलं, धबधबे आणि समृद्ध जैवविविधता यामुळे जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्याला वेगळीच ओळख मिळाली आहे. मात्र जंगल आणि मानवी वस्ती यांच्यातील अंतर कमी होत असताना मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचं आव्हानही निर्माण होत आहे. त्याचबरोबर निसर्गाचं जतन करत वनपर्यटनाला चालना देणंही तितकंच महत्वाचं आहे. श्रोते हो, याच अनुषंगानं आजच्या भागात आपण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न आणि कोल्हापूरमधील वनपर्यटन विकासाबाबत धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येण्याच्या घटना सध्या अनेकदा ऐकायला मिळतात. अशा वेळी माणूस आणि वन्यजीव या दोघांचीही सुरक्षितता महत्वाची असते. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: मानव आणि वन्यजीव संघर्ष हा सध्याचा अरण्याचा प्रश्न आहे. याच्यामध्ये वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये येणे किंवा शेतामध्ये येऊन त्यांचं नुकसान करणे अशा वारंवार घटना घडत असतात. तर अशा वेळी सगळ्यात महत्वाचा मार्ग हाच असतो की अशा वन्य प्राण्यांना त्यांचा जो नॅचरल भ्रमंतीचा मार्ग आहे नैसर्गिक तो उपलब्ध करून देणे. कारण आता बऱ्याचशा डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज आल्यामुळे त्यांचे हॅबिटॅट फ्रॅगमेंट झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास हा तुटक झालेला आहे किंवा कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांचा बाहेरच्या मानवी वस्तीकडे किंवा शेती क्षेत्राकडे जास्त ते येत आहेत. तर ते सहनियंत्रित असणं आवश्यक आहे. बरेचसे रिसॉर्ट्स किंवा मानवी वस्ती ही जंगलाच्या फ्रिंज एरियामध्ये आलेले आहेत. तर त्या ठिकाणी संरक्षण कुंपण भिंत घरांना करणे किंवा रात्रीच्या वेळी जनावरांना गोठ्यामध्ये बंदिस्त करून ठेवणे, लाईटचा प्रॉपर वापर करणे किंवा शेतामध्ये पाणी द्यायला जात असताना म्युझिक किंवा काठीचा सोबत वापर करणे किंवा एक दोन लोक सोबत जाणे, चांगली टॉर्च सोबत ठेवणे, उघड्यावर शौचास न बसणे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर त्या लोकांनी आत्मसात करण्याची गरज आहे. दुसरं असं आहे की हे कमी करण्यासाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई तर दिली जाते, परंतु आम्ही टेक्नॉलॉजीचा पण चांगला वापर करतो. जसं कोल्हापूरमध्ये आपण थर्मल ड्रोन्स असतील, AI बेस्ड कॅमेराज असतील अशा सगळ्या गोष्टींचा आपण वापर करतो, ज्यामधून आपल्याला चंदगड आजरासारखे ठिकाणी त्या ठिकाणी हत्ती आहेत तर त्यांची मुवमेंट पण आम्हाला रेग्युलरली ट्रॅक होते. आमचे स्पेसिफिक काही लोक आहेत की त्यांना आपण ट्रेनिंग दिले आणि हत्ती हकारा गट इस्टॅब्लिश केलेले आहेत. त्यांचे 7 कॅम्प आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि हे जंगल क्षेत्रामध्ये किंवा फ्रिंज एरियामध्ये आहेत. तर त्यांचे कॉन्टॅक्ट लोकल लोकांशी असतात. तर अशा जेव्हा प्रश्न उद्भवतात त्यावेळी ते लोक गावातील लोकांना जागरूक पण करत असतात. आणि काही नुकसान जरी झालं तरी आपण महाराष्ट्र शासनाने किंवा विभागातर्फे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा आपण प्रयत्न करतो. याशिवाय मॅडम, जंगल क्षेत्रामध्ये आपण त्यांना चारा आणि पाणी याची पण उपलब्धता कशी होईल यासाठी प्रयत्न करतो.
0: अच्छा, म्हणजे वन्य प्राणी आढळून येणार आहेत किंवा काय या दृष्टीने लोकांना त्या भागातील किंवा जंगल परिसरातील किंवा जंगलाच्या जवळ राहणाऱ्या मानवी वस्ती असणाऱ्या लोकांना सतर्क किंवा जागरूक केलं जातं.
1: हो, बरोबर.
0: पण तरीही जर एखाद वेळेस सर जर मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी आढळलाच तर अशा घटना जर घडल्या तर नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी आहे?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी येतात तर त्यावेळी त्याला पकडण्याचा किंवा त्याला रजिस्टर करण्याचा कोणीही पहिल्यांदा प्रयत्न करू नये असं मला वाटतं. कारण बिबट्यासारखा प्राणी आहे तो खूप

0: सेन्सर प्राणी आहे
1: बरोबर आहे
0: आणि त्याला आपण पकडण्याच्या ऐवजी त्याला जर त्याचा नैसर्गिक मार्ग असेल की ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे आणि नागरी वस्तीच्या अपोजिट साईडला बाजूला जाऊ शकतो असा मार्ग त्याला काढून देण्याची आवश्यकता असते. याशिवाय आपण जशा काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मी मेन्शन केल्या याच्या अगोदर तर त्या आत्मसात करण्याची खूप गरज आहे. शेतात काम करत असताना, घरी रात्रीचं राहत असताना आणि त्याचबरोबर की ज्या शासकीय यंत्रणामध्ये आमच्याकडे रेस्क्यू टीम्स असतात तर जसं 1926 आहे किंवा फॉरेस्टचं निअरेस्ट जे ऑफिस आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आमच्याकडं ट्रँक्युलायझिंग गन असते किंवा बाकी पिंजरे असतात, कॅमेरा ट्रॅप्स असतात, तर अशा सगळ्या गोष्टी आणि टेक्नॉलॉजी आणि आमची टीम इक्विप्ड असते. याशिवाय आम्ही फायर ब्रिगेड किंवा लोकल यंत्रणांची पण मदत घेतो, पोलीस असतील, तर ह्या सगळ्यांना अवगत करावं असं मला वाटतं लोकांनी स्वतः कोणताही ट्राय करण्यापेक्षा.
1: खरंय सर, कोल्हापूर जिल्ह्यात हिरवागार निसर्ग, डोंगर दऱ्या, धबधबे आणि जैवविविधतेनं समृद्ध असलेली जंगलं सुद्धा आहेत. या निसर्ग संपदेचं जतन करत वनपर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभागाच्या वतीनं कोणते प्रयत्न

0: कोणाची पण मदत घेतो, पोलीस असतील, तर या सगळ्यांना अवगत करावं असं मला वाटतं लोकांनी, स्वतः कोणताही ट्राय करण्यापेक्षा.
1: खरंय सर. कोल्हापूर जिल्ह्यात हिरवागार निसर्ग, डोंगर दऱ्या, धबधबे आणि जैवविविधतेनं समृद्ध असलेली जंगलं सुद्धा आहेत. या निसर्ग संपदेचं जतन करत वन पर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभागाच्या वतीनं कोणते प्रयत्न केले जात आहेत?
0: कोल्हापूर जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे. वेस्टर्न घाट हा खूप बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे आपला. विविध प्रजाती, पक्षी, प्राणी हे सगळे आपल्या पश्चिम घाटामध्ये आढळतात. त्यामध्ये टायगर पासून ते स्लेंडर लॉरीज सारखे खूप छोटे प्राणी आहेत ते पण आपल्या जंगलामध्ये सापडतात. हॉर्नबिलच्या चारही प्रजाती सापडतात आणि खूप मॉसेस असतील, ऑर्चिड्स असतील, मेरिस्टिक स्वॅम्प्स असतील, अशा खूप सुंदर अशा परिसंस्था, याशिवाय लेगलेस एम्पीबियन्स असतील, बरेचसे गिकोज असतील, असे खूप प्राणी आणि पशु आपल्याकडे आढळतात. तर ह्या सगळ्यांचं संरक्षण संवर्धन करत असताना पर्यटनाच्या माध्यमातून लोकांमध्ये याविषयी अवेअरनेस कसा आणता येईल हे आपण करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांची नैसर्गिक जी जडणघडण आहे किंवा त्यांचा आदिवास आहे तो कुठेही डिस्टर्ब न करता लोकांना त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास आणि निसर्गाला त्याच्या मुख्य फॉर्ममध्ये कसं पाहता येईल, जसं आपण धबधब्यांना भेटी देतो, पुन्हा कोल्हापूरमध्ये पन्हाळा विशाळगड पाऊनखिंड असा एक खूप जुना एक आहे शिवाजी महाराजांनी जो केला होता, म्हणजे ज्या मार्गाने गेले होते, तर या ठिकाणी खूप सुंदर असं जंगल आहे. तर हे चालत असताना चालता चालता जंगल कसं शिकता येईल हे आणि लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी आपण गाईड्स असतील, त्यानंतर आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले माहिती फलक, इंटरप्रिटेशन सेंटर्स असतील, याच्या माध्यमातून प्रयत्न करतो.
1: अच्छा सर, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील सवतकडा धबधबा परिसरातील पर्यटन विकासाची सध्या खूप चांगली चर्चा आहे, तर या परिसरातील पर्यटकांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि त्याला पर्यटकांचा प्रतिसाद कशा पद्धतीनं मिळतोय?
0: भुदरगड येथील सवतकडा हा धबधबा कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय आबिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन विभागाचे मुख्य माननीय श्रीनिवासराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा डेव्हलप करायला घेतला. सुरुवातीला या ठिकाणी 7 धबधबे होते आणि त्या ठिकाणी लोक कधी फिरायला जात नव्हते, पण एक सुंदर ठिकाण बाळूमामाचं जे देवस्थान आहे तिथून आणि भुदरगडचा किल्ला आहे तिथून 20 किलोमीटरच्या अंतरावरचं हे ठिकाण तिथल्या स्थानिक लोकांकडून मागणी आल्यानंतर आम्हाला समजलं की आपण अशा काही ऍक्टिव्हिटी तर करू शकतो सुरुवातीला. त्यानंतर ही 7 धबधबे डेव्हलप करत असताना कमीत कमी इंटरव्हेन्शन करून सुरक्षित आणि संवर्धन स्वरूपामध्ये कसं पर्यटन करता येईल असा पहिल्यांदा विचार आला. आणि ह्या 7 धबधब्यांची स्वच्छता असेल, ज्या ठिकाणी रिटेन्शन वॉल बांधायचे असेल अशा रिटेन्शन वॉल बांधणे, चेंजिंग रूम्स, वॉशरूम्स आणि त्याला जोड म्हणून काही ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी, ज्यामध्ये झिपलाईन सारख्या ऍक्टिव्हिटी असतील, त्यानंतर हाय रोप कोर्स, लो रोप कोर्स अशा आपण कनेक्ट केल्या आणि त्या ठिकाणी सागवानाचं सुंदर जंगल आहे पूर्वी केलं ते तसंच रिटेन्शन केलं, त्यात कोणतेही चेंजेस केले नाही आणि तो नो प्लास्टिक झोन आपण डिक्लेअर केला.
1: अच्छा,
0: एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्यावरणपूरक कसं पर्यटन करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं तो एक टुरिझम ट्रायंगल म्हणून उदयास आला, कारण भुदरगड, सवतकडा धबधबे आणि बाळूमामाचं मंदिर हे तिन्ही एकाच ठिकाणी आहेत आणि एक ट्रायंगल आहे आणि आम्ही ते चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा घेऊ शकलो असं मला वाटतंय. आणि यावर्षी आपण जवळजवळ 75 लाख इतका इन्कम त्यातनं केलेला आहे या 3 महिन्यामध्ये.
1: अच्छा, म्हणजे रांगणा किल्ला, मधाचं गाव, पाटगाव अशा पद्धतीनं धार्मिक पर्यटन, वन पर्यटन आणि ऐतिहासिक पर्यटन असा ट्रायंगल या भागात आपण डेव्हलप केलाय. तर
0: येस, आणि हे सगळे ठिकाणं थोडीफार होईना पण फॉरेस्टशी किंवा जंगलाशी कनेक्ट आहेत, कारण मधाचं पाटगाव जे म्हटलं जातं तिथलं मधाचं वर्ल्ड फेमस मध आहे तो, त्याचं बऱ्यापैकी कलेक्शन आहे तिथल्या सुंदर अशा फॉरेस्ट आणि जंगलांमधनं होत.
1: मानव वन्यजीव संघर्ष कमी करताना वन्यजीवांचं संरक्षण, नागरिकांची सुरक्षितता आणि निसर्गाचा समतोल कसा राखला जातो याबाबत आपण अत्यंत महत्वाची अशी माहिती दिलीत. तसंच कोल्हापूरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना निसर्गाचं संवर्धन आणि जबाबदारीनं करावं याचं वन पर्यटन कसं महत्वाचं आहे हेही आपल्या संवादातून समोर आलं. सर, आपण खूप छान पद्धतीनं माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, वणव्यांपासून जंगलांचं संरक्षण आणि जैवविविधतेचं संवर्धन केवळ प्रशासनाची भूमिका नाही तर स्थानिक नागरिकांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. याच विषयावरील हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: 229 अंश अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण.

0: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक, कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz तसंच श्रोतेहो न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो आता सकाळचे ठीक 7:40 झालेली आहेत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
2: आणि बाकी चेंजेस
1: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते
3: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
4: तुमचे 4800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
5: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
6: बस हेच विचारा, वाय?
7: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
4: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
8: तुमचा सायबर रक्षक.
9: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
3: श्रोते, आपण एकत आहात भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया जावेद अली यांच्या स्वरात सुनीता रजनीश मुलकलवार यांची गीतरचना.

0: उदय अभिजीत यांनी संगीतबद्ध केलेली सुनीता रजनीश मुलकलवार यांची ही गीतरचना आपण ऐकलीत जावेद अली यांच्या स्वरात. भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: सर 5000 रुपये गुंतवा आणि 8000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY, सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.

0: श्रोते हो, भावगीतांच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत सुनीता रजनीश मुलकलवार यांच्या काही भावगीत रचना. संगीत उदय अभिजित यांचं आहे आणि या गीतासाठी स्वर होते जावेद अली यांचे.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.

मंदार आपटे आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं आणि श्रोते हो या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम आता इथे संपला. श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. तसंच त्यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहो.

उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळ, तामिळनाडू, सिक्कीम, ओडिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळचे, तर केरळचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तामिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओडिशाचे, डॉ सुधा यादव कर्नाटकच्या, तर डॉ धलसिंह बिसेन उत्तराखंड

राजेंद्र आर्लेकर आता तामिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओडिशाचे, डॉ सुधा यादव कर्नाटकच्या, तर डॉ धलसिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. नवी दिल्ली इथं आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीचं यजमानपद भारत भूषवणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिली. या बैठकीत दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, आर्थिक अपहार, तस्करी आणि सायबर धोक्यांबद्दल चर्चा होणार असल्याचं शहा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. सामायिक सुरक्षा आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी सहकार्य बळकट करण्यावर या बैठकीत भर देणार असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. त्यानंतर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. दरम्यान काँग्रेसच्या या मोर्चावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, तसंच सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. दिल्लीतील अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतर मंतर हे ठिकाण वगळण्यात आलं आहे. यापुढे जंतर मंतरवर आंदोलन करता येणार नाही, असं दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. अधिकृत आंदोलनासाठी आता जंतर मंतर ऐवजी तीन नवीन ठिकाणं दिल्ली पोलिसांनी सुचवली आहेत. यामध्ये रामलीला मैदान, बुरारी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदानांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील हरकती आणि दावे नोंदवण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 ऑगस्टला मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार हरकती आणि दावे यांचे निवारण 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केलं जाणार असून 16 नोव्हेंबरपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. पंजाबमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेनंतरची अंतिम मतदार यादी काल जाहीर करण्यात आली. यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत जवळपास 1.5 कोटी मतदार होते. आताच्या यादीत एकंदर मतदारांची संख्या 2 कोटींहून अधिक झाली आहे. यादीत 506 तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. सर्व पात्र मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केल्याचं पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी आनंदिता मित्रा यांनी यावेळी सांगितलं. मतदार पुनरीक्षण यादीतून पात्र मतदार वगळला जाऊ नये या उद्देशानं केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत येत्या 18 तारखेला सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरं आयोजित केली जाणार आहेत, तर इतर राज्यांमध्येही अशा प्रकारची शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात भेडसावणारी आव्हानं, कारखान्यांकडून नोंदवलेल्या साखर उतारातील आकडेवारीतील तफावत, वजन प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याच्या हेतूनं 1 आठवड्याच्या आत समिती स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विषयतज्ञ यांचा समितीत समावेश असेल. केंद्र सरकारनं जागतिक स्तरावर स्पर्धात्मक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं शाश्वत आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पोलाद उद्योग उभारणीसाठी धोरणात्मक आराखडा तयार केला आहे. जागतिक पोलाद उद्योगात भारताचं स्थान उंचावणं आणि देशाची वाढती पोलादाची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशानं हा आराखडा तयार करण्यात आला आहे. भारत आणि इराण यांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच चर्चा झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी इराणसह राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं इराणच्या दिल्लीतील दूतावासानं समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला डिझेल पुरवण्याच्या आपल्या धोरणाचं समर्थन करत माध्यमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. युरोपियन महासंघाची ऊर्जा रशियासाठीच खर्च होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. युरोपियन महासंघानं 250 अब्ज अमेरिकन डॉलर्स रशियावर खर्च केले असून

0: माध्यमांनी त्याबद्दल माहिती दिली नाही असा दावा ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरून केला आहे. कर्करोगावरील औषधांच्या नफ्यावर मर्यादा घालून ती कमाल किरकोळ किमतीच्या 30% ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. सर्वच औषधांच्या किमतीचा व्यापक आढावा घेण्याचं आवाहन न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सरकारला केलं आहे. घाऊक विक्रेत्यांसाठीची किंमत आणि औषधांवरची छापील किंमत यात सातत्यानं तफावत आढळून आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ही विचारणा केली होती. रुग्णांवर येणाऱ्या आर्थिक ताणाबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती. कार्बन बाजारपेठ आणि युरोपियन महासंघाच्या कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम या बाबींमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात काल भारत आणि युरोपियन कमिशन यांनी सहमती दर्शवली. दिल्लीत काल ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल आणि कर आकारणी आणि सीमा शुल्क संघाचे महासंचालक गेरासिमोस थॉमस यांच्या दरम्यान यासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर यासंदर्भातील करार करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर ए तय्यबाच्या एका प्रमुख कमांडरसह चार दहशतवादी ठार झाले. भूसुरुंगाच्या स्फोटात हे चारही जण ठार झाले. मोहम्मद फैजान असं लष्कर ए तय्यबाच्या प्रमुखाचं नाव आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी प्रकारात 32व्या फेरीच्या सामन्यात आज महिला आणि पुरुष गटाचे सामने होणार आहेत. महिला गटात आज पीव्ही सिंधूचा सामना साऊथ कोरियाची खेळाडू अॅन सी यंग हिच्याशी होणार आहे, तर तन्वी शर्माचा सामना जपानची खेळाडू नाटसुकी निदैरा हिच्याशी होणार आहे. पुरुषांच्या एकेरीत लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांचेही सामने आज होणार आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे 100 अधिक परदेशी गिर्यारोहक विविध भागांमध्ये अडकले आहेत. काठमांडूजवळच्या गोरखा जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं बुढी गंडकी नदीचा प्रवाह अडवला गेला, त्यामुळे नदीच्या खालच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रशासनानं काल 12 परदेशी नागरिकांसह एकंदर 321 जणांची सुटका केली आहे. आजही बचाव कार्य सुरूच राहणार असल्याची माहिती सैन्य दलानं दिली आहे. हवामान विभागानं दिल्ली, हरियाणा, चंडीगड आणि पंजाबच्या काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्येकडील राज्य हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण आणि गोव्यात दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. नवी दिल्लीत आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची बैठक. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ, तर पंजाबमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो आता सकाळचे 8:40 झाले आहेत. मेहराब अंतर्गत गझल आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

0: श्रोतेहो राजेश रेड्डी यांनी संगीतबद्ध केलेली, रूपकुमार राठोड यांनी गायलेली कालिब यांची ही गझल आपण ऐकलीत. मेहराब हा गझलगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. श्रोते हो, जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वयाच्या 50 नंतर आरोग्याशी निगडीत काही विशिष्ट समस्या समोर येतात. त्यातीलच एक अत्यंत महत्वाची पण बऱ्याचदा ज्याबद्दल उघडपणे बोललं जात नाही ती समस्या म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. बऱ्याचदा लघवीला त्रास होणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं अशा तक्रारी वाढतात. पण योग्य माहिती अभावी आणि संकोचामुळे अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात, पण याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे प्रोस्टेट ग्रंथींचे आजार. याविषयी आपल्या मनातील प्रश्न विचारा. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर कौशल कोंडावर यांना. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या प्रोस्टेट ग्रंथींचे आजार.

श्रोतहु तलत अजीज यांनी गायलेली, राजेश रेड्डी यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल आपण ऐकली गालिब यांची. आणि याबरोबरच आजचा आपला मेहराब अंतर्गत गझल हा कार्यक्रम आता इथेच संपला. मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते आता सकाळचे 9 वाजत आहेत. उर्दूतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपी.

0: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट,
1: हे तर झटपट काम आहे.
0: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
0: आणि बाकी चेंजेस
1: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसीने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
0: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ॲप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, आजच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात आपण आभास कुमार गांगुली अर्थातच किशोर कुमार यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करणार आहोत. ऐकूया त्यांनीच काही सहगायिकांबरोबर गायलेली गाणी.

अजनबी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.

श्रोतेहो, जमीर या चित्रपटातलं साहिर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, सपन चक्रवर्ती यांच्या संगीतात आणि स्वर अर्थातच किशोर कुमार यांचा. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान पार्श्वगायक, अभिनेते, संगीतकार आणि दिग्दर्शक किशोर कुमार यांनी आपल्या मधुर आवाजानं आणि अजरामर गाण्यांनी आजही संगीतप्रेमींच्या मनात आपलं स्थान कायम केलेलं आहे.

श्रोते हो, किशोर कुमार यांची गाणी आजही प्रेम, विरह, आनंद आणि आयुष्याच्या भावना व्यक्त करतात. ऐकूया यानंतरचं गीत.

0: பெருமான்.
1: बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राहुलदेव बर्मन यांचं होतं आणि स्वर होते किशोर कुमार यांचे.

कटी पतंग या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलंच होते हो. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला लखलख चंदेरी हा कार्यक्रम इथे संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर.

0: 5000 रुपये गुंतवा आणि 8000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
1: वाव,
0: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
3: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
4: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
5: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख, आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात.

0: व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक, कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
2: हॅलो डॉक्टर, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. श्रोते हो, जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वयाच्या 50 आरोग्याशी निगडीत काही विशिष्ट समस्या समोर येतात. त्यातीलच एक अत्यंत महत्वाची पण बऱ्याचदा ज्याबद्दल उघडपणे बोललं जात नाही ती समस्या म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. बऱ्याचदा लघवीला त्रास होणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं अशा तक्रारी वाढतात. पण योग्य माहिती अभावी आणि संकोचामुळं अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. पण याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे प्रोस्टेट ग्रंथींचे आजार. याविषयी आपल्या मनातील प्रश्न विचारा. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर कौशल कोंडावर यांना. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या प्रोस्टेट ग्रंथींचे आजार.

आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे आता 9:35 होत आहेत. उर्दूतून कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होता है, लगेच रिडीम करा।
1: अरे वाह, माझे इतके पॉइंट्स कसे आले? बस हेच विचारा, वाय?
2: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल।
0: नेहमी विचारा WHY, वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक।
3: सुवर्ण प्रेमींसाठी आनंदाची बातमी, समीर यांचे सुधाकर रामभाऊ अंबिलवादे सराफ अँड ज्वेलर्स यांच्या द्वितीय शाखेचा भव्य शुभारंभ बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी हॉलमार्क HUID प्रमाणित दागिने, गोकाक डायमंड ज्वेलरी, तसंच चांदीची भांडी आणि आकर्षक मूर्तींची खास रेंज। पत्ता भरोसे पेट्रोल पंपाजवळ वसमत रोड परभणी। 14 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत कुठल्याही शाखेचा दागिना मजुरी देऊन वजनाला वजन मिळवा। समीर यांचे सुधाकर रामभाऊ अंबिलवादे सराफ अँड ज्वेलर्स।
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे। श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे।

0: आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पिढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
1: नमस्कार
0: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ती म्हणजे श्री गजानंत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
0: पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
0: अच्छा,
1: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आद्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम

0: मिळत नाही. त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: सर 5000 रुपये गुंतवा आणि 8000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
4: वाव,
3: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवा.

0: आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
1: नेहमी विचारा WHY. Why? सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, आता ऐकूया मिश्र संगीत.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं गौरी कवी आणि सई ताम्हणकर यांनी. आणि याबरोबरचा मिश्र संगीताचा हा कार्यक्रम इथेच संपला. मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे आता 10:16 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. श्रोते हो, आज पडोसन या एका चित्रपटातील राजेंद्र कृष्ण यांच्या काही गीतांचा आज आपण आनंद घेणार आहोत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. श्रोते हो, पडोसन हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर विनोदी आणि संगीतमय चित्रपट आहे. सुनील दत्त, सायरा बानो, किशोर कुमार आणि महमूद यांच्या अफलातून अभिनयामुळं हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात येतो. विशेषतः एक चतुर नार हे गाणं आणि किशोर कुमार यांची विनोदी शैली हे या चित्रपटाचं मोठं आकर्षण आहे.

0: அதம்
1: ஐயோ
0: அதம்
1: டா
0: அதம் தம் தம் ரக் ம்ரம் ம்ரம் ஆ ஏ

0: एक चतुर नार बड़ी होशियार।
1: श्रोते हो, पडोसन हा चित्रपट म्हटलं की सर्वप्रथम आठवतं ते म्हणजे एक चतुर नार करके सिंगार हे गाणं। या गाण्यात दोन वेगवेगळ्या गायन शैलींची धमाल स्पर्धा पाहायला मिळत आहे। मन्नाडे शास्त्रीय संगीतावर आधारित गायन करणारे संगीत शिक्षक मास्टर पिल्ले यांच्या बाजूने आणि किशोर कुमार खोडकर आणि विनोदी शैलीत विद्यापतीच्या बाजूने। श्रोते हो, या गाण्यात महमूद आणि किशोर कुमार यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळालेली आहे। किशोर कुमार यांचे विनोदी हावभाव, आवाजातील चढ उतार आणि गाण्याच्या वेळी केलेल्या खोड्या यामुळे हे गाणं संस्मरणीय बनलेलं आहे। विशेष म्हणजे हे केवळ गाणं नाही तर अभिनय, संगीत आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे। ऐकू।

श्रोतेहो, या चित्रपटात भोळा नावाचा एक साधा भोळा तरुण आणि त्याची भूमिका सुनील दत्त यांनी साकारलेली आहे. भोला आपल्या शेजारी राहायला आलेल्या बिंदूच्या प्रेमात पडतो. बिंदूची भूमिका सायरा बानू यांनी केलेली आहे. पण अडचण अशी असते की भोळ्याला गाणं म्हणता येत नाही आणि बिंदूला संगीताची आवड असते. तिचं संगीत

शिक्षक मास्टर पिल्लई हे स्वतःही बिंदूला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा भोळाच्या मदतीला त्याचा मित्र विद्यापती धावून येतो आणि ही भूमिका किशोर कुमार यांनी साकारलेली आहे. श्रोतेहो, विद्यापती स्वतः गातो आणि भोळा मात्र गाण्याच्या तालावर ओठ हलवतो, त्यामुळे बिंदूला वाटते की भोळा खूप छान गातो आणि यानंतर सुरू होतो गैरसमज, प्रेम, संगीत आणि हास्याचा धमाल खेळ. श्रोतेहो, मन्नाडे आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोतेहो किशोर कुमार हे प्रामुख्यानं पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध होते. त्या काळात त्यांना प्रत्येक चित्रपटात अभिनय करण्याची इच्छा नव्हती. पडोसांचे निर्माते आणि अभिनेते महमूद यांना मात्र विद्यापतीच्या भूमिकेसाठी किशोर कुमारच हवे होते. चित्रपटाविषयीच्या एका नोंदीनुसार महमूद यांनी किशोर कुमार यांना ही भूमिका स्वीकारण्यासाठी वारंवार विनंती केली. त्यासाठी ते जवळपास महिनाभर त्यांचा पाठपुरावा करत होते आणि अखेर किशोर कुमार यांनी भूमिका स्वीकारली आणि हिंदी चित्रपटसृष्टीला विद्यापतीसारखे अविस्मरणीय पात्र मिळालं.

श्रोते हो, किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच आजचा आपला एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. पडोसन या एकाच चित्रपटातील राजेंद्र कृष्ण यांच्या काही गीतांचा आज या कार्यक्रमामध्ये आपण आनंद घेतला. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. श्रोते हो, किशोर कुमार यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही मैफिल अशीच चालू राहणार आहे. वेळ झाली आहे आता 10:30 आणि आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातही आपण किशोर कुमार यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहोत. सुरू करूया संगीताची मैफिल.

नमस्कार रसिक श्रोते हो. काही आवाज कानांवर पडतात आणि क्षणात विरून जातात. काही आवाज मनाला स्पर्श करतात आणि आठवणीत राहतात. पण काही आवाज असे असतात जे काळाच्या मर्यादा ओलांडून आपल्या हृदयात कायमचे घर करून राहतात. असाच एक अविस्मरणीय आवाज, कधी प्रेमाची हळुवार भावना जपणारा, कधी विरहाच्या वेदना सांगणारा, कधी जगण्याचा उत्साह वाढवणारा, तर कधी नकळत आपल्या ओठांवर हास्य फुलवणारा. आणि तो आवाज म्हणजे भारतीय संगीत विश्वातला अजरामर व्यक्तिमत्वाचा म्हणजेच किशोर कुमार यांचा आवाज. श्रोतेव, ज्यांच्या आवाजात प्रेम होतं, खट्याळपणा होता, खोडकरपणा होता, वेदना होत्या आणि जगण्याचा एक सुंदर दृष्टिकोनही होता, ज्यांनी आपल्या सुरांना राजेशाही थाटही अनुभवायला लावला आणि सामान्य माणसाच्या

मनातल्या भावनांनाही आवाज दिला. श्रोते, आज त्यांच्या म्हणजेच किशोर कुमार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी उजाळा देऊया, त्यांच्या अजरामर गीतांचा आनंद घेऊया आणि त्यांच्या स्वरविश्वात पुन्हा एकदा रममाण होऊया.

श्रोते हो, मी आपली रेडिओ सखी विभा वसमतकर आजच्या गाता रहे मेरा दिल किशोर कुमार स्मृती दिन विशेष कार्यक्रमात स्वागत करते आपलं. श्रोते हो, दिनांक 13 ऑक्टोबर 1987 भारतीय संगीत विश्वासाठी एक दुःखद दिवस. या दिवशी किशोर कुमार यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांचा आवाज आजही प्रत्येक संगीतप्रेमींच्या मनात जिवंत आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, संगीताची माध्यमही बदलली, पण किशोरदांच्या गाण्यांची जादू आजही तितकीच कायम आहे. कारण किशोरदा केवळ गायक नव्हते तर एक अष्टपैलू कलाकार होते. गायक, अभिनेता, संगीतकार आणि आपल्या अनोख्या शैलीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे किशोर कुमार एक चांगले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या गाण्यांमधून आपण प्रेम करायला शिकलो, दुःख विसरायला शिकलो आणि आयुष्याकडे हसत पाहायलाही शिकलो. आजच्या

श्रोतेहो, एखाद्या गाण्याची सुरुवात होताच मन भूतकाळात जातं, एखादी जुनी आठवण जागी होते, एखादी व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते.

आहे ना श्रोते हो किशोरदांचा आवाज म्हणजेच आठवणींचा सुंदर खजिना. श्रोते हो प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज असतेच असं नाही. कधी एक नजर पुरेशी असते, कधी एक स्मित पुरेसं असतं, तर कधी एखादं गाणं मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करून जातं. आणि जेव्हा त्या भावनांना किशोरदांचा आवाज लागतो तेव्हा प्रेमाची ती अनुभूती आणखीनच सुंदर होते. श्रोते हो रूप तेरा मस्ताना, पल पल दिल के पास, ये शाम मस्तानी यासारखी गाणी म्हणजे प्रेमाच्या भावविश्वात घेऊन जाणारा एक सुंदर प्रवास आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला या गाण्यांमध्ये आपलीच कहाणी सापडते. चला तर मग ऐकूया या प्रेमभावनेला जोडलेलं हे गाणं.

श्रोतेहो, किशोर कुमार म्हटलं की केवळ भावपूर्ण गाणीच आठवत नाही तर आठवतो त्यांचा भन्नाट खट्याळपणा, त्यांची निराळी गायकी आणि त्यांच्या आवाजातली अफलातून ऊर्जा. त्यांच्या गाण्यांमध्ये अशी काही जादू होती की उदास मनालाही हसू फुटावं. खाईके पान बनारसवाला, मेरे सामनेवाली खिडकी में, श्रोतेहो आताच आपण पडोसन या चित्रपटातली गाणी ऐकली. त्यातली तर एकापेक्षा एक गाणी आहेत. एक चतुरनार यासारखी गाणी ऐकताना चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या आवाजातला मिश्किलपणा आणि गाण्यातली नाट्यमयता यामुळे प्रत्येक गीत एक वेगळाच अनुभव देऊन जातं. श्रोतेहो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे असतात जे शब्दात मांडता येत नाहीत. मनात खूप काही असतं पण बोलण्यासाठी शब्द सापडत नाहीत. अशावेळी एखादं गाणं आपल्या मनाची भाषा बनतं. किशोरदांच्या आवाजातली वेदना मनाच्या अगदी खोलवर पोचते.

श्रोते हो, आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा प्रवास. कधी यशाची शिखरं तर कधी अपयशाचे खाच कळगे, कधी आनंदाचे क्षण तर कधी मनाला अस्वस्थ करणारे प्रसंग. पण या सगळ्यातही जगण्याची उमेद कायम ठेवणं महत्त्वाचं. आणि किशोरदांनी आपल्या गाण्यातून हा संदेश अनेकदा दिलेला आहे. जिंदगी एक सफर है सुहाना, रुक जाना नहीं, आणि आने वाला पल जाने वाला है यासारखी गाणी आपल्याला सांगतात की आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा.

खरंय ना श्रोते हो, किशोर कुमार यांची गाणी ऐकताना वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. कारण किशोरदांची गाणी संपत नाहीत, ती फक्त एका मनातून दुसऱ्या मनात प्रवास करत राहतात.

नक्कीच या सुराच्या बादशहाला आपण कधीच विसरू शकत नाहीत. किशोरदा आज आपल्यात प्रत्यक्ष नसले तरी त्यांचा आवाज आपल्यासोबत आहे, आपल्या आनंदात, आपल्या एकांतात, आपल्या प्रेमात आणि आपल्या आठवणीतही. त्यांच्या गीतांचा गोडवा असाच आपल्या आयुष्यात दरवळत राहो, हीच त्यांना खरी स्वरांजली.

गीत असेच सुरूच राहू दे, या सुरांची मैफल रंगतच राहू दे, आठवणींचा सुगंध दरवळत राहू दे आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात किशोरदांचा आवाज असाच घुमत राहू दे. आणि श्रोते हो, या बरोबरच आजच्या गातारे हे मेरा दिली या कार्यक्रमातून मी विभा वसमतकर आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटू येत्या कार्यक्रमात. नमस्कार.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 अंश मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.
6: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
7: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
8: 229 मीटर्स अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळचे 11:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत झनकार हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं, ऐकूया.
9: श्रोते हो नमस्कार. शब्द, सूर आणि संगीत घेऊन येतो गीतांची बहार, आपला कार्यक्रम गीत झंकार. श्रोते हो गीत झंकार या कार्यक्रमामध्ये मी सुषमा कुलकर्णी तुम्हा सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत करते. नारी तू नारायणी, नारी तू सबला, तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुझला. ती आहे जननी, ती आहे कालिका, जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित, ती आहे आई दुर्गा. श्रोते हो देवी दुर्गेचा शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे, तेव्हा या उत्सवाच्या सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हार्दिक. श्रोते हो आजच्या गीत झंकार या कार्यक्रमाअंतर्गत नव्या पिढीचा नवा आवाज आपण ऐकणार आहोत, पण आजचा कार्यक्रम दांडिया अर्थात गरबा यावरती खास होणार आहे. श्रोते हो गरबा हा गुजरातचा एक अनोखा कला प्रकार, त्याला प्राचीन परंपरा लाभलेली आहे, पण अलीकडच्या काळात गुजरातचा अनोखा नृत्य प्रकार आधुनिक रूपात सगळीकडेच खेळला जाताना दिसतोय. 9 दिवस देवी उपासना तर होतेच, पण दांडिया सुद्धा मोठ्या प्रमाणावर खेळला जातोय. देवी दुर्गा ही घराघरातून तर स्थापित झालेलीच आहे, सोबत वेगवेगळ्या मंडळांमार्फत स्थापित केली गेलेली आहे. विद्युत रोषणाईने सगळा परिसर अगदी फुलून गेलेला दिसून येतो आणि तिच्या समोर या गरबा नृत्याचा फेर धरला जातोय. मग या दांडियासाठी वेगवेगळ्या गायकांनी गायलेली गीतं लावून त्यावर फेर धरला जातोय. आता गाण्याचे बोल हे नव्या जनरेशन प्रमाणेच बदललेले आहेत, त्यातला रिदम ठेका धरायला लावतो हे मात्र तितकंच खरं. आता या दांडियाकडे कोण कशा रीतीने बघतो तो ज्याचा त्याचा प्रश्न, पण एवढं मात्र नक्की की नवरात्रीचे 9 दिवस उत्साहाचं वातावरण सगळीकडे अनुभवायला मिळणार. श्रोते हो आजच्या गीत झंकार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नव्या दमाच्या गायकांनी गायलेली गरबा गीत. तर सुरुवात देवीला आर्त साद घालणाऱ्या नव्या पिढीच्या नव्या आवाजाने करूयात. ऐकूयात हे गीत.

0: संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः।
1: श्रोते हो, हे गीत होतं भूमिया 2017 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं। हा तसा ॲक्शन बेस्ड चित्रपट। या चित्रपटात संजय दत्त, अदिती राव हैदरी आणि शरद केळकर यांच्या भूमिका आहेत। तर हा चित्रपट किती गाजला किंवा नाही हा आपला मुद्दाच नाही, तर आपण आत्ता जे गीत ऐकलं ते अजय गोगावले यांनी गायलं होतं, जे की नव्या जनरेशनला, नव्या पिढीला आपल्या गाण्याने आणि संगीताने भुरळ घालतायत। श्रोते हो, आज अजय अतुल ही भारतीय संगीतातील आघाडीची संगीतकार जोडी। त्यांनी विविध भाषांमधील चित्रपटांसाठी संगीत दिलं आहे। राजीव पाटील दिग्दर्शित जोगवा या चित्रपटाच्या संगीतासाठी 2009 उत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कारावर त्यांचं नाव शिक्कामोर्तब केलं गेलं। श्रोते हो, अजय अतुल ही दोघं भाऊ आहेत, त्यातलेच अजय गोगावले हे धाकटे। त्यांनी कितीतरी गाणी गायलेली आहेत जी रसिकांनी अगदी उचलून धरली। पुणे इथं जन्माला आलेले हे दोन्ही भाऊ अत्यंत कठीण परिस्थिती

परिस्थितीत तोंड देत संगीत आणि अजय यांनी गायनातही उत्तुंग असं यश मिळवलं. शास्त्रशुद्ध संगीताचं शिक्षण नसतानाही फक्त काळानुरूप आणि संगीताच्या प्रदीर्घ आवडीमुळे त्यांनी संगीतात प्रयोग करणं सुरू केलं आणि तीच प्रयोगशीलता रसिकांना आवडू लागली. अजय गोगावले यांनी अनेक चित्रपटात गीतं गायली, ती अगदी सुपरहिट पण ठरली. अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. त्यांनी गायलेल्या मोरया मोरया या उलाढाल या चित्रपटातील गीतासाठी 2009 सालचा उत्कृष्ट गायक म्हणून व्ही शांताराम पुरस्कार, 2009 सालचाच महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला. 2010 सालचा झी गौरव पुरस्कार नटरंग या चित्रपटातील खेळ मांडला या गीतासाठी, तर याच गीतासाठी 2010चा व्ही शांताराम पुरस्कार देखील त्यांना मिळाला. आणखी बरेच पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. सोबतच श्रोते हो, त्यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये तयार झालेला चित्रपट सैराट हा तर त्यांच्या कारकिर्दीतला स्मरणात राहणारा उत्तुंग यश प्राप्त केलेला मराठी चित्रपट. तर श्रोते हो, असे हे अजय गोगावले, त्यांचं गीत आपण कार्यक्रमात ऐकलं. श्रोते हो, त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, पण आजचा हा आपला भाग दांडिया स्पेशल आहे. त्या कारणानं आणखी एका नव्या आवाजाची ओळख या कार्यक्रमातून करून घेऊयात. श्रोते हो, आपल्या आजच्या गीत झंकार या कार्यक्रमात आपण आनंद घेत आहोत दांडिया गीतांचा आणि ती गीत गाणाऱ्या नव गायकांविषयीच्या माहितीचा, ज्यांच्या गीताने तरुणाईला वेळ लावलंय आणि त्याचा प्रत्ययही आपल्याला येईलच. आताचे गीत मी तुम्हाला ऐकवणार आहे त्यावरून. श्रोते हो, हे जे गीत आपण ऐकणार आहोत ते आहे लव यात्री या चित्रपटातलं, जो 2018 साली प्रदर्शित झाला, जो की अभिराज के मीनावाला या नवोदित दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला होता. आणि यात कलाकार सुद्धा नवोदित होते, जे की आयुष शर्मा आणि वारीना हुसेन, जे मुख्य भूमिकेत या चित्रपटात दिसून आले. त्यातलं जे गीत मी तुम्हाला ऐकवणार आहे ते गायलं आहे दर्शन रावल आणि असिस कौर यांनी. दर्शन रावल आणि असिस कौर यांच्याविषयी बोलूयात, पण ऐकूयात कार्यक्रमात त्यांनी गायलेलं हे दांडिया स्पेशल गीत.

श्रोते हो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे गीत गायलं होतं दर्शन रावल आणि असिस कौर यांनी. असिस कौर या भारतीय गायक आहेत. त्यांनी इंडियन आयडॉल आणि आवाज पंजाब दी यासह विविध सिंगिंग रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. 2021 मध्ये शेर शहा या चित्रपटात त्यांनी गायलेलं रतन लांबिया हे गाणं खूप हिट झालं. असिस कौर यांचा जन्म 26 सप्टेंबर 1988 साली पानीपत हरियाणा इथं झाला. वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. तसं पाहिलं तर गायनाची त्यांची सुरुवात गुरबाणी गाण्यापासून झाली. त्यांनी गुरबाणी शिकली आणि पहिल्याच प्रयत्नात एका स्पर्धेत गाऊन ती स्पर्धा सुद्धा जिंकली. पुढे त्यांनी जालंधर इथल्या उस्ताद पुरण शहाकोटी यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं. त्यांचे गुरबाणीची आवृत्ती खूप लोकप्रिय ठरली. व्यावसायिक गाणं गायनाच्या उद्देशाने त्यांनी मुंबई गाठली आणि विविध संगीतकारासोबत भेटून त्यांच्यासोबत त्यांनी बरंच कामही केलं. 18 जून 2023 रोजी त्यांनी पंजाबी संगीतकार गोल्डी सोहेल सोबत लग्न गाठ बांधली. केसरी चित्रपटात त्यांनी गायलेलं वे माही आणि ड्राईव्ह या चित्रपटातलं मखना, बंदिया रे बंदिया आणि चोगडा मधलं हे गाणं जे आत्ता आपण ऐकलं, ही गाणी त्यांच्या उत्कृष्ट संगीत कारकिर्दीत मानाच्या शिरपेचातली ठरलेली आहेत. अजून बरीच गाणी या नवगायिकेच्या नावावर जमा आहेत. गाणी सांगणं इथं शक्य होणार नाही कारण यादी फार मोठी आहे. पण एवढ्या कमी कालावधीत त्यांनी 2 फिल्मफेअर पुरस्कार आणि आयफा पुरस्कारसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. तर श्रोते हो, चौगडा या गाण्यात असिस कौर सोबत दुसरा आवाज होता दर्शन रावल या नवीन गायकाचा. श्रोते हो, दर्शन रावल यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1984 साली अहमदाबाद गुजरात इथं एका गुजराती हिंदू परिवारामध्ये झाला. त्यांचे पिता राजेंद्र रावल एक स्वतंत्र लेखक आहेत आणि आई गृहिणी आहे. 2014 साली इंडियाज रॉ स्टार या रियालिटी शोमध्ये भाग घेऊन दर्शन यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. श्रोते हो, दर्शन रावल हे अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेत होते, परंतु वयाच्या 10व्या वर्षापासून अगदी गाणं गाण्याची इच्छा खूप उत्स्फूर्त अशी होती. त्यामुळे शिक्षणात त्यांचं मन रमलं नाही आणि अभियांत्रिकी शाखेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्या शैक्षणिक खराब परफॉर्मन्समुळे त्यांना कॉलेजमधनं काढून टाकण्यात आलं. तसं पाहिलं तर त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी एक IAS ऑफिसर व्हावं, परंतु दर्शन रावल यांना गाण्याचं वेड काही शांत बसू देत नव्हतं आणि त्यांनी शिक्षण आणि गाणं यामध्ये गाण्याला निवडलं. आजचं हे यश त्यांना जे मिळालेलं आहे त्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केलेले आहेत आणि त्यानंतरच त्यांना हे एवढं यश मिळालेलं आहे. दर्शन रावल यांनी अनेक फिल्मी गीतं गायलेली आहेत, सोबतच त्यांनी वैयक्तिक गाण्यांनाही विशेष प्राधान्य दिलेलं आहे. त्यांनी बरेच वैयक्तिक स्टेज शो केलेले आहेत आणि जे भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा खूप प्रसिद्धीस पावलेले आहेत. 2023 पर्यंत त्यांनी हिंदी, गुजराती आणि तेलुगू सहित वेगवेगळ्या भाषांमध्ये लोकप्रिय गाणी गायलेली आहेत. त्यांच्या उल्लेखनीय गीतांमध्ये सांगायचं झालं तर एक लडकी को देखा तो ऐसा लगा सोबत फिल्म लवयात्री मधलं चौगाडा, शेर शहा मधलं कभी तुमे आणि सनम तेरी कसम या चित्रपटातलं खींच मेरी फोटो ही गीतं जी तरुणाईला भुरळ पाडणारी ठरली आहेत. श्रोते हो,

2017 साली दर्शन रावल यांना द टाइम्स मोस्ट डिझायरेबल मॅन मध्ये 45वं स्थान दिलं गेलं. तसंच सर्वश्रेष्ठ पुरुष गायक म्हणून ट्रान्समिडिया गुजराती स्क्रीन आणि स्टेज अवॉर्ड देखील त्यांनी जिंकलं. असे हे दर्शन रावल नव्या पिढीचा नवा आवाज असलेले रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. तर श्रोते हो, आता कार्यक्रमात आणखी एक दांडिया स्पेशल गीत ऐकूयात.

तर श्रुतीहो हे जे गीत आपण ऐकलं ते होतं लवयात्री या चित्रपटातलं, आणि गायलं होतं उदित नारायण, नेहा कक्कर, पलक मुच्छल आणि रजा हसन यांनी. तर संगीत होतं तनिष बागची यांचं. तर श्रुतीहो, या गायकांमध्ये, या गाण्यामध्ये एका नव्या आवाजाची ओळख आपल्याला झालेली आहे, ती म्हणजे पलक मुच्छल. श्रुतीहो, पलक मुच्छल ही एक भारतीय गायिका आहे. 30 मार्च 1992 साली त्यांचा जन्म झाला. जन्मस्थान त्यांचं आहे मध्य प्रदेश इंदूर इथलं. श्रोते हो, पलक मुच्छल या भारतभर संगीताचे कार्यक्रम करतात आणि त्यातून मिळणारी रक्कम आर्थिक आधाराची गरज असलेल्या, गरीब आणि हृदयविकाराचा आजार असलेल्या मुलांच्या उपचारावर खर्च करतात. तर अशी ही नवोदित गायिका श्रोते हो, पलक मुच्छल यांनी विविध भाषांमधली बरीच लोकप्रिय गाणी गायली आहेत. एक था टायगर, किक, आशिकी टू, प्रेम रतन धन पायो, MS धोनी, काबिल, बागी टू यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. श्रोतेहो, गायिका पलक मुच्छल या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या वंचित मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी पैसा गोळा करतात आपल्या वेगवेगळ्या कॉन्सर्टच्या माध्यमातून, आणि या मुलांवर उपचार करून त्यांना जगण्याची संधी देण्याचं फार मोठं काम त्या करतात. आणि हे काम त्यांनी अगदी वयाच्या

सातव्या वर्षापासून सुरू केलं आहे असं सांगितलं जातं. ते असं म्हणतात की जेव्हा मी हे मिशन सुरू केलं तेव्हा एक छोटासा उपक्रम होता. मी वयाच्या सातव्या वर्षापासून यामध्ये काम करत आहे आणि आता हे माझ्या आयुष्याचं एक मिशन बनलं आहे. पुढे ते असंही सांगतात की माझ्या वेटिंग लिस्टमध्ये अजून बरीचशी मुलं आहेत ज्यांना हार्ट सर्जरीची गरज आहे आणि म्हणूनच मी माझा प्रत्येक कार्यक्रम त्यांच्यासाठी डेडिकेट करत आहे. ही एक जबाबदारी असल्यासारखं मला वाटतं आणि देवाने मला एक माध्यम म्हणून यासाठी निवडलं आहे असे विचार या गायिकेचे आहेत. पुढे ते असंही म्हणतात की जेव्हा त्यांच्याकडे चित्रपटासाठी गायिका म्हणून काम नव्हतं तेव्हा त्या 3 तास गायच्या आणि फक्त एका मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसा गोळा करू शकायच्या. परंतु जशी जशी गाणी लोकप्रिय होऊ लागली तशी तशी त्यांची त्यांनी फीही वाढवली आणि एका म्युझिक कॉन्सर्टच्या पैशातून त्या जवळजवळ 13-14 शस्त्रक्रिया पार पाडतील इतके पैसे त्या मिळवू लागल्या आणि म्हणूनच त्यांनी कॉन्सर्ट करणं सतत चालू ठेवलं. तर श्रोते हो, अशी ही धीरोदत्त विचारांची नवगायिका पलक मुच्छल, तिचाही आवाज आपण या गाण्यातनं आज ऐकला. श्रोते हो, आता मात्र ती वेळ आलेली आहे, हाच तो क्षणही आलेला आहे दुखण्याचा. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या गीतसंकार या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपण सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण गीत झनकार हा कार्यक्रम ऐकला. संकलन आणि निवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. श्रोते हो, जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वयाच्या 50 नंतर आरोग्य

0: आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर कौशल कोंडावर यांना. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक, कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आणि FM बँड 102 मेगा हर्ट्स वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो आता सकाळचे 11:35 होत आहेत. प्रसारित करीत आहोत साहित्य संस्कृती हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमामध्ये ललित लेख पक्षीमित्र माणिक पुरी यांचे विचार ऐकूया. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.
1: साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं सर्व साहित्य प्रेमींचं रसिकांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो जसे की आपण आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात वेगवेगळ्या साहित्यिकांच्या कवितांचा कथांचा लघुलेखाचा आनंद घेत असतो आजही आपण आनंद घेणार आहोत पक्षीमित्र माणिक पुरी यांच्या ललित लेखांचा. श्रोते हो पक्षीमित्र माणिक पुरी अशी त्यांची ओळख आहे. माणिक पुरी हे सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानवत जिल्हा परभणी इथे शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. पक्षी येती अंगणी ही कादंबरी तसंच तळे पक्षी आणि माळरान हा ललित लेख संग्रहही त्यांचा प्रकाशित आहे. अनेक पुरस्कारांचे ते आतापर्यंत मानकरी ठरली आहेत. पक्षी येती अंगणी या कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा श्री ना पेंडसे पुरस्कार 2022 त्यांना मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र पक्षीमित्राचा पक्षी साहित्य पुरस्कार 2024 सालीही त्यांना मिळालेला आहे. यासोबतच 2025 सालीही अनेक पुरस्कार त्यांना त्यांच्या या ललित लेख संग्रहाला मिळालेले आहेत. साधी सरळ सोपी ओघवती भाषा आणि परिसर प्रसंगाचं जिवंत चित्रण हे ते नेहमी करतात आणि त्यांच्या ललित लेखामध्ये हे आपल्याला वाचायला मिळतं. निसर्गाचं इतकं सूक्ष्म वर्णन जेव्हा आपण त्यांच्या लेखांमधनं ऐकतो तेव्हा निसर्गविषयक अभ्यास निसर्गप्रेम वाचनाचा व्यासंग प्रत्यक्ष याचा अनुभव आपल्याला ठाई ठाई येत राहतो. तेव्हा चला तर मग श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूयात साहित्यिक पक्षीमित्र माणिक पुरी यांच्या ललित लेखांचा.
2: नमस्कार श्रोते हो मी आज आपणास ललित लेखनाचे वाचन करून दाखविणार आहे. पहिल्या लेखाचं नाव आहे पाडस. बिदर जिल्ह्यातील काही गावं पाड्यासारखीच वसलेली. होकर्णाजवळ मुतखेड नावाचं लहानसं गाव. त्या गावात मी जास्त वेळ घुटमळलो नाही. घुटमळण्याचं तसं कारणही नव्हतं. मला तनमोर शोधण्यासाठी रानोमाळ भटकंती करायची होती म्हणून गावाला बगल दिली एवढंच. गाडी वळणावर थांबविली. उजव्या हाताला गवत चांगलंच वाढलेले. तनमोर आणि माळढोक पक्ष्यांना आश्रय देणारी जागा म्हणून महत्त्वाची तर होतीच, सोबतच तेथील जैवविविधता समजून घ्यायची होती. सगळा परिसर डोळ्यांनी टिपायचा होता. रानवाटा धुंडाळायच्या होत्या. त्यासाठी पुढे चालत राहणं गरजेचं होतं. मी हळूवार चालू लागलो. लहानसा ओढा. तिथे मेळशिंगीची दोन झाडं आढळली. त्यापुढे 2 फुटापर्यंत वाढलेलं गवत. डाव्या बाजूला एक घोटफळाचं झाड. जमिनीवर फळांचा सडा पडलेला. काही फळं काळविटांनी चघळून टाकलेली. मी खाली पडलेली फळं दगडानं फोडून त्यातल्या गोडंब्या खाल्ल्या. पुढील 2 दिवस ही फळं चाखायला मिळणार होती याची सध्या तरी कल्पना नव्हती. काही फळं सोबत घेतली. वाळत चाललेल्या गवतातून अनेक रानवाटा वेगवेगळ्या दिशेनं निघालेल्या. कुठे चालल्या माहीत नव्हत्या. मृत्यूच्या खाईत तर घेऊन जात नसाव्यात. एका रानवाट्याच्या दिशेनं आपोआप पाय ओढत गेलो. अनोळखी वाटणारी रानवाट ओळखीची झाली. वाळत चाललेल्या गवतावरून हात फिरवू लागलो. गवताचं हिरवं बेट पाहून निहाळू लागलो. मेळशिंगी घोटफळाच्या झाडापासून बरंच अंतर चालून आलो. कुठे कुठे झुडपाच्या वसाहती एकवटत चाललेल्या दिसू लागल्या. घनदाट जंगलातून चालताना जशी भीती वाटते अगदी तशीच भीती गवता

शेतातल्या रानवाटेवरून चालतानाही वाटते याचा अनुभव घेऊ लागलो. तिथे वावरणारे सगळे जीव माझ्याकडं पाहत असतील पण मला कुणीही दिसत नव्हतं. सगळीकडं शांतता पसरत चाललेली. वाऱ्याच्या झुळकीसोबत सगळं गवत एका बाजूला झुकायचं, पुन्हा सरळ व्हायचं. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी आपली अवस्था होऊ नये असं वाटे. दूरवरची मेडशिंगीची उंच वाढलेली झाडं दिसायची. थोड्या अंतरावरची झुडपं माझ्याकडं पाहत असावीत असं सारखं वाटे. वाऱ्याच्या आवाजाचा कानोसा घ्यायचा. आकाशात ढगांची दाटी वाढत जावी तशी माझ्या मेंदूत अनेक विचारांची दाटी वाढत गेली. समोर दिसणाऱ्या झुडपापर्यंत चालत जावं आणि माघारी फिरावं असा विचार मनात आला. जंगलात भटकंती करताना धोक्याची जाणीव झाली की सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगाने हालचाली केल्या पाहिजेत असं वाचण्यात आलं होतं. तसं माझ्या मनात भीतीनं घर करायला सुरुवात केलेली. झुडपापर्यंत सुद्धा जावंसं वाटत नव्हतं. अशा वेळी निर्णय घ्यायला अवधी फारच कमी असतो. सभोवतालच्या वातावरणात गंभीरता वाढली की जंगलातून बाहेर पडणं सोयीचं असतं. काही पावलं चालत गेलो. एका रानवटेच्या दोन वाटा तयार झालेल्या. समोर दिसणारं झुडूप आता जरा जास्तच लांब वाटत होतं. त्या दोन रानवटेला अजून किती फाटे फुटले असतील. दिसायला गवताळ भाग पण चकवा देणाऱ्या रानवाटासमोर आ वासून उभ्याच. मी डाव्या रानवाटेवर दोन पावलं वळालो. ती रानवाट लहान होत गेलेली. गवतात हरवून गेलेली असावी किंवा गवतानं खाऊन टाकली असावी म्हणून जागेवरच थांबलो. दोन्ही बाजूला गवत चांगलंच वाढलेलं. डाव्या रानवाटवरच्या डाव्या बाजूला गवताची हालचाल चांगलीच जाणवली. वाऱ्याच्या वेगानं गवताच्या शेंड्याकडील भाग अधिक झुकत जातो पण इथं तर बुडापासून गवत गदागदा हलत होतं. झाडाची एखादी फांदी हलावी अगदी तसंच. गवतात एवढी गडबड आणि गोंधळ. मेडशिंगीच्या झाडापासून चालत आलेलो पण गवताची एवढी हालचाल जाणवली नव्हती. गवतात काय दडून बसलेलं असावं असा प्रश्न पडला. खाली पायाकडंसुद्धा पाहावं वाटत नव्हतं पण माझ्या पायाजवळ अधिक हालचाल जाणवत होती. माझे पाय केव्हाचेच थांबलेले होते. मनावरचा भीतीचा दगड बाजूला सारून मी हलणाऱ्या गवतात डोकावलो. तिथे गर्भघळीत होऊन बसलेलं पाडस दिसलं. काळवीड जातीचं पाडस माझ्याकडं टकलावून पाहत होतं. त्याची भेदरलेली नजर चांगलीच जाणवत होती. किती वेळेपासून तिथे दबा धरून बसलेलं होतं कुणास ठाऊक. काही दिवसांपूर्वीच त्याचा जन्म झालेला. कोवळं पोर इथं एकटंच काय करतंय कळत नव्हतं. आजूबाजूला काळविटाचा कळप दिसतच नव्हता. त्यांच्या लेंड्याही आढळल्या नव्हत्या. त्याचं एकाकी असणं जसं धोक्याचं होतं तसा मलाही धोका होताच. एखादा शिकारी प्राणी त्याच्या मागावर असणार एवढं नक्की. जरी मला काही दिसत नसलं तरी शिकारी प्राण्यानं गवतात दडी मारलेली असावी. कोला, लांडगा, तरस किंवा आजगरासारखा एखादा प्राणी तिथे असावा असं सारखं वाटत होतं. पाडसाकडं पाहिल्यावर ते अधिक जाणवायचं. पाडस आपल्याला जवळ फिरकूही देत नाहीत. इथं तर अगदी 2 फुटावर पाडस निश्चित बसलेलं. त्याला माझी भीती वाटत नव्हती. याचाच अर्थ त्याला माझ्यापेक्षा इतरांकडून अधिक धोका होता. पण धोका कुणाचा. मी आजूबाजूला गवताची हालचाल निहाळू लागलो. पाठीमागे पाहण्याची गरज नव्हती. तिकडूनच मी आलेलो. दोन्ही बाजूला नजर फिरवली. काहीच जाणवलं नाही. समोरच्या झुडपाकडं पाहिलं पण काही दिसत नव्हतं. तिथे तर काळ नसावा. खरं तर मी झुडपापर्यंत चालत जाणार होतो पण ही रानवाट दुभंगली आणि पाडसाजवळ पोहोचलो. त्याच्या डोळ्यातून अजूनही भीती ओघळत होती. पाडसाला काहीतरी सांगायचं असावं असाही विचार मनात डोकावला. आजारी तर नसावं, जखमी होऊन बसलेलं असावं. मनात येत होतं तसं काहीच नसावं असंही वाटे. त्याला अलगत उचलून घ्यावं आणि कुठेतरी कळप दिसला की सोडून द्यावं या विचारानंही मनात घर केलं. दूरवर पसरलेल्या गवतात एकटंच पाडस निराधार होऊन बसलं होतं. त्याची आई कुठे असावी. त्याला कळपातून बाहेर ढकलायला तसं त्याचं वयसुद्धा नव्हतं. त्याचे सवंगडी कुठे गेले. सगळं माळरान हुंदडणारं पाडस एका जागेवर खिळून बसलेलं बघवत नव्हतं. मला पाहून त्याच्या मनात अनेक विचारांची वावटळ तयार झाली असावी. ती वावटळ त्याला जिकडं घेऊन जाईल तिकडं ते जाणार होतं. पाडसाचे उभारलेले कान, भोकरा एवढे काळे डोळे, डोळ्याभोवती पांढऱ्या रंगाचे वर्तुळ, नागपुडी काळसर, पोटाखालचा भाग पांढऱ्या रंगानं चितारलेला, सोनेरी रंगाची पाठ, ते खडबडून उभं राहिलं. मला काही कळायच्या आत मेडशिंगीच्या दिशेनं झेपावलं. खरं तर पाडसानं झुडपाच्या दिशेनं जायला हवं होतं पण तसं घडलं नाही. झुडपाच्या दिशेनं त्याला लपायला जागा होती पण त्यानं उघड्या जागेवर जाणं पसंत केलं. मी मेडशिंगीच्या झाडाकडून चालत येत होतो तेव्हा पाडसानं हळूहळू झुडपाच्या दिशेनं जाणं अपेक्षित होतं.

जरी मला पाडस दिसत नसलं तरी पाडसानं मी जवळ येईपर्यंतचा धोका का बरं स्वीकारला असावा? त्याला माझी भीती जाणवली असावी, माझ्या मनातला भाव त्यानं ओळखला असावा. त्यानं मेळशिंगीचं झाड केव्हाच ओलांडलं होतं. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहतच राहिलो. पाडस धडधाकट होतं. किती पळालं? त्यानं मारलेल्या उड्या अजूनही मनभर हुंदडत आहेत. मग एवढा वेळ गवतात काय म्हणून बसलेलं होतं? जर मी दोन पावलं पुढं चाललो असतो तर एक पाय नक्कीच त्याच्या अंगावर पडला असता. पण तसं काही घडलं नाही. पाडसाचं असं वागणं अनपेक्षित होतं. जंगलातील अनेक घटना आपल्या मनासारख्या घडतीलच असं नाही याचा अनुभव घेत होतो. घडणाऱ्या घटनेप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागतो. मीसुद्धा मेळशिंगीच्या दिशेनं चालू लागलो. माझ्या चालण्याचा वेगही वाढलेला. झुडपापासून जेवढं अंतर दूर जाता येईल तेवढं दूर सरकलो. अगदी गाडी थांबविलेल्या वळणापर्यंत पोहोचलो. पण तेवढ्या चालण्यानंसुद्धा घाम फुटलेला. झुडपाच्या दिशेनं वळून बघितलं. काही दिसत नसलं तरी काहीतरी असल्यासारखं जाणवत होतं. धन्यवाद. लेखाचं दुसरं शीर्षक, अस्वलाचं झाड. यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य घनदाट जंगलांनी व्यापलेलं आहे. त्या अभयारण्यातील माथनी गेटमधून जंगलात प्रवेश केला. सागाची उंच वाढलेली झाडं आणि त्या झाडावर पसरलेल्या अजस्र वेली पाहून ॲमेझॉन खोऱ्यातील मनूचे अरण्य आठवले नाही तरच नवल. झोपडपट्टीतल्या घरांपेक्षाही बिलगून वाढलेली झाडं जणू कुतूहलाचा विषयच. जंगलातील झाडांची विविधता पाहून मी थक्क झालो. कधीही न पाहिलेल्या झाडावरून सतत डोळे फिरत आपोआप त्या झाडांच्या दिशेने पाय वळत. झाडांच्या अंगाखांद्यावरील खानाखुना पाहिल्या की तेथील प्राण्यांचा अधिवास कळू लागतो. यातून जंगल वाचनाची सवय लागली. ही निरीक्षणे नोंदवहीत टिपून घ्यायचो. नोंदवहीतील ही निरीक्षणे शिकारी रोडवरील झाडांसंबंधित आहेत. त्या रस्त्याला शिकारी रोड असं नाव का मिळालं असावं याचा शोध घेत असे. त्या रस्त्यालगत काही कृत्रिम पानवठ्यांची निर्मिती केलेली. त्या पानवठ्यात रानडुकरं हमखास उतरत. त्या डुकरांची शिकार करण्यासाठी वाघ ओढ्यात उतरायचा. त्या ओढ्यालगत मोह, अर्जुन आणि धावड्याची उंच वाढलेली झाडं कळसूबाईसारखी उठून दिसत. रस्त्यावर आलं की वाघाच्या जबड्यात शिकार दिसायची. अशा घटना शिकारी रोडवर नेहमीच घडत. या वाघांच्या शिकारीवरून शिकारी रोड असं नाव मिळालं असावं. किंवा फार पूर्वी जंगलातील वाघांची अस्वलांची शिकार करण्यासाठी माणसे या रस्त्याचा वापर करत असावीत या शक्यता पडताळून पाहत होतो एवढंच. मला या रस्त्यालगतची काही अस्वलाची झाडं पाहता आली. ज्या ओढ्यातून वाघोबाची स्वारी रस्त्यावर यायची त्या ओढ्यालगत मी काही मोजकी झाडं आजही पाहता येतात. जसं सोलापूर शहरात घारीचं झाड पाहिलं, लखनगाव परिसरात मांजरा नदीच्या काठावर उघड्या चोचीचे करकोचे यांचं झाडंही अभ्यासलं, परभणीजवळील उजळांबा परिसरात माळ चिमणीची झाडं पाहण्यात कितीतरी वेळ घालवला, तसं अस्वलाच्या झाडांचं निरीक्षण करता आलं. त्यावेळी लहानपणी अनुभवलेल्या अस्वलाच्या गोष्टी डोळ्यासमोर तरळत राहिल्या. माझ्या लहानपणी आर्वी गावात अस्वलाचा खेळ करणारे दरवेशी येत असत. गणपती मंदिराजवळ खेळ व्हायचा. आजूबाजूला बघ्यांची गर्दी असायची. अस्वल म्हणजे भलं मोठं धुळच. दरवेशी त्याला काबूत ठेवायचा म्हणूनच अस्वलीचा कान दरवेश्याच्या हातात ही म्हण रूढ झाली असावी. अस्वलाच्या अंगावरील एखादा केस मिळावा म्हणून किती धडपड करायचो. पण सारं काही व्यर्थच. दरवेळी दरवेश्याची नजर माझ्यावर पडायची. आजी गोष्टी सांगताना म्हणायची की अस्वलाचा एखादा केस कमरेला बांधला की आजारी पडायची भीती नसते. तिच्या एका वाक्यावरून मी दिवसभर अस्वलाच्या आणि दर वेशाच्या मागमाग फिरायचो. अस्वलाचा मागोवा घेताना आजी पुन्हा पुन्हा पुढ्यात उभी राहते. मी वर्तमानात असूनही कधीकधी भूतकाळात पोहोचत असे. अस्वल जशी घनदाट जंगलात वावरतात तशी माळरानावरही असावीत या संदर्भातील काही पुरावे शोधण्यासाठी उन्हाळा संपत आला की बहाव्याच्या दिशेने पाय वळायचे. बहाव्याची झाडं पाहिली. डोंगर उतारावर या झाडांच्या फुलांचा पिवळा रंग पाझरताना अनुभवला आहे. याच दिवसात बहाव्याच्या शेंगात गर जमा होतो. त्या शेंगा खाण्यासाठी अस्वल या झाडाकडे आकर्षित होतात. झाडाच्या खोडावर अस्वलाच्या हातापायाच्या नखांचे व्रण आढळतात का याचाच शोध घ्यायचो. पण तसे काही घडले नाही. कदाचित माझा अनुभव कमी पडला असावा. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी लिहिलेल्या अस्वल या पुस्तकात अस्वल आणि बहाव्याच्या झाडासंदर्भातील एक म्हण वाचायला मिळाली. ती म्हण अशी, बहाव्याच्या शेंगा खाताना अस्वल हसते पण हकताना मात्र रडते. अस्वल बहाव्याच्या शेंगातील गर आवडीनं खातात, त्या टाकताना खूप त्रास होतो असा या म्हणीचा अर्थ असावा. अस्वलाला वनस्पतीशास्त्रज्ञ म्हटलं जातं अशी एक वेगळीच नोंदही एका ग्रंथात वाचायला मिळते.

आली. जर अस्वलाला जंगलातील सर्व वनस्पतींची जाण असेल तर त्या अस्वलाने बहाव्याच्या शेंगा पुन्हा पुन्हा खाऊन स्वतःचे हस का बरं करून घ्यावे. शिकारी रोडवर डोळे सताड उघडे ठेवूनच निरीक्षण करावं लागतं. अनेक घटना केवळ कानामुळे कळतात हे सुद्धा विसरता येत नाही. जिथे वाघ ओढ्यात उतरायचा अगदी तेथेच पोहोचलो. काही वेळेपूर्वी अनुभवलेल्या ओढ्यापेक्षा काहीसा मोठा ओढा, ओढ्यावर मजबूत पूल बांधलेला, ओढ्यानं उजव्या बाजूला वळण घेतलेलं, तिथे काठालगत एक मोहाचं झाड विसावलेलं, काहीसं कमरेत वाकलेलं, त्या झुडपाखाली एक चितळ आणि तिचं पाडस मोहाची फुलं खाण्यात रम्मान झालेलं. पहाटेचा गारवा अंगाला बिलगून निघून जाई. चित्रकाराने काढलेल्या चित्रापेक्षाही सुंदर दृश्य मी अनुभवत होतो. मी जिथे थांबलो होतो तिथे अगदी जवळच ओढ्याच्या दोन्ही काठालगत दोन झाडं चांगलीच उंच वाढलेली, एका बाजूला मोहाचं झाड तर दुसऱ्या बाजूला अर्जुनाचं झाड आकाशाकडे झेपावलेलं. ती दोन्ही झाडं जणू एकमेकांकडे पाहत उभी होती. अस्वल आणि दोन्ही झाडं एकमेकांना चांगलेच ओळखून होते. खरं तर पहाटेच्या वेळी मोहाची फुलं गळून जमिनीवर पडतात. ती फुलं खाण्यासाठी अस्वलं नेहमीच येतात. ओढ्यानं जिथे ओळण घेतलेलं तिथे चितळासह पाडस फुलं खाताना दिसले. या मोहाच्या झाडाखाली सुद्धा फुले खाण्यासाठी प्राण्यांची ये जा असावी. पण या झाडावर जागोजागी अस्वलाच्या पायांच्या नखांचे ओरखडे स्पष्टपणे ओळखू येत. अगदी 30 फुटापर्यंत अस्वल झाडावर चढलेले दिसून येते. एवढं मोठं धूळ घेऊन अस्वल या मोहाच्या झाडावर का बरं चढलं असावं? हा प्रश्न खूप वेळ मनातच घुटमळत राहिला. मोहाची फुलं झाडावर चढून खाण्याची गरज नसते, ती आपोआप खायला मिळतात. तरीसुद्धा अस्वल नेहमीच या झाडावर जात असावं. खोडाच्या चारही बाजूनं त्याच्या नखांचे उरण खोडाच्या आत चांगलेच रुतलेले होते, म्हणून या झाडाला अस्वलाचं झाड म्हणून ओळखत असे. अस्वलाचं झाड आणि धावडा वनस्पतीचं झाड अगदी जवळजवळच. धावड्याच्या झाडावर बिबट्याच्या नखांचे खोलवर दिसणारे उरणसुद्धा ओळखू येत. बिबट्याच्या धारदार नखांची ताकद कळून येते. त्यांच्यातला हिंस्रपणा उफाळून आल्यावर त्या नखांच्या करामतीची आपण कल्पनाही करू शकत नाही. वाघीण स्वतःच्या परिसरात गस्त घालताना खोडावर गंध सोडते, त्यातून ती इतर प्राण्यांना सावध करते. एकमेकांच्या परिसरात घुसखोरी करू नये त्यासाठीची ती एक हद्दच असते. हरिण, निलगाय यासारखे प्राणी झाडाची साल काढतात. रानडुकरासारखे प्राणी खोडाला अंग घासतात, त्यातून जंगल वाचन समृद्ध होत जातं. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला अर्जुनाचं झाड मोहाच्या झाडासारखं दिसायचं. अर्जुनाचं खोड चोपडं असतं, खोडावरील साल गळून पडते त्यामुळे ते तसं दिसतं. या झाडांची मुळं पाण्याकडे सरकतात. सहसा ही झाडं पाण्यालगत वाढतात. नदी, ओढा, जंगलातील पाणवठ्याच्या जागा दिसण्यापूर्वी या झाडांची भेट होते. तशी या झाडाचीही भेट झालेली. चोपड्या खोडावर अस्वलाच्या खानाखुना मोहाच्या झाडापेक्षाही सुस्पष्ट दिसू लागल्या. त्या झाडावर मधमाशांची पोळं दिसू लागली. त्यातील मध चाखायलाच अस्वलानं अर्जुनाचं झाड जवळ केलेलं असावं. एवढ्या उंचीवर जाण्याची जोखीम पत्कारली. ओढ्याच्या एका बाजूला मोहाची फुलं तर दुसऱ्या बाजूला मधाचं पोळं खाण्यासाठीच अस्वलाची धडपड सुरू होती. जंगलात एका जागी जास्त वेळ थांबणं धोक्याचं असतं, म्हणून मी पिलखान नाल्याच्या दिशेने निघालो. मनपूर्वक धन्यवाद. तिसऱ्या ललित लेखाचं नाव आहे रानडुक्कर. अंधाराची पावलं माळरानाच्या दिशेने सरकू लागली. काही वेळानं माळरान अंधारात बुडून जाईल. त्यापूर्वी अनेक प्राण्यांच्या हालचालींनी वेग पकडला. पश्चिमेकडून रानडुकरांची टोळी पळताना दिसली. ही टोळी पानवठ्याच्या दिशेनं निघालेली. रानडुकरांच्या मागोमाग काळवीट नर 3 माद्यांना घेऊन पानवठ्याच्या दिशेनं हळुवार चालत होता. माळरानावर झाडं विरळ असल्यामुळे त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवता येई. त्या दिशेने येणाऱ्या अनेक रानवाटा पानवठ्यालगत एकत्र येत. जणू रानवाटेलाच पाण्याचा गंध येत असावा. पाणी म्हणजे जीवन हे पुन्हा पुन्हा कळू लागलं. रानडुकरांची टोळी एका रांगेत उतरू लागली. मध्यम आकाराच्या रानडुकरानं नेतृत्व स्वीकारलेलं, त्याच्या मागं पिलावळ. अगदी शेवटी अंगानं भरलेलं भलं मोठं रानडुकर स्वतःच्या वजनाचा तोल सांभाळत पाण्याच्या ओढीनं स्वतःला फरफटत आणत होतं. त्याचे सुळे जरी विद्रूप दिसत असले तरी त्याच्यासाठी संरक्षणाचं कवच होतं. त्याचे सुळे जरी विद्रूप दिसत असले तरी कोल्यासारखे प्राणी त्याच्यापासून 4 हात लांबच राहत. जसजसा पानवठा जवळ येऊ लागला तसतशी त्याच्या चालण्याची गती मंदावली. 2-4 पावलं चालत पुन्हा थांबत. दुरून पाण्याजवळ यायला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागला. या दोन्ही अंतरातील गणित निराळच होतं. कुठे काही धोका जाणवतो का
याचा अदमास घेऊन

0: ही टोळी पाणवठ्यापर्यंत पोहोचली, कारण पाणवठ्याजवळच अधिक धोका असतो हे त्यांनी अनेक वेळा अनुभवलेलं असतं। तिथे काळही दडून बसलेला असू शकतो, पण आज या टोळीतल्या एकाही सदस्यानं पाण्याला तोंड लावलं नाही याचं आश्चर्य वाटलं। यापूर्वी अनेक वेळा अशा टोळीला पाण्यात उतरून अंग ओलं करताना पाहिलंय, अनेक वेळा चिखलात लोळताना पाहिलंय, पण आज त्यांना कशाची तरी भीती जाणवत होती। टोळी तोंड वर करून नाकानं वास हुंगायची। आम्ही उंच मचानावर बसलेलो होतो, पाणवठ्यापासून अगदी 80 मीटर अंतरावर। हवा त्यांच्याच दिशेनं वाहत होती, कदाचित आमचा वास त्यांना आला असावा। आल्या पावलांनी टोळी परत गेली। तहानेनं व्याकुळ झालेली माळ रानावरची जनावरं पाण्याला तोंड न लावताच निघून गेली, त्यामुळे मला फार अपराध्यासारखं वाटलं। काळविटानं तर दुरूनच पलायन केलं। नीलगाईनं गळ्यातून आवाज काढला आणि सगळ्या कळपाला हाकारत दूर नेलं। अंधार वाढत गेला तसे असंख्य रात्वे जागे झाले। चकचक चकर्र, चकचक चकर्र असा आवाज करत एकमेकांना साथ घालत दूरवरून कोल्यांची कोलेकुई ऐकू यायची। मध्येच एखादा अनोळखी आवाज कानावर पडे, त्या आवाजाविषयीचा फक्त अंदाज बांधणं एवढंच माझ्या हाती होतं, पण तो आवाज ओळखू यायचा नाही। रात्री 8 वाजता चंद्रदर्शन झालं। अंधार काहीसा कमी झाला, चंद्र डोक्यावर आला तेव्हा माळरान स्वच्छ दिसू लागलं। झाडांच्या सावल्या पायात गोळा झालेल्या, माझे डोळे रानडुकराच्या रानवाटेकडे लागलेले। रानडुकरांनी एकदा यावं आणि पोटभर पाणी पिऊन जावं असं मनोमन वाटायचं, पण तसं काही घडत नव्हतं। काही महिन्यापूर्वी याच माळरानावर एका डुकरणीची पिलावळ पाहायला मिळाली होती। हेकळणीच्या झुडपाजवळ उंच वाढलेलं गवत होतं, तिथे रानडुकरीन पिलासह बसलेली असावी असं मुळीच जाणवलं नव्हतं। विश्वनाथ काळे काका नजरचुकीनं त्या झुडपाजवळून जाऊ लागले, तेव्हा रानडुकरीन चवताळून त्यांच्या पाठीमागे लागली होती। त्यांनी काही अंतरावर असलेल्या पळसाच्या झाडाचा आश्रय घेतला, ती झाडाखाली येरझारा घालू लागली। ती पळसाचं खोड चावू लागली, झाडाच्या सालीच्या चिंध्या होऊन लोंबू लागल्या। काका जीव मुठीत घेऊन झाडावर बसलेले, तेव्हा मी गणेश कुरा यांच्यासोबत नीलगाईंचं निरीक्षण करण्यात गुंतलेलो होतो। तेव्हा मी गणेश कुरा यांच्यासोबत त्या ठिकाणी पोहोचलो। काही वेळानं रानडुकरीन निघून गेली, काका खाली उतरले। हा सगळा प्रसंग सायंकाळी समजला। काही दिवसांनी आम्ही पिलावळ पाहिली तेव्हा आमच्या मनातही भीतीचं वादळ घोंगावत होतं, पण रानडुकरीन चरायला गेल्यामुळे बाका प्रसंग उद्भवला नाही। आजगराच्या टापूत भटकंती करताना अनेक झाडांच्या खोडावर रानडुकरांनी अंग घासल्याच्या खानाखुना पाहता येतात। झाडांच्या मुळ्या चावून खाल्लेल्या दिसतात, खोडालगत धुडगूस घातलेला, पण त्या टापूत अजगर रानडुकरांची शिकार करतात। काही दिवसांपूर्वी लेखक केशव रेड्डी यांनी लिहिलेल्या कादंबरीचा अनुवाद वाचण्यात आला। कादंबरीचं नाव त्याने जंगल जिंकले। या कादंबरीत रानडुकरींचा धांडोळा घेतलाय। रात्रीचं जंगल डोळ्यापुढं उभं राहतं। कादंबरीतला म्हातारा आणि मला माळरान वाचायला शिकविणारे विश्वनाथ काळे काका दोघेही सारखेच वाटले। दोघांवरही रानडुकरींनी हल्ला चढविला, त्यातून दोघेही सुखरूप बाहेर आलेले। कादंबरी वाचताना मला पुन्हा पुन्हा विश्वनाथ काळेकाका आठवत राहिले। रात्रीच्या वेळी जंगलावर पडलेला प्रकाश उघड्या डोळ्यांनी टिपता आला। काळवीट, नीलगाय यांच्या आवाजाची भाषा समजून घेता आली। झाडांच्या स्पर्शाचीही भाषा कळू लागली। काळोखालाही डोळे असतात, त्या वटारलेल्या डोळ्यातून भीतीची काजळी अजिबात पाझरत नाही हे मात्र अगदी खरंय। पहाटे उमललेली मेळशिंगीची पांढरीशुभ्र फुलं जणू मला खुणावत आहेत असंच वाटे। त्यांचा सुगंध रानवाटेला येत असावा म्हणून मेळशिंगीजवळ रानवाटेची दाटी झालेली होती। सूर्य उगवला तसे आम्ही पाणवठ्याजवळ पोहोचलो। रानडुकरांच्या पायांचे ठसे निहाळू लागलो। कितीतरी रानडुकरांनी पाणवठाजवळ केलेला, त्या रानडुकरिणीची पिलं आता चांगलीच मोठी झाली होती हे मात्र कळालं। श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद।
1: श्रोते हो, आत्ताच आपण पक्षीमित्र साहित्यिक माणिक पुरी यांच्या ललित लेखांचा आनंद घेतलात। श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी 11:35। तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते। भेटूया पुन्हा, नमस्कार।

मध्यम लहरी 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो आता दुपारचे 12 वाजत आहेत. मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला महिला भगिनींसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आणि श्रोते हो यानंतर लगेचच FM बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं प्रसारण हे देखील आपण ऐकू शकता.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा गए सुखदा।
1: काय रे, सकाळपासून 3 वेळा हाका मारून झाल्या, चौथ्यांदा हाक मारण्याआधी नेमकं काम काय आहे ते सांगशील का?
0: अग काम असलं तरच माणसाने बायकोला हाक मारावी असा काही नियम आहे का तुझा? प्रेमानं हाक मारण्यात एक वेगळी मजा नसते का?
1: बाई, आज सकाळी सकाळी इतकं प्रेम उफाळून आलं
0: तर?
1: काल रात्री मी तुला चहा करायला सांगितला होता तेव्हा तुझ्या प्रेमाला झोप लागली होती का?
0: नाही, काय की म्हणजे रात्रीच्या प्रेमाला आणि सकाळच्या प्रेमाला वेगवेगळ्या वेळा असतात की नाही, रात्री विश्रांतीची गरज असते शरीराला आणि सकाळी मनाला चहाची गरज असते।
1: म्हणजे तुझ्या मनाला माझ्या प्रेमापेक्षा चहाची गरज जास्त आहे का?
0: सुखदा आता तूच बघ, एखाद्या नवऱ्याने आपल्या पत्नीच्या हातच्या चहाचं कौतुक करायचं ठरवलं तरी त्याला लगेच उलट तपासणीला सामोरं जावं लागतं। अगं संसार म्हणजे काय सोपं काम नाहीये।
1: सोपं नाहीच आहे, पण संसारातल्या छोट्या छोट्या कामात हातभार लावला तर नक्कीच तो सुंदर होतो। चला, देवघरातली फुलं तेवढी हवी आहेत।
0: झालं, प्रेमाची हाक संपली आणि कामाची पावती हातात आली।
1: नवरात्र सुरू आहे, घरात

0: आज घटस्थापना झालेली आहे, त्यामुळे पूजा, फुलं, नैवेद्य, आरती, स्वयंपाक, घर आवरणं सगळी लगबग सुरू आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मदत हवीच नाही का?
1: हो, नाही नाही, म्हणजे करायला तयार आहे राणी सरकार. उलट आजपासून मी म्हणजे स्वतःला घरगुती कामांच्या नवरात्रात सहभागी करून घ्यायचं ठरवलंय, मात्र नवव्या दिवशी.
0: नवव्या दिवशी काय?
1: नवव्या दिवशी माझ्या या सेवेचा गौरव करण्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य.
0: अगो बाई, म्हणजे 9 दिवस सेवा करणार आणि बक्षीस म्हणून पुरणपोळी मागणार? वा रे वा, काही औरत हिशोब आहे हा.
1: अगं, प्रत्येक उपक्रमामागे काही ना काही प्रेरणा असावी लागते की नाही? मला कसं म्हणजे अशी प्रेरणा वगैरे मिळाली की मग माझ्या कामाचा वेग आपोआप वाढतो.
0: बरोबर, आता ती पुरणपोळीची प्रेरणा जरा बाजूला ठेव आणि आधी ती फुलं आण, देवीच्या पूजेसाठी उशीर होतो.
1: ठीक आहे, हे घे फुलांची परडी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी.
0: वा वा वा, सूर छान लागला आहे.
1: काय, घरात शांतता असावी लागते ना सूर छान लागण्यासाठी. आणि घरामध्ये शांतता तेव्हाच असते जेव्हा नवऱ्याला जरा गुणगुणा असं वाटतं आणि पत्नी त्याला मध्येच सूचना देत नाही, बेसूर करत नाही.
0: असं का? बरं बरं. पण रोहित, सांगू का तुला, नवरात्र आलं ना की मला लहानपणीची आठवण होते. आई घरामध्ये घट बसवायची, देवघर स्वच्छ करायची, फुलांची सजावट करायची, रोज वेगवेगळा नैवेद्य, आणि आम्ही बहिणी आईच्या मागे मागे असायचो.
1: अच्छा.
0: रेवा तर नैवेद्याच्या ताटात काय आहे हे बघायला सगळ्यात आधी पोहोचायची.
1: म्हणजे हे काहीच बदललेलं नाहीये. आज सुद्धा ती घरी आली की आधी नमस्कार करते आणि खाऊचा डबा उघडते.
0: ती खाऊ आणते आणि तो आईच्या हातचा असतो, त्याला आईची माया असते. बरं,
1: मान्य मान्य, पण आईच्या मायेचा डबा माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातल्या लाडवांची संख्या जरा कमी झालेली असते, हा माझा आजवरचा अनुभव आहे.
0: नाही नाही, असं काही नाही.
1: पण एक आहे ना सुखदा, म्हणजे कसं की देवीच्या आगमनामुळे मन प्रसन्न होतं, घरामध्ये असा भक्तीचा सुगंध दरवळतो.
0: नवरात्र आणि देवीची 9 रूप हे सगळंच भारावून टाकणार आहे, नाही का?
1: आपण देवीची पूजा करतो, तिला शक्तीचं प्रतीक मानतो, मग घरातली जी स्त्री आहे ती दिवसभर सगळ्यांसाठी धावपळ करत असताना तिच्या सुद्धा श्रमांची दखल घ्यायला नको का आपण?
0: वा, हे कोण रोहित तू? वा वा वा. बर, देवीची आरती करताना आपण तिच्या सामर्थ्याचं गुणगान करतो, तसंच घरातल्या स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव ठेवायला हवी.
1: हो, आता मंदिरामध्ये देवी समोर हात जोडणं एक वेळ सोपं आहे, पण घरातल्या स्त्रीचं बोलणं शांतपणे ऐकणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं, तिच्या कामात सहभागी होणं, ही सुद्धा एक प्रकारची पूजाच नाही का?
0: अगदी आहेच, पण याचा अर्थ स्त्रीने कायम त्यागच करत राहायचा आणि इतरांनी तिचं आपलं कौतुक केलं की झालं, असं नाहीये. तिलाही स्वतःची स्वप्न असतात, इच्छा असतात, विश्रांतीची गरज असते.
1: हो हो हो, असते असते. स्त्री म्हणजे घर चालवणारी यंत्रणा नाही, तिचं मन आहे, तिची मत आहे, तिच्या आकांक्षा आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
0: नवदुर्गेची 9 रूप आणि आजच्या स्त्रीचं आयुष्य यापेक्षा वेगळं असं काय आहे?
1: हो, आजच्या स्त्रीमध्ये सुद्धा नवदुर्गेचं प्रतिरूप आहे ना.
2: सुखदा, अगं दार उघडायला एवढा वेळ?
0: अगं,
2: मी बाहेर उभी राहून आईच्या सूचना मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली होती.
0: बरं, ये आतमध्ये. आणि हातात हे काय आहे एवढं?
2: काही नाही ग, आईने खाऊ पाठवलाय. म्हणाली नवरात्र सुरू झालंय, सुखदाकडे जाऊन ये, तिला माझा निरोप दे. आणि हो, रोहितला सांग डब्यातले लाडू पाहुण्यांसाठी आहेत, त्याने आधीच संपू नये.
1: म्हणजे माझ्याबद्दल आईला किती काळजी आहे, माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींची इतकी अचूक माहिती दुसऱ्या कोणाकडे असेल असं मला वाटत नाही.
2: आईला तुझी काळजी नाहीये, तर तिच्या लाडवांची काळजी आहे.
1: हे बघ, हे बघ रेवा, तू म्हणजे ना घरात पाऊल ठेवण्याआधीच माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला सुरू केलायस.
2: प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर लाडू मोजून खा. मागच्या वेळी आईने तुम्हाला घरी देण्यासाठी 12 लाडू दिले होते, घरी पोहोचेपर्यंत डब्यात 8च होते.
1: होत असं कधी कधी, प्रवासामध्ये काही लाडू फुटले असतील, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे ना.
2: हो का? मग त्या तुटलेल्या लाडवांचे कण तुझ्या शर्टावर कसे काय सापडले होते?
0: मस्त मनोरंजन सुरू आहे. बरं रेवा, तू बस आधी पाणी घे. आई कशी आहे?
2: आई छान आहे, सकाळी लवकर उठून पूजा केलीये, घट बसवला, घरात छान सजावट केली आहे तिने. तुम्हा दोघांची आठवण काढत होती. म्हणाली, नवरात्रात सगळ्यांनी एकदा तरी एकत्र

0: जमायला हवं.
1: करेक्ट. सण म्हणजे फक्त सजावट, कपडे खरेदी किंवा खाणं नव्हे, सण म्हणजे माणसं जवळ येण्याची संधी.
2: खरं आहे. हा, आपण भेटायचं ठरवतो, फोन करतो, मेसेज पाठवतो, पण प्रत्यक्ष भेटायला वेळ काढणं कठीण होत चाललंय.
1: पण सुखदा, हे चित्र आता बदलते बरं का? म्हणजे आजची स्त्री नोकरी करते, व्यवसाय करते, संशोधन करते, अंतराळात सुद्धा जाते, देशाचं नेतृत्व करते आणि घरातली कामं सुद्धा अनेक ठिकाणी सगळे मिळून करतात.
0: बदल नक्कीच होतोय, पण अजूनही अनेक घरात स्त्री नोकरी करून घरी आली की तिची दुसरी पाळी सुरू होते. कार्यालयातलं काम संपतं पण घरातलं काम संपत नाही.
2: त्यातही दमली असेल ती, तिला बरं नसेल वाटत, तर स्वतःची काळजी घेण्याआधी ती इतरांची काळजी घेत बसते.
1: सुखद आणि रेवा, आपण आज एक गोष्ट ठरवूया. घरातल्या स्त्रीच्या कष्टांचं कौतुक फक्त सणासुदीला करायचं नाही, तर रोजच्या आयुष्यात सुद्धा तिच्या कामाची दखल घ्यायची आणि शक्य तेवढा हातभार लावायचा. म्हणजे मी तरी असं ठरवलंय.
2: वा, टाळ्यांचं वाक्य हे खरोखर.
0: रोहित, तुझ्या या वाक्याची नोंद मी आईला सांगण्यासाठी करते बरं.
1: हो, तेवढेच दोन लाडू जास्त मिळतील. या मोहितराव, तुमचीच कमी होती गप्पांमध्ये.
3: काय, कसल्या गप्पा रंगल्यात एवढ्या?
2: नवरात्र, नवदुर्गा आणि आजची स्त्री.
3: अरे वाह, किती सुंदर विषय. माझ्या मते आजच्या स्त्रीचं आयुष्य तंत्रज्ञानामुळे बदललंय, पण तिच्या समोरची आव्हानंही बदलली आहेत बरं का. पूर्वी स्त्रीला शिक्षण घ्यायचं असेल, नोकरी करायची असेल, तर तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागायचा.
1: पण आज अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. ऑनलाईन शिक्षण आहे, घरून काम करण्याची सुविधा आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी डिजिटल माध्यम आहेत. पण या संधींचा उपयोग करण्यासाठी आत्मविश्वास, सातत्य आणि कुटुंबाचा पाठिंबा मात्र गरजेचा आहे.
0: आणि समाजाचा दृष्टिकोनही. एखादी मुलगी तंत्रज्ञान शिकते, रात्री उशिरापर्यंत काम करते, स्वतःच्या क्षेत्रात पुढे जाते, तेव्हा तिच्या क्षमतेकडे पाहिलं पाहिजे. उगाच तिच्या आयुष्याबद्दल अनावश्यक अंदाज बांधून उपयोग नाही.
3: खरंय, खरंय. स्त्रीला संधी देणं म्हणजे तिच्यावर उपकार करणं नाहीये बरं का. तिची क्षमता ओळखून तिला समान संधी मिळणं हा तिचा हक्क आहे.
0: मला वाटतं हीच खरी सुरुवात आहे, कारण आजही अनेक मुलींना लहानपणापासून काही ठराविक गोष्टी शिकवल्या जातात. हळू बोल, जास्त हसू नको, उशिरा बाहेर राहू नको, हे करू नको, ते करू नको. पण मुलांना आपण किती वेळा सांगतो की दुसऱ्यांच्या मर्यादांचा आदर कर, घरकाम शिक, स्वतःच्या भावनांची जबाबदारी घे.
1: खरं म्हणजे हा प्रश्न प्रत्येक घरामध्येच विचारायला हवा. मुलगा आणि मुलगी दोघांनाही स्वावलंबन, संवेदनशीलता आणि जबाबदारी शिकवली पाहिजे.
3: आणि घरातल्या उदाहरणातून ती शिकवली पाहिजेत. आपण मुलांना समानतेबद्दल भाषण देतो, पण प्रत्यक्षात घरातली सगळी कामं आईच करत असेल तर मुलं कोणता धडा घेतील?
2: अगदी खरंय. मुलं आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो, मोठी माणसं नेमकं कसं वागतात याकडे अधिक लक्ष देतात.
1: चला तर मग मी उद्यापासून घरकामाचा अभ्यासक्रम सुरू करतो. पहिला धडा चहा कसा करावा, दुसरा धडा भाजी कशी चिरावी, तिसरा धडा
2: स्वतः केलेल्या कामानंतर स्वतःच पसारा आवरावा.
3: हा तर प्रगत अभ्यासक्रम झालाय.
1: हो.
0: चला आता आईने दिलेल्या खाऊचा आस्वाद घ्या, नाहीतर एवढ्या चर्चा करून आपण खाऊच विसरून जाऊ.
2: बरं, पण लाडवांचा डबा उघडण्याआधी एक गोष्ट सांगा. आजच्या स्त्रीबद्दल आपण इतकं बोललो, पण आपल्या परंपरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा असायला हवा?
1: मला वाटतं परंपरा आणि आधुनिकता यांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याची गरज नाहीये. परंपरेतून जे सुंदर, अर्थपूर्ण आणि माणसांना जोडणार आहे ते जपता येतं.
3: बरोबर. परंपरा जपणं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रश्न न विचारता स्वीकारणं नव्हे, तिच्या मागचा अर्थ समजून घेणं, तिचं चांगलं रूप पुढे नेणं आणि काळानुसार आवश्यक बदल करणं हे सुद्धा परंपरेचं जतनच आहे.
0: नवरात्राचंच उदाहरण घ्या. आपण देवीची पूजा करतो, गरबा खेळतो, आरती करतो, एकमेकांना भेटतो, या सगळ्यात आनंद आहे. पण त्याचबरोबर स्त्रीच्या सन्मानाचा विचार आपल्या वागण्यात उतरला तर या उत्सवाला अधिक व्यापक अर्थ मिळेल.
2: आणखी एक गोष्ट, स्त्रीचा सन्मान करण्यासाठी तिच्याकडे देवी म्हणून पाहण्याची गरज नाही, ती माणूस आहे म्हणून तिचा सन्मान करायचा. तिच्या मताला महत्व द्यायचं, तिच्या कष्टांची दखल घ्यायची आणि तिच्या निर्णयांचा आदर सुद्धा करायचा.
1: आणि मुलांना सुद्धा संवेदनशील बनवणं महत्वाचं आहे. म्हणजे मुलगा रडला तर त्याला रडू देऊ नये, तो मुलगा आहे म्हणून त्यांना नेहमी कठोर असावं अशी अपेक्षा चुकीची आहे.
2: अगदी बरोबर.
1: मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं,
3: कारण संवेदनशीलता

0: कमजोरी नाही आहे. दुसऱ्याचं दुःख समजून घेणं, स्वतःची चूक मान्य करणं आणि नात्यांची जबाबदारी स्वीकारणं या गोष्टी माणसाला अधिक सक्षम बनवतात.
1: थोडक्यात काय आहे, पुरुषांनी सुद्धा स्वतःमध्ये काही बदल घडवले तर स्त्री शक्तीचा जो प्रवास आहे तो अधिक सहज होईल, नाही का?
2: स्त्रीला सक्षम बनवताना पुरुषाला कमी लेखण्याची गरज नाही. दोघांचं सामर्थ्य हे एकमेकांना पूरक ठरू शकतं.
3: आणि घरातल्या नात्यांमध्येही हेच लागू होतं. पती पत्नी, भाऊ बहीण, आई मुलगी, वडील मुलगी, प्रत्येक नात्यात परस्पर आदर आणि विश्वास असेल तर माणसांना स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवता येतं.
2: आणि अविवाहित स्त्री, विवाहित स्त्री, आई झालेली स्त्री, घराबाहेर काम करणारी स्त्री, घर सांभाळणारी स्त्री, प्रत्येकीच्या आयुष्याचा प्रवास हा वेगळा असतो. त्या सगळ्याची तुलना करण्यापेक्षा प्रत्येकीला स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जागा मिळायला हवी.
0: अगदी खरंय. घरातल्या प्रत्येकानं आपापल्या परीनं योगदान दिलं तर कुणावरही अनावश्यक ओझं पडणार नाही.
1: खरंय, एखाद्या स्त्रीनं मोठं यश मिळवलं की तिच्या मेहनतीचं कौतुक करावं, पण त्या यशामागे तिने पार केलेले अडथळे सुद्धा समजून घ्यावेत.
3: म्हणजे नवरात्रात आपण देवी समोर एक संकल्प करू शकतो.
2: घरातल्या कामांची जबाबदारी वाटून घेऊ, एकमेकांच्या मतांचा आदर करू आणि कुणाला मदतीची गरज असेल तर शक्य तिथे साथ देऊ. आणि हा संकल्प केवळ नवरात्रापुरता नसावा, सण संपला तरी आपल्या वागण्यात राहायला हवा.
1: खरंय, आणि समानता ही एकदाच पूर्ण होणारी गोष्ट नाहीये, ती प्रत्येक पिढीनं, प्रत्येक नात्यानं आणि प्रत्येक घरानं जपायची असते.
2: आमची आई नेहमी म्हणते, देवघरात दिवा लावला की घर उजळतं, पण घरातल्या माणसांच्या मनात समजुतीचा दिवा लागला तर नाती उजळतात.
1: अगदी खरं.

श्रोत्या, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. श्रोत्या, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. त्वचा विकार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सिद्धी चिखलकर. तेव्हा श्रोत्या, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आपल्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असलेली त्वचा आपल्या आरोग्याचंही प्रतिबिंब असतं. मात्र बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण, धूळ, ॲलर्जी, संसर्ग, ताणतणाव आणि सौंदर्य प्रसाधनांचा चुकीचा वापर यामुळे आज त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा एखादी त्वचेची समस्या झाली की आपण स्वतःहून औषधं किंवा क्रीम वापरतो, काही घरगुती उपाय करतो आणि समस्या कमी झाली की विषय संपला असं समजतो. पण प्रत्येक वेळी असं करणं योग्य असेलच असं नाही. मग त्वचाविकारांची नेमकी कारणं कोणती, कोणती लक्षणं गांभीर्याने घ्यायला हवीत, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. डॉक्टर सिद्धी चिखलकर या मुंबईतील सेठ जी एस वैद्यकीय महाविद्यालय आणि के एम रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना त्वचारोग क्षेत्रातील 21 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्वचेचे आजार, त्वचेचं सौंदर्य वाढवणारे उपचार आणि केसांच्या समस्यांवर त्यांचं विशेष काम आहे. या क्षेत्रातील नवीन उपचार पद्धतींवर त्यांनी संशोधन केलं असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध आणि सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलेलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. त्वचाविकार म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणत्या समस्यांचा त्वचाविकारामध्ये समावेश होतो त्याबद्दल सांगा.
1: त्वचेचा विकार म्हणजे त्वचेचे आजार. तर आता तुम्हाला माहीत असेल की पिंपल्स हा पण एक त्वचेचा विकारच झाला, त्याचबरोबर लायकेन पॅनस, सोरियासिस, तसंच सर्वांना आता होणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन हा भरपूर आता कॉमन झालेला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज, चेहऱ्यावर येणारे काळे डाग हा पण एक त्वचा विकारच झाला. आणि मला एक गोष्ट ह्यावेळी सांगावीशी वाटते की सर्वच त्वचा विकार हे संसर्गजन्य नसतात. बऱ्याच वेळा कोणताही त्वचा विकार झाला की लोकांना असं वाटतं की हा आपण सगळे त्वचा विकार अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असेच विकार, त्वचेचे विकार हे संसर्गजन्य असतात. त्यामुळे त्वचा विकारच्या माणसाला उगीच म्हणजे आपण असं संबोधू नये.
0: डॉक्टर, आज ना त्वचेशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत, म्हणजे लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील, तर त्वचेचे आजार दिवसागणिक वाढत आहेत, तर यामागची प्रमुख कारणं काय आहेत?
1: आता त्याच्यामध्ये कसं आहे, प्रामुख्याने त्वचेच्या ॲलर्जीज वाढण्यामागचं कार्य मेन कारण म्हणजे ना प्रदूषण, धूळ. आणि बऱ्याच वेळा कसं असतं माहिती आहे का, ह्या प्रदूषण आणि धुळीमुळे ना आजकाल ॲलर्जीचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे वारंवार त्वचेचे विकार जसे की पित्त आपण मराठीत म्हणतो तसं वाढलेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आता ह्या तरुण मुलं मुली बऱ्याच वेळा ते इंस्टाग्रामवर बघून काही काही प्रोडक्ट लावले जातात, ते त्यांच्या त्वचेला बऱ्याच वेळा सूट होत नाहीत. फक्त त्या रीलमध्ये बघून हा प्रोडक्ट छान दिसतोय, ह्याची स्किन चांगली झाली म्हणून लावणं, त्याच्याने त्वचा हे होते. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्किन स्पेशालिस्टचीच मदत घेऊन ते त्वचेचे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत.
0: डॉक्टर, बऱ्याचदा सोशल मीडियावरती कोणतीही जाहिरात आली की ती आपण वापरतो पण त्याच्यामुळे त्वचेचे विकार वाढत आहेत, तर त्याचे गंभीर परिणाम काय असू शकतात?
1: बरेच वेळा कसं होतं माहिती आहे का, आता त्यांनी बरेचसे ग्लायकोलिक ॲसिड्स किंवा सॅलिसिलिक ॲसिडचे प्रोडक्ट्स माहिती आहेत आणि एखाद्या मुलीची त्वचा पातळ असेल आणि त्याच्यावर ते लावलं आणि किती वेळ ठेवायचं त्याचाही एक मेळ असतो. पण बऱ्याच वेळा काय होतं ते लावून टाकतात किंवा तर त्याच्यामुळे त्वचेच्या वरची परत निघून जाते, लाल होते आणि त्याच्यामुळे मग इन्फेक्शन होऊ शकतं चेहऱ्यावर.
0: डॉक्टर, सौंदर्य प्रसाधनाच खूप बाजारात आहेत, तर या सौंदर्य प्रसाधनांचा वापर कोणत्या वयापासून केला गेला पाहिजे?
1: मला असं वाटतं श्रोत्यांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलात. ऍक्च्युली आपली त्वचा, आता त्वचेची काळजी घेणं सुंदर दिसायचं असेल तुम्ही 50व्या वर्षी 60व्या वर्षी तर तुम्हाला अगदी 20व्या वर्षापासूनच त्वचेची काळजी घेणं सुरुवात केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला योग्य असा फेसवॉश घेणं आवश्यक आहे. पहिली तुमची त्वचा कोणती आहे, तिचा प्रकार कोणता आहे ते ओळखणं आवश्यक असतं. आपल्या त्वचेचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि त्याच्यामधली नॉर्मल त्वचा. अजून एक प्रकार आहे तो टी झोन चेहऱ्याचा, ऑइली असणं आणि बाकीची स्किन नॉर्मल असणं. तर त्याच्या अनुसरून फेसवॉश निवडणं आवश्यक आहे. तर आता कोरडी त्वचा असेल तर तुम्ही सिटाईल अल्कोहोल अशा कंटेनिंग म्हणजे माइल्ड क्लिन्झर्स असतात तसे वापरले पाहिजेत, म्हणजे तुमच्या त्वचेचं मॉइश्चर टिकून राहतं. आणि ऑइली ज्यांची त्वचा असेल त्यांनी नॉन कोमेडोजेनिक असे फेसवॉश वापरले पाहिजेत. तुम्ही फेसवॉशवर ते बघून तुम्ही वापरू शकता आणि इव्हन नॉर्मल स्किनसाठी पण फेसवॉश वेगळे असतात.

0: तर तुम्ही पहिली गोष्ट फेस वॉश यूज करणं, आणि फेस वॉश दिवसातून किती वेळा केलं पाहिजे, तर फेस वॉश दिवसातून 2 ते 3 वेळा करणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मला फेस वॉश करताना सांगावीशी वाटते ती, छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या त्वचेला हार्म पोचवू शकता. जसे की फेस वॉश लावल्यानंतर घासून घासून चेहरा धुणे, जाड टॉवेलने टर्किशच्या टॉवेलने पुसणं, ह्या सर्व घासण्यामुळे टर्किशच्या टॉवेलने पुसण्यामुळे काय होतं की तुमची त्वचा जाड बनते, अधिक काळी पडते. पण ह्या छोटे छोटे पॉईंट्स पण फार महत्वाचे आहेत. ज्यांची त्वचा नॉर्मल किंवा ड्राय आहे त्यांनी एक्सफोलिएटिंग फेस वॉश वापरू नका सॅलिसिलिक कंटेनिंग, कारण बऱ्याचशा छान ऍड्स दिसतात, त्याच्यानंतर ते छान चेहरे झालेले दाखवतात. मग तसे तुम्ही अवॉइड काय करू नये हेही माहीत असणं तेवढंच आवश्यक आहे. तर पहिली स्टेप आपण फेस वॉश बद्दल माहिती घेतली. दुसरी स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर. सगळ्यात मी सांगेन की मॉइश्चरायझर हे तुमच्या त्वचे म्हणजे तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं झालं गुपित की वार्धक्य त्वचेचं आपण एजिंग होऊ नये म्हणून पहिली गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझर तुम्ही चेहरा धुतल्या धुतल्या जर लावलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन 4 पटीने वाढतं. तर असं वाटेल तुम्हाला अरे माझी त्वचा तर ऑइली आहे मग मला मॉइश्चरायझरची का गरज आहे, तर मॉइश्चरायझर आपल्या त्वचेचं संरक्षणाचं काम करतं, बॅरियर फंक्शन मेंटेन करायचं काम करतं. त्यामुळे ऑइली जरी त्वचा असेल तरी त्यांना नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझर्स अवेलेबल असतात, ते त्यांनी वापरले पाहिजेत. आणि ड्राय त्वचा असेल तर मॉइश्चर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. आणि वयाच्या 30 नंतर मॉइश्चरायझर रात्री झोपताना सतत नेहमी लावलं पाहिजे. तुम्ही 1 महिन्यातच त्याचा खूप चांगला फरक दिसून येईल. डोळ्याखाली जी वर्तुळं येतात किंवा जी स्किन लूज होते ते पण टाइटनिंगचं काम मॉइश्चरायझरने होतं.
1: डॉक्टर, सनस्क्रीन लावणं ही खूप गरजेचं असतं, म्हणजे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये असं सांगितलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सनस्क्रीन हा ही तिसरी महत्वाची, आता मॉइश्चरायझर झाल्यानंतर सनस्क्रीन लावायचं 10 ते 15 मिनिटांनंतर, ते अतिशय महत्वाचं आहे. आत्ताच आपण म्हटलं धूळ प्रदूषण ऊन ह्याच्यामुळे आपली त्वचा, आता तुम्ही बघाल तर उघडी त्वचा आणि कपड्याने झाकलेली त्वचा ह्याच्यामध्ये 2 ते 3 शेडचा फरक असतो. तर उन्हामुळे होतं, तर बऱ्याच जणांना वाटतं आम्ही AC गाडीतनं ट्रॅव्हल करतो डॉक्टर, आम्ही बाहेर जात नाही, पण सतत लॅपटॉपच्या समोर असल्यामुळे पण काही रेज असतात ते आपल्या त्वचेला हानिकारक करतात. एस्पेशली वांग हा प्रकार आहे तो घरी असणाऱ्या महिलांमध्ये आपण जास्त बघतो, कारण त्यांचा एक आहे की गॅस, गॅसच्या मुळे पण जी किरणं असतात त्याच्यानेही त्वचा तुमची खराब होत असते. तर त्यासाठी थोडक्यात एक सिम्पल टिप म्हणजे तुम्ही किचनचं काम केलं, असं नाही की उद्यापासून तुम्ही जेवणच करणं सोडा किंवा असं काही नाही आहे. जेवण तुम्ही कुकिंग केल्यानंतर तुमचा चेहरा थंड पाण्याने धुणं हे खूप महत्वाचं असतं. आता सनस्क्रीन कसं निवडायचं, तर ऑइली ज्यांची स्किन असेल तर त्यांना जेल बेस्ड सनस्क्रीन्स प्रिफर केली जातात, आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांना क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरली जातात. बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांचं म्हणणं असतं की सनस्क्रीन लावल्यावर चेहरा खूप पांढरा पांढरा दिसतो, तर बऱ्याच वेळा ज्यांची स्किन थोडी डार्कर शेडमध्ये आहे तर त्यांनी टिंटेड सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. आणि बऱ्याच जणांना मेकअप रोज करावा लागतो, मग त्यांनी प्रायमर लावा मॉइश्चरायझर लावा, तर त्याच्यासाठी मॅट फिनिशिंग सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. तशी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत. आणि सनस्क्रीन कितीही तुम्ही हायर SPF लावलं तरी दर 3 तासांनी त्याचा इफेक्ट कमी होतो, त्यामुळे तुम्हाला दर 3 तासांनी ॲटलिस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावायला पाहिजे ज्यांचं जास्त आउटडोर वर्क असतं त्यांनी. आणि सर्वात मला महत्वाचं सांगावं असं वाटतं की नुसतं सनस्क्रीन पुरेसं नाही आहे. कडक उन्हात तुम्ही जात असाल तर टोपीचा वापर करा. बऱ्याच वेळा सनस्क्रीन हे खूप महाग असतात, पण ज्यांना ते अफोर्ड करत नाही त्यांनी तो स्कार्फ बांधणे, टोपी घालणे, जेवढे तुम्ही जास्त आयुध वापराल त्वचेच्या संरक्षणासाठी तेवढी स्किन तुमची चांगली खुलेल आणि तुम्ही तिला संरक्षण द्याल आणि लवकर तुम्ही म्हातारे होणार नाही.
1: डॉक्टर, प्रदूषण आणि धूळ याच्यामुळे त्वचा विकार होतात असं म्हणतात, पण आपली बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे देखील त्वचा किती आपण सांभाळणे गरजेचं आहे, त्वचा विकार यामुळे होऊ शकतात का?
0: खूप जास्त. बहुतेकसे लोक आता ॲक्च्युली जीवनशैली म्हणजे बऱ्याच जणांचा झोपण्याचा टाईम 1 किंवा 2 त्यांना नॉर्मल वाटतो, पण हे खूप रॉंग आहे. आणि बाहेरूनच त्वचा चांगली ठेवण्यापेक्षा ती आतूनही चांगलं होणं ना खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे तुमची 7 तास झोप आणि ती पण वेळेवर, मला असं वाटतं मॅक्सिमम 11 वाजता झोपायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सकाळी लवकर उठून मी असंच माझ्या सर्व श्रोत्यांना सांगेन की तुमचा दिवस हे व्यायामाने चालू करा, योगा, प्राणायाम.

0: नियम आपण हे विसरत चाललोय म्हणजे काय ते त्यांना रुटीन वाटतच नाही पण हे चालू करा आणि त्यासाठी तुम्ही थोडस ना म्हणजे वर्किंग वुमनला मी म्हटल्यानंतर ते म्हणतात आमच्याकडे वेळ नाही पण मी त्यांना सांगते की हाफ अन आवर तुम्ही तुमच्यासाठी पण काढा अर्धा तास लवकर उठा आणि एक्सरसाइजला प्राधान्य द्या कारण बरेच वेळा असं होतंय की सगळं चांगलं चांगलं खाणं खाल्लं तरी जीवनसत्व बीट्वेल कमी आले डी3 कमी आले आपण व्यायामच करत नाही तर व्यायाममुळे आपल्या शरीरामध्ये जे हॅपी हॉर्मोन्स होतात ते आपल्या त्वचेची तुकतुकी वाढवतात आणि आहार आहार पण अतिशय महत्वाचा आहे. साखर बंद करा, मैद्याचे पदार्थ बंद करा, मिठाचं प्रमाण कमी करा आणि तुम्ही हिरवे फ्रेश व्हेजिटेबल सॅलेड्स ह्याचं प्रमाण जास्त वाढवा आणि कार्बोहायड्रेट चपाती म्हणा भात म्हणा भाकरी म्हणजे ह्याचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये कमी असलं पाहिजे.
1: डॉक्टर पाणी किती प्यावं असा प्रश्न बऱ्याचदा पडतो तर त्वचा जर आपली तुकतुकीत ठेवायची असेल तर पाणी पिणं हे किती महत्वाचं आहे.
0: खूप जास्त महत्वाचं असेल साधारणपणे 2.5 लिटर पाणी तरी आपण पिलं पाहिजे. एस्पेशली जे एसीमध्ये काम करतात त्यांना तर ते म्हणतात आमच्या लक्षात

0: भात म्हणा भाकरी म्हणजे ह्याचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये कमी असलं पाहिजे.
1: डॉक्टर पाणी किती प्यावं असा प्रश्न बऱ्याचदा पडतो, तर त्वचा जर आपली तुकतुकीत ठेवायची असेल तर पाणी पिणं हे किती महत्वाचं आहे?
0: खूप जास्त महत्वाचं असेल, साधारणपणे 2.5 लिटर पाणी तरी आपण पिलं पाहिजे. एस्पेशली जे एसीमध्ये काम करतात त्यांना तर ते म्हणतात आमच्या लक्षात राहत नाही आणि आम्हाला तहान जाणवत नाही. मग मी त्यांना एक छोटी ट्रिक सांगितलेली आहे की तुम्ही थोडे अलार्म लावा, ज्यांना म्हणतात की माझी एकच बॉटल दिवसभरात संपत नाही, तर त्यांनी थोडंसं आपल्या मोबाईलवर अलार्म लावू शकता, स्वतःला रिमाइंड करू शकता. हायड्रेशन हे खूप महत्वाचं आहे. एखादं फूल बघा, पाणी नसेल तर पाण्यात ठेवल्यानंतर कसं टवटवीत होतं, त्याप्रमाणे आपली त्वचा आहे तिला पाण्याची गरज आहे.
1: डॉक्टर, जंक फूड खाण्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस कॉलेजवेळी मुलं असतात की ते वाढत चाललंय, तर त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो ह्याची कुठे जाणीवच नसते, तर ते किती टाळणं गरजेचं आहे?
0: जंकचा ना मी माझ्याकडे जे यंगस्टर्स येतात त्यांना म्हणते की तुम्ही डिक्शनरी जाऊन त्याचा अर्थ बघा. जंकचा अर्थ अक्षरशः कचरा म्हणून आहे. म्हणजे तुम्ही पोटामध्ये कचरा टाकण्यापेक्षा चांगले फ्रेश खाणे, हे सगळं खाल्ल्यामुळे ना पिंपल्स येणे, केस जाणे, तुम्ही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचं काहीच आपल्या शरीराला देत नाहीये, तर त्याच्यामुळे हे खूप दुष्परिणाम होतात. आणि शिवाय पिढी लठ्ठ होत चाललंय, कारण ते सिडेंटरी लाईफस्टाईल, बसून एका जागी, मोबाईल गेम्स, आउटडोर गेम्स पण मुलं विसरायला लागले. तर मला असं म्हणणं की सतत एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे आणि जंक फूडच्या तुम्ही चांगल्या हेल्दी फूडने रिप्लेस करणं तेवढंच महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, बऱ्याचदा ना वातावरणातला जो बदल आहे त्याच्यामुळे कधी कधी स्किन ऑइली होते, कधी कधी ड्राय होते, त्या ड्राय झाल्यामुळे ना स्किनला खाज येणं असेल किंवा बुरशीजन्य त्वचा संसर्ग होऊ शकतो, नायटासारखे आजार होऊ शकतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता आम्ही आमच्या ओपीडीमध्ये 70-80% पेशंट नायट्याचे बघतो.
1: बरं.
0: तर आजकाल काय होतं, नायट्यांच्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ते डॉक्टरांकडे येत नाहीत, पहिल्यांदा असंच केमिस्टकडे किंवा मित्राला बरं वाटलं ह्या ट्यूबने म्हणून मग ती ट्यूब वापरली जाते अशा गोष्टीमुळे. आणि स्टिरॉइड मिश्रित ज्या क्रीम असतात त्याच्यामुळे नायटात सुरुवातीला असा गेल्यासारखा वाटतो पण तो अधिक तीव्रतेने आतमधून वाढत असतो. ह्या कॉमन मिस्टेक्स केल्या जातात आणि ट्रीटमेंटचा कोर्स पूर्ण केला जात नाही. गोळ्या जरी घेतल्या तरी थोडं बरं वाटलं की मग ते बंद केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, ती कीड नायट्याची मरते पण त्याच्यातली अंडी असतात, त्याच्यातून मग पुन्हा नायट्याची कीड बाहेर येऊन मग त्वचारोग होतात. आणि ओबेसिटी हे महत्वाचं आहे, जाड लोकांमध्ये हे प्रमाण जास्त, कारण हे जिथे ओलावा असतो, मॉइश्चर असतं, तिथे बुरशीचे जंतू वाढतात, जसे की जांघेत, काखेत, बोटांच्या मध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, हे नायट्याचे जास्त आपण रुग्ण पाहायला मिळतो. आणि बऱ्याच वेळा जीन्स आता कॉमन झाले, जीन्स घालू नका, दुसरं घाला म्हटल्यानंतर मग वाटणारे आम्ही कपडे तरी दुसरे काय घालायचे, तर टाईट फिटिंग जे आपण रोज धुवत नाही असे कपडे वापरल्याने सुद्धा म्हणजे नायटा लवकर बरा होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही 2 वेळा आंघोळ करायची आणि कपडे मी पेशंटला सांगते तुमचे गरम पाण्याने वॉश करा, कडकडीत उन्हात सुकवा. ऊन नसेल समजा पावसाळ्यात वगैरे तर इस्त्री करून वापरा, म्हणजे त्या कपड्यांवरचे जंतू पण नाहीसे होतात. आणि क्रीम आणि कॅप्सूल ह्याचा प्रॉपर कोर्स करा, डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच हे करा, ही एक महत्वाची टिप मी सांगू इच्छिते.
1: पण डॉक्टर, हा आजार बरा होण्यासारखा असतो का?
0: 100% बरा होतो, 100%. आणि एक काय करतात की घरामध्ये एकाला ट्रीटमेंट घेतात मग ह्याचं बरं झालं की आपण दुसऱ्याला घेऊ असं सांगतात, तेव्हा मी एक सांगते की नायट्याचे रुग्ण जेवढे घरात असेल त्यांनी एकाच वेळी ट्रीटमेंट चालू करा, नाहीतर मग त्याचे जंतू, कारण बऱ्याच वेळा काय तर हाताने खाजवल्यानंतर हात असं सोफ्याच्या कव्हरवर ठेवलं, बेडवर ठेवलं, ते जंतू मग दुसऱ्याला हे करून संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे फॅमिली मेंबर्सने पण एकाच वेळी ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं.
1: डॉक्टर, असे कोणकोणते त्वचा विकार आहेत की ज्याच्यामुळे संसर्ग वाढू शकतो, म्हणजे एका व्यक्तीकडून तो दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो? कारण का बऱ्याचदा असे गैरसमज असतात की त्वचेचा विकार झाला की बरेच आजार ते संसर्गजन्य आहेत असा गैरसमज असतो, तर असे कोणते त्वचा विकार आहेत की ज्याने संसर्ग होऊ शकतो?
0: आता मी म्हटलं नायटा, कपडे म्हणजे फोमाइट्स, त्याच्यावर जंतू असतील तर ते येऊ शकतात. दुसरं म्हणजे खरूच, खरूज आहे त्याचं, म्हणजे युजली आता ती कॉमनली आपण मुंबईमध्ये पाहत नाही, बरेच वेळा हॉस्टेल्समध्ये, आश्रम्समध्ये किंवा गावच्या ठिकाणी ही खरूज जाणवते. बोटांच्या बेसकॅनमध्ये पुरळ येते, खाज येते, ती पण काखेत, पुन्हा अंबिलिक म्हणजे बेंबीच्या आजूबाजूला, जांघेत ह्याचे जंतू लपून बसतात. आणि रात्रीच्या वेळी ही खाज पिक्युलर काय असते की रात्रीच्या वेळी ह्या रुग्णाला ना खूप प्रमाणात खाज येते. आणि एकाला झालं की घरातल्या माणसांना 1 आठवड्यातच खाज सुरू

0: होते. आणि मग त्यावेळेला सुद्धा म्हणजे त्या रुग्णाचे कपडे, बेडशीट, टॉवेल्स हे गरम पाण्यात धुणं हे महत्त्वाचं असतं. आणि एकाच वेळी सर्व रुग्णांनी ट्रीटमेंट घेणं आवश्यक
1: असतं. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा ताई नमस्कार.
1: हा बोला.
2: हा ताई नमस्कार.
1: नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
2: सर्वप्रथम तुम्हाला दोघींना नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद. प्रश्न काय आपला?
2: माझा प्रश्न असा आहे की म्हणजे कोड, पांढरे कोड जे म्हणताय ना, ते संसर्गजन्य आजार आहे कसा आहे ते विचारायचं.
1: बर बर,
0: खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला. कारण सर्वांना तोच असतो की सफेद डाग कोडाचा आजार झाला की तो पसरेल का, तर ते अजिबात खरं नाही आहे. हा कोड एकामुळे दुसऱ्याला स्पर्शाने अजिबात पसरत नाही. आणि त्याच्यावर आता इतके चांगली औषधं आहेत ना की तो पूर्णपणे बरा होतो. त्याच्यासाठी फोटोथेरपी, लाईट थेरपी सुद्धा आहे, चांगली गोळ्या निघालेल्या आहेत. ते व्यवस्थित डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करून ते बरे होतात.
1: नमस्कार. डॉक्टर, पण शरीरावर हे कोड येण्यामागचं नेमकं कारण काय आहे?
0: हा एक ऑटोइम्युन आजार आहे. म्हणजे त्याचं कारण आपल्या हातात नाही की हे केलं नाही किंवा हे केलं तर आपल्याला हा आजार होणार नाही. ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही अचानक काही पेशी तयार होतात, मग ह्या कोडामध्ये त्या रंग देणाऱ्या पेशींच्या विरुद्ध लढतात, त्यामुळे रंग तयार होत नाही. पण ह्याची इतर कारणं की कशामुळे ह्या पेशी निर्माण होतात, तर स्ट्रेस हे मेजर कारण आहे. बऱ्याच वेळा हा अनुवंशिक असू शकतो, म्हणजे आई वडिलांमध्ये असेल किंवा नातेवाईकांमध्ये, तर होण्याची शक्यता असते. अगदी 100% होईलच असं नाही, पण ती एक शक्यता असते.
1: नमस्कार. नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
1: हा, आपलं नाव?
3: हा नमस्कार, पानिपत वरून शैलेंद्र बोलतोय.
1: बरं, प्रश्न विचार आपला.
3: अमायलोडायसिस हा जो आजार आहे त्याच कारण काय, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगता येईल?
0: तुम्ही कोणत्या अमायलोडायसिस बोलताय? म्हणजे शरीरावर ते काळे डाग येत आहेत त्याच्याबद्दल बोलताय का? हा, आपण क्युटेनियस अमायलोडोसिस असतो, म्हणजे त्वचेवर येणारा अमायलोडोसिस हा आजार असतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, मॅक्युलर आणि लॅक्युनॉइड. मॅक्युलरमध्ये त्वचेचा रंग काळसर होतो आणि तिथे काही वेळेला खाज येते. आणि हे प्रामुख्याने जिथे हातावर किंवा पायावर, पाठीच्या वरच्या भागावर हा येतो. आणि बऱ्याच वेळा पेशंट अशी हिस्ट्री देतात की ते अंग घासायला काथ्या वगैरे वापरतात, दगड वापरतात किंवा जोराजोराने घासतात, तर त्याला मॅक्युलर अमायलोडोसिस म्हणतात. आणि लायकेन अमायलोडोसिस नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या फोड्या येतात, एस्पेशली पायाला, आणि त्याला अत्यंत प्रमाणात खाज येते. पण त्याच्यासाठी काही मलम आहेत आणि काही आम्ही पील थेरपी पण करतो, त्याच्याने हे बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येतं. पण त्याच्यासाठी काय करू नये, तर अंग घासताना काथ्या, बादिंग ब्रश किंवा गावाकडे तर दगड वापरतात, तर त्या गोष्टी तुम्ही वापरू नयेत. खाज आली तर खाजेची गोळी घ्या. मॉइश्चरायझर लोशन लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि काही ज्या क्रीम्स असतात की ते डाग जायला किंवा फोड्या बसायला, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घ्या. साबण निवडताना मात्र काळजीपूर्वक, अशा वेळी ह्या पेशंटची त्वचा शक्यतो कोरडी असते, तर त्यावेळी त्यांनी मॉइश्चरयुक्त साबण निवडणं आवश्यक आहे. आणि साबण कसा निवडायचा, तर त्याचा तुम्ही पीएच काय आहे ते बघा. स्किन फ्रेंडली पीएच म्हणजे आपल्या त्वचेला सोसेल हा पीएच असणं आवश्यक आहे. तर तुम्ही कोणताही साबण निवडताना 5.5 पीएचच्या आसपास असलेले पीएच असलेले साबण निवडा, जेणेकरून तुमचा हा आजार अधिक वाढणार नाही.
1: नमस्कार. हॅलो.
4: हॅलो.
1: हा, प्रश्न विचारा.
4: हा मॅडम, मी चंद्रभागा पोळ बोलते, तालुका पाटोदा, जिल्हा बीड इथून. तर तुम्हा दोघींनाही नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा. आणि मी प्रश्न विचारते. माझा प्रश्न असा आहे की गचकरण म्हणजे काय? एक सर्वसामान्य भाषेत गचकरण हा बोललं जातं किंवा त्याला खूप खाज असते, तर ते पसरत जातं, मग ते एकापासून दुसऱ्यानं होतं का, किंवा आपल्या नकाचं जे विष असतं त्याच्यामुळे ते जास्त होतं का, किंवा काय वापरलं पाहिजे त्याच्यासाठी, याविषयी सविस्तर माहिती द्या.
0: गचकरण म्हणजे नायटा.

0: बुरशी, आपल्या त्वचेवरची बुरशी, तर ते युजली ज्यांना घाम जास्त येतो, ज्याची तब्येत जरा जास्त आहे, तर त्या लोकांमध्ये आपण हा आजार बघतो. त्याच्यामध्ये गोल गोल नायट्याचे चट्टे येतात आणि मग त्याच्यात कंड सुटतो, आणि एकाला आला ना की फॅमिलीमधल्या लोकांना तो पसरतो. म्हणून मग टॉवेल नेहमी वेगळे ठेवणे किंवा गरम पाण्यातनं कपडे धुणं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ती जागा आहे हे, हा ही बुरशीजन्य पदार्थामुळे होणं, जीवाणूमुळे होणारा आहे, एक फंगसमुळे होणारा, तर त्याच्यामुळे त्याला ओलावा फार आवडतो. ओलावा असेल तर तो चांगल्या प्रमाणात वाढतो. मग त्याच्यासाठी तुम्ही तो भाग कोरडा कसा राहील ह्याच्याकडे तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्ही बरेचसे डस्टिंग पावडर्स असतात, त्याने तुम्ही ती त्वचा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन वेळा अशा लोकांनी आंघोळ केली पाहिजे आणि प्रत्येक वेळी धुतलेलेच कपडे वापरले पाहिजे. आणि आपली त्वचेची म्हणजे स्ट्रॉंग होण्यासाठी नेहमी मॉइश्चरायझर आंघोळीनंतर वापरा. त्याला तुमचं बॅरियर फंक्शन असते, संरक्षणाचं जे काम असतं ते अधिक जास्त होईल, त्याच्यामुळे ते पसरणार नाही आणि लवकर आटोक्यात व्हायला मदत होईल. त्याच्यासाठी इट्राकोनाझोल, टर्बिनाफिन, फ्लुकोनाझोल अशा गोळ्या आहेत, परंतु ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घेता कामा नये. बरेचसे क्रीम्स पण आहेत बाजारात अवेलेबल, ते तुम्ही वापरले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक टीप अशी आहे की तुम्ही जेव्हा तो गोल नायटा येतो तर गोल नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाजूलासुद्धा त्याचे जंतू पसरलेले असतात, त्यामुळे तुम्ही योग्य क्रीम वापरा जी स्टिरॉइड विरहित असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाहेरसुद्धा ते मलम तुम्ही लावलं पाहिजे. आणि तुम्हाला जरी गेलं असं वाटलं तरी आम्ही ते पूर्णपणे बरं झालं असं वाटलं तरी 6 आठवडे अधिक आम्ही क्रीम लावण्याचा सल्ला देतो, जेणेकरून ते परत परत येत नाही.
1: नमस्कार, हॅलो हॅलो
2: नमस्कार, मी दळीसरहून म्हात्रे, प्रिया म्हात्रे बोलते.
1: बरं, प्रश्न
2: मला एक, हा मला असा प्रश्न विचारायचा आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे साबण येतात, हँडवॉश पण येतात, आणि कित्येक वेळा अँटीसेप्टिक लिक्विड आंघोळीच्या पाण्यात किंवा कपडे धुतले जातात त्याच्यात टाकली जातात, तर यांचा त्वचेच्या संदर्भात काय डॉक्टर सांगू शकतील यांच्या वापरासंदर्भात. दुसरा प्रश्न असा आहे की वाढत्या वयाची ज्या सिनियर सिटीजन लोक असतात त्यांची स्किन ड्राय होणे, नंतर पांढुरकी होणे, खाज येणे असा प्रॉब्लेम त्यांना जाणवतो. आणि तिसरा प्रश्न असा आहे की कधी कधी एखाद्या पायावर हातावर एखादा पांढरा चट्टा उठल्यासारखा कोणाकोणाला होतो आणि तिकडे मग स्किन ती पांढुरकी होऊन खूप खाज येत राहते वगैरे, तर अशा वेळेला काही घरगुती उपाय आणि या सगळ्या गोष्टी काही थोड्या आटोक्यात येऊ शकतात की स्किन स्पेशलिस्टला त्यांचा सल्ला घेणं जास्त गरजेचं आहे. एवढे माझे 3 प्रश्न आहेत.
0: तुमचे प्रश्न आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण सिनियर सिटीजनना हे गोष्ट म्हणजे फेस करत असतात. त्याचं पहिलं कारण आहे ना की त्यांची साबणाची निवड, जसं जसं तुमचं वय होतं ना तशी अधिकाधिक तुमची हातापायाची त्वचा कोरडी आणि पातळ होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉंग साबण सहन होतच नाहीत. त्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साबण जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा त्याचा pH बघा कोणताही साबण विकत घेताना, आणि मॉइश्चरयुक्त साबण घ्या. आणि त्वचा कोरडी असताना ना आम्ही जास्त साबण वापरायची परवानगी पण पेशंटला देत नाही. थोडासा म्हणजे हाताला तुमच्या जेवढा येईल तेवढ्या साबणाने आंघोळ करा. दुसरी गोष्ट, कडकडीत पाण्याने आंघोळ करू नका. बरेच वेळा कंड सुटला म्हणून ते अंगावर कडकडीत पाणी ओततात, त्याच्याने तुमची त्वचा अधिक कोरडी होते. साबण हा अधिक प्रमाणात लावला ना त्वचा अधिक कोरडी होते, म्हणजे तुमचं नॅचरली जे तेल असतं ते आणि पाणी असतं तेही निघून जातं. आणि ते अँटीसेप्टिक लिक्विड तुम्ही जे म्हणता ना ते युजली सेन्सिटिव्ह स्किनला आम्ही ॲडवाईस करत नाही. आणि आंघोळ झाल्या तुम्ही इमिजिएटली मॉइश्चरायझर लावा, आणि एव्हरी 2 आवरली जास्तच कोरडी असेल किंवा मग आठवड्या दिवसातून 3 ते 4 वेळा तरी मॉइश्चरायझर लावा. तहान लागल्यावर आपण पाणी पितो की नाही, तशी कोरडी झाली त्वचा ना की ती सांगत असते की मला मॉइश्चरायझरची गरज आहे. ह्या छोट्याशा टिपने पण ना म्हणजे विदिन 7 डेज ना वयस्कर लोकांची त्वचा आटोक्यात येते. दुसरं, तुम्ही एक प्रश्न विचारला होता की सफेद डाग होतात. सफेद डाग हे वेगळ्या प्रकारचे असतात, कोडाचे असतात, पण वयस्कर लोकांमध्ये छोटे छोटे जे सफेद डाग येतात ते कोडाचे डाग नसतात, ते कोडासारखे दिसतात, पण त्याच्यासाठी

0: तुम्ही डायग्नोसिस कन्फर्म करायला एखाद्या जवळच्या डर्मॅटॉलॉजीला दाखवूनच उपचार चालू करणं योग्य ठरेल.
1: नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
2: आम्ही सोलापूर बोलतो, राजभवन.
1: बर, प्रश्न विचारा.
2: आमच्या पाचवीच्या मुलीच्या अंगावर
1: आवाज नाही येते व्यवस्थित. तुमचा पुन्हा विचारा प्रश्न, पुन्हा विचारा. आवाज व्यवस्थित येत नाहीये.
2: पाचवीच्या मुलीच्या अंगावर
1: बर बर बर ठीक.
0: पित्त, पित्त जे होतं त्याच्यामध्ये खाज येतं, लाल लाल प्रकारचे चट्टे येतात. असं जेव्हा पित्त येत असतं तेव्हा आपल्याला एक गोष्ट बघावी लागते की कोणती पदार्थ खाल्ल्यानंतर तिचं पित्त उठतंय का. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आपल्याला काही ब्लड चेक करावे लागतात की त्याच्यामध्ये बॉडीमध्ये काही कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आहे का. किंवा कधी कधी काही गोष्टी आपण एखादे परफ्यूम लावत असतो अशाने सुद्धा पित्त उठतं. पण त्याच्यासाठी उपाय योजना आहेत, म्हणजे काही गोळ्या आहेत त्या घेतल्यावर पित्त कायमस्वरूपी जातं. आणि टेस्ट असते, ब्लड टेस्ट असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला आय जी लेवल करू शकता किंवा नॉर्मल ब्लड टेस्ट करून सुद्धा आपल्याला त्याचं ॲलर्जीचं प्रमाण किती आहे किंवा इन्फेक्शन झालंय की नाही हे आपल्याला कळू शकतं. आणि तुम्हाला जर वाटत असतील की ह्या या पदार्थाने आपल्याला ते वाढते तर ते पदार्थ टाळणं हे योग्य राहतं.
1: नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: मी नाशिक वरून चंदा पवार बोलते.
1: बर, प्रश्न विचारा.
3: हा, तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता एकसारखे केस गळता आणि अगदी किती हळू विंचरलं तरी तुटतात केस, तर त्याचा त्वचेशी काही संबंध आहे का आणि ते त्वचेच्या ग्रंथी विषयी काही आहे का किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल.
1: बर,
0: केस गळण्याचं प्रमुख कारण असतं ना बऱ्याच वेळा टेन्शन असल्यामुळे केस गळू शकतात. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनसत्वाचा अभाव, रक्तातील हिमोग्लोबिन कमी असेल, आयर्नची मात्रा कमी झाली की प्रामुख्याने केस गळतात. B12 लेवल, D3 लेवल ह्या पण आपण टेस्ट केल्या पाहिजेत. खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आपल्या केसांच्या मुळांना भक्कम मजबूती देण्यासाठी प्रोटीनचा रोल खूप महत्त्वाचा आहे. तर प्रोटीनयुक्त आहार तुम्ही समाविष्ट करणं आवश्यक आहे. तसंच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सूर्यनमस्कार हे आवश्यक आहे. आणि केसांसाठी काही गोष्टी म्हणजे जसं की सिंपल गोष्टीने तुम्ही केसांचं सौंदर्य किंवा मजबूती वाढवू शकाल, जसं की आवळा, कढीपत्ता, काळे तीळ किंवा ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, अक्रोड ह्या गोष्टी तुम्ही समाविष्ट करा. आणि पुरेशी झोप, 7 तास झोप ही महत्त्वाची आहे केसांच्या आरोग्यासाठी. आणि तू म्हणालीस की केस कंगव्याने पण तुटतात हळू मारला तरी, तर कंगवा कसा मारायचा, कसा कंगवा निवडायचा हेही महत्त्वाचं आहे. मोठ्या दाताचा कंगवा कायम वापरला पाहिजे आणि वरपासून खालपर्यंत कधी केस विंचरत जायचे नाही. तर सुरुवातीला केसांची जी टोकं असतील तिथून गुंता सोडवत सोडवत हलक्या हाताने केस विंचरावे लागतात. कारण बरेच प्रेशर किंवा बांधताना केस पण थोडेसे लूजच असले पाहिजे. तुम्ही जर टाईट बांधत असाल तरी पण केसांची मुळं असतात ती वीक होतात.
1: डॉक्टर, हार्मोन्समधील बदल किंवा इतर काही आजारांमुळे देखील त्वचेवर परिणाम होऊ शकतो का? काहींना मधुमेह देखील असतो, तर याचा त्वचेवर काय परिणाम होतो?
0: मधुमेह असतो ना त्या बऱ्याचशा लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात होतात. नॉर्मल लोकांमध्ये जे इन्फेक्शन होतात तसं मधुमेह लोकवाल्या लोकांमध्ये ना इन्फेक्शन बरा व्हायला पण वेळ लागतो. पण मधुमेह मुळे बऱ्याच वेळा मान काळी होणे, चेहऱ्यावर काळे डाग येणे, काखेत काळं होणं हे एक साईन मानली जाते. अशा पेशंटला आम्ही ती HbA1c नावाची टेस्ट करायला सांगतो. त्याच्यातून आपल्याला कळतं की डायबिटीस झाला आहे किंवा होणार आहे. आणि दुसरा प्रश्न होता हॉर्मोन्स. आता बऱ्याचशा मुलींमध्ये ना PCOD प्रमाण वाढलंय. PCOD हे फक्त आणि फक्त हॉर्मोन्सच्या बदलावामुळेच होणारा प्रॉब्लेम आहे. तर हॉर्मोन्सच्या बदलावामुळे काय काय होतं तर चेहऱ्यावर पिंपल्स येणं, केस गळणं, केस विरळ होणं आजकाल मुलींमध्ये, किंवा चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येणं, दाढीच्या ठिकाणी म्हणजे ओठांच्या वरती, हे सर्व हॉर्मोन्स बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत. किंवा छातीवर, पाठीवर मोठे मोठे पिंपल्स येणं हे हॉर्मोन बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत.
1: डॉक्टर, सध्या ना फेअरनेस

0: क्रीम, अँटी एजिंग क्रीम फार वापरल्या जातात, तर ह्या सगळ्या क्रीम वापरताना कोणती काळजी घ्यावी, कमी सुंदर दिसावी यासाठी ही सगळी सौंदर्य प्रसाधनं वापरली जातात.
1: म्हणजे मी बघते ना बऱ्याच पेशंटना, म्हणजे असं खूप गोऱ्या असतील तरी त्यांना अजून गोरं व्हायचं असतं. पण मला एक वाट सांगावं असं वाटतं, गोरं होण्यापेक्षा स्किन हेल्दी असणं फार महत्वाचं आहे. आणि आहेत फेअरनेस क्रीम बाजारात आहेत, पण जे क्रीम काही वेळा ना तुम्हाला विदिन 7 डेज रिझल्ट देतात ना, त्याच्यात तुम्ही समजू तर त्याच्यात स्टिरॉइड असतं. स्टिरॉइड विरहित फेअरनेस क्रीम आहेत ते तुम्ही वापरू शकता. आणि सिरम्स, व्हिटॅमिन सी सिरम्स आहेत, नियासिनामाइड्स आहेत, पुन्हा बरेचसे रेटिनॉइक ऍसिड असलेली सिरम्स आहेत, तर ते सुद्धा स्किन टाइटनिंगसाठी वापरले जातात. पण त्याची मात्रा किती आहे, त्याचा सोल्युशन कशा प्रमाणात बनवलेला आहे, तुमच्या त्वचेचा पोत कोणता आहे त्याच्या अनुषंगाने, पण ह्या सगळ्या गोष्टी एकदा तरी तुम्ही स्किनच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही वापरा हा माझा सल्ला आहे. पण त्याचा इफेक्ट होतो असा नाहीये की होत नाही, पण सगळ्यात महत्वाची स्टेप तुमचं सन प्रोटेक्शन. सनस्क्रीन तुम्ही हे फेअरनेस क्रीम लावाल आणि ह्या मी सांगितलेल्या ह्या गोल्डन 3 स्टेप्स करणार नाहीत, जे प्रॉपर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि फेस वॉश, तर मग ह्याचा उपयोग राहत नाही.
0: पण डॉक्टर, या सगळ्याच प्रकारच्या स्किन टोनला ही सौंदर्य प्रसाधनं सूट होतील असंही नाहीये ना, त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्लाही
1: सल्ला घेणं आवश्यक आहे. तुमच्या त्या टोननुसार, तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार औषध तुम्हाला, आणि एज वयानुसार आम्ही औषधं देतो. बऱ्याच वेळा तुम्ही एक रील बघता 2 सेकंदात, त्याच्यासाठी आम्ही खूप वर्ष शिक्षण घेतलेलं असतं आणि केसेस बघितलेले असतात, त्याच्यानंतर आम्ही देतो. तर डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा राहील.
0: डॉक्टर, त्वचा विकाराचा मानसिक आरोग्यावर, विशेषतः आत्मविश्वास आणि सामाजिक वावरावर कसा परिणाम होतो? कारण का कोणताही त्वचेचा आजार झाला की आपण टेन्शन घेतो, मग तो आजार वाढत जातो, तर त्याविषयी काय सांगाल?
1: हो, बऱ्याच वेळा ना म्हणजे कॉलेजची मुलं पिंपल्स वगैरे आले किंवा त्याचे डाग पडले ना, तर ते बरेच पॅरेंट्स घेऊन येतात की ते क्लासला पण जायला तयार होत नाहीत, कॉलेज जायला तयार होत नाहीत, म्हणजे अक्षरशः रूममध्ये बंद पडतात. म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर खूप परिणाम होतो. आणि मग कारण, आणि पिंपल्स वगैरे हे लगेच बरे होत नाहीत, कोणत्याही ह्याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. आणि स्ट्रेसमुळे पण पिंपल्स अधिक प्रमाणात वाढले जातात. तर मला श्रोत्याला सांगावं असं वाटतं की ह्याच्यावर उपचार करणं हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही उपचार केल्यानंतर ते बरे होतात. आणि दुसरं म्हणजे ना केस घेणं, एस्पेशली चाई जेव्हा पडते ना, तर चाईमुळे ना बरेचसे केसांची स्किनच दिसते उघडी. तर ते आणि बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये झालं की त्यांचे मित्र त्यांना खेळायला घेत नाहीत किंवा शाळेमध्ये त्यांना चिडवतात, मग ते त्यांचं मानसिक आरोग्य खूप बिघडतं. तसेच सोरियासिसचे आपण हे बघितलेले हे कॉमन आजार झाले, पण काही असे आजार आहेत जसे की सोरियासिस, लायकेन पॅलस, त्याच्यामध्ये तर कसं तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण अंगावर लाल चट्टे येतात आणि म्हणजे भूशाप्रमाणे त्वचा निघत असते. मग अशा वेळी ते जेव्हा पब्लिक प्लेसेसमध्ये जातात, तर तेव्हा त्यांना पब्लिकला फेस करणं, लोक लगेच स्किनचा प्रॉब्लेम म्हटल्यावर असं वेगळ्या नजरेने पाहतात वगैरे, मग त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो. कारण त्वचा बाकीचे म्हणजे अवयवांना काय झालं तर ते दिसत नाहीत, पण त्वचेच असे आहे आपला अवयव की त्याला जरा जरी काय झालं तर ते दुसऱ्याला पण दिसतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बऱ्याच वेळा, म्हणजे बहुतेक वेळा बिघडतं.
0: आणि बऱ्याचदा कोणतेही विकार त्वचेचा झाला की आरएनडी केली जाते, बापरे हे असं झालंय मला, मग ते सुद्धा एक टेन्शन घेतलं जातं, दडपण येतं, ते तर त्याचाही कुठेतरी मनावर तो परिणाम होतो.
1: हा, आणि बरेच वेळेस स्कूलमध्ये ना मुलांना जस्ट ॲलर्जी असते एक्झिमाज किंवा त्यांना असल्यामुळे, पण हातावर डाग वगैरे दिसले तर मग त्यांना टीचरच म्हणतात की बाकीचे पॅरेंट्सना प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही जा डॉक्टरांकडे जाऊन सर्टिफिकेट घेऊन या, की कारण त्यांना वाटतं की त्यांच्या मुलांना पसरू नये असं. बऱ्याच वेळामध्ये सर्टिफिकेट्स घ्यायला पण आमच्याकडे येतात.
0: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि त्वचा विकार याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू सो मच. मलाही खूप आनंद झाला.
0: धन्यवाद.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: बैडमिंटन टूर्नामेंट आज ओडेंस में शुरू हो रहा है। महिला सिंगल्स के पहले दौर में पीवी सिंधु और तन्वी शर्मा अपनी अपनी चुनौती पेश करेंगी। पुरुष सिंगल्स के पहले दौर में लक्ष्य सेन और किदाम्बी श्रीकांत भी आज अपने अपने मुकाबले खेलेंगे। आयुष शेट्टी का मैच कल होगा। पुरुष डबल्स में सात्विक साईराज रंकी रेड्डी और चिराग शेट्टी कल अपना अभियान शुरू करेंगे। घरेलू शेयर बाजार के संवेदी सूचकांक में आज 0.8% की वृद्धि दर्ज की गई। अंतिम समाचार मिलने तक सेंसेक्स 554 अंक बढ़कर 72,479 पर पहुंच गया, जबकि निफ्टी 176 अंक की वृद्धि के साथ 22,540 पर पहुंचा। नवरात्रि का आज तीसरा दिन है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सोशल मीडिया पोस्ट में कहा कि ये दिन साहस, शांति और दिव्य शक्ति की प्रतीक देवी चंद्रघंटा को समर्पित है। उन्होंने सभी के लिए सुख, समृद्धि और सफलता की कामना की। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात। दुपारचा 1:05 झालेली आहेत। चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार श्रोते हो, या नवरात्राच्या मंगलमय पर्वात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज म्हणजे आपण आपल्याला जाणवत आहे की वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता आहे आणि मंदिरामध्ये घंटानाद घुमतो, घराघरात घटस्थापना झाली आहे, देवीच्या आरतीचे सूर आपल्याला ऐकू येत असतात आणि कुठे गरबाच्या तालावरती पावलं थिरकत असतात। 9 दिवस 9 रंग 9 रूपं आणि आराधना एका आदिशक्तीची। पण श्रोते हो, तुम्ही कधी विचार केला आहे का की शक्ती म्हणजे नेमकी आहे तरी काय? शक्ती म्हणजे केवळ हातातलं एक शस्त्र असं नाही, शक्ती म्हणजे केवळ रणांगणावर शत्रूचा पराभव करणं नाही, शक्ती म्हणजे केवळ अन्यायाविरुद्ध उभं राहणंही नाही, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द म्हणजे शक्ती। डोळ्यात अश्रू असतानाही ओठांवर हसू ठेवण्याचं सामर्थ्य म्हणजे शक्ती। संकटाने कितीही घेरलं तरी मनातला विश्वास जिवंत ठेवणं म्हणजे शक्ती। आणि आपल्या माणसांसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करूनही प्रेमाचा दिवा तेवत ठेवणं ही सुद्धा शक्तीच।

नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव. नवरात्र म्हणजे केवळ देवीच्या पूजेचे 9 दिवस नाहीत, तर आपल्या आत दडलेल्या शक्तीला ओळखण्याचे 9 दिवस. श्रोतेहो, शक्तीची खूप वेगवेगळी रूपं आहेत. म्हणजे देवीच्या रूपातली शक्ती, स्त्रीच्या जगण्यातली शक्ती, आईच्या मायेतली शक्ती आणि माणसाच्या मनात असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी. आणि म्हणूनच या नवरात्रीच्या निमित्ताने मनामध्ये श्रद्धेचा दीप प्रज्वलित केला पाहिजे प्रत्येकाने, आणि आदिशक्तीच्या या चरणी नतमस्तक झालं पाहिजे.

श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शक्तीला खूप महत्त्व आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण सृष्टीच्या निर्मितीचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्रकृती म्हणजे निसर्गाचं स्मरण होतं, आणि आपण जेव्हा मायेचा ममतेचा विचार करतो तेव्हा आपल्याला आई आठवते. आणि जेव्हा आपण अन्यायाचा प्रतिकार करतो किंवा प्रतिकार करण्याची वेळ येते तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती दुर्गा. म्हणजे पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाच्या असुरानं आपल्या सामर्थ्याच्या जोरावर देवतांना त्रस्त केलं होतं. त्याच्या अत्याचारांमुळे संपूर्ण सृष्टी भयभीत झाली होती. तेव्हा सर्व देवतांच्या तेजातून आदिशक्ती प्रकट झाली आणि हातांमध्ये विविध अस्त्र धारण केलेली, सिंहावर आरूढ झालेली, तेजस्वी आणि सामर्थ्यशाली अशी देवी दुर्गा. 9 दिवस देवी आणि महिषासूर यांच्यात युद्ध झालं अशी श्रद्धा आहे. 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. या कथेतून श्रोते हो आपल्याला काय शिकायला मिळतं, म्हणजे वाईट कितीही बलवान असलं तरी चांगुलपणाची शक्ती त्याच्यापेक्षा मोठी असू शकते. अहंकार कितीही वाढला तरी त्याचा अंत होऊ शकतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अन्यायाची सीमा ओलांडली जाते तेव्हा परिवर्तन घडवणारी शक्ती जन्माला येते. देवी दुर्गेची अनेक रूपं आपल्याला परिचित आहेत. कधी ती शैलपुत्री असते, कधी ब्रह्मचारिणी, कधी चंद्रघटा, तर कधी कालरात्री. प्रत्येक रूपामागे एक वेगळा संदेश आहे. कुठे धैर्य तपश्चर्या, कुठे करुणा, कुठे सामर्थ्य, तर कुठे वाईटाचा

नाश करण्याची प्रचंड ताकद. म्हणूनच देवीची पूजा करताना आपण केवळ तिच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत नाही, तर तिच्या गुणांचाही स्वीकार करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्या मनातली भीती दूर व्हावी, विचारांमागची नकारात्मकता नष्ट व्हावी आणि आपल्या आयुष्यात योग्य मार्गाने चालण्याचं बळ मिळावं, हीच तर खरी देवीच्या चरणी केलेली प्रार्थना आहे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आणि आजच्या गीतबहार कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. श्रोते हो, देवीची शक्ती फक्त मंदिरातल्या गाभाऱ्यात असते का? नाही, नसते. ती आपल्या घरातही असते, आपल्या शेजारीही असते, आपल्या

ऑफिसमध्येही असते, आपल्या आजूबाजूला रोज संघर्ष करणाऱ्या असंख्य स्त्रियांमध्ये ती असते. पहाटे घरामध्ये सगळ्यांच्या आधी उठणारी आई, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून कुटुंबासाठी झटणारी गृहिणी, घर आणि नोकरी या दोन्ही आघाड्यांवर जबाबदारी सांभाळणारी स्त्री, अनेक अडचणींना सामोरं जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करणारी मुलगी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संघर्ष करणारी तरुणी आणि आयुष्याच्या संध्याकाळीही कुटुंबाला आधार देणारी आजी, या सगळ्यांच्या जगण्यात शक्तीची वेगवेगळी रूपं आहेत की नाही? हो ना. पण एक प्रश्न आपल्या मनाला सतत विचार करायला लावतो. आपण स्त्रीला देवी म्हणतो, तिची पूजा करतो, तिच्या चरणी फुलं वाहतो, पण प्रत्यक्ष आयुष्यात तिच्या सन्मानाची काळजी आपण घेतो का? तिला तिच्या स्वप्नांनुसार जगण्याचं स्वातंत्र्य देतो का? तिच्या मतांचा आदर करतो का? तिच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? श्रोते हो, देवीच्या मूर्तीसमोर दिवा लावणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच स्त्रीच्या आयुष्यातील अंधार दूर करणंही महत्त्वाचं आहे. तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, तिला समान संधी देणं, निर्णयांचा आदर करणं आणि तिच्या अस्तित्वाला स्वतंत्रपणे स्वीकारणं, हीच तर खरी शक्तीची उपासना. स्त्रीला प्रत्येक वेळी दुर्गा बनून लढावं लागावं अशी परिस्थिती का निर्माण होऊ द्यायची? ती निर्माण होऊ नये, तिला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावं, हेच तर आपल्या सगळ्यांचं, आपल्या समाजाचं खरं यश आहे. कारण प्रत्येक स्त्रीला सतत कणखर राहण्याची सक्ती नसावी, नाही का? तिलाही थकण्याचा अधिकार आहे, रडण्याचा अधिकार आहे, मदत मागण्याचा अधिकार आहे, स्वतःसाठी जगण्याचा अधिकार आहे. तिच्या अश्रूंमध्ये दुर्बलता नाही, तिच्या शांततेला संमती समजू नये, तिच्या त्यागाला तिचं कर्तव्य म्हणून गृहीत धरू नये, तिच्या प्रेमाची किंमत ओळखली पाहिजे. कारण शक्ती म्हणजे केवळ संघर्ष करण्याची क्षमता नाही, तर एखाद्या व्यक्तीला संघर्षाशिवाय जगता येईल असं वातावरण निर्माण करणंही ही एक प्रकारची शक्तीच आहे.

श्रोते हो, देवीची पूजा म्हणजे केवळ तिच्या मूर्तीसमोर बसून नतमस्तक होणं नाही, तर आपल्या जगण्यात धैर्य, करुणा, न्याय आणि माणुसकी यांचा स्वीकार करणं. हे सगळं करूया, माणसं जपूया, नाती जपूया, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून गीत बहार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होता. दुपारचा 1:30 वाजतो आहे. आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली. आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बढ़ाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर. पावर टू एम्पावर. पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल. पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट. पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड. और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर.
0: 21व्या शतकात तंत्रज्ञान माहिती ज्ञान आणि नवोन्मेष हे सामर्थ्याचे महत्वाचे स्रोत बनले आहेत. भारताची क्षमता इतर देशांसाठीही संधींची नवी दालनं खुली करेल यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळम तमिळनाडू सिक्कीम ओदिशा कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळमचे तर केरळमचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तमिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओदिशाचे, डॉ सुधा यादव कर्नाटकच्या तर डॉ ढाल सिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात GDP दर 7% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2026 हा दर 6.4% होता. जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर

भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं नमूद केलं आहे. जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढत्या असल्या तरी देशांतर्गत मजबूत मागणी आणि सेवा क्षेत्रातली प्रगती यामुळे जीडीपी दरात वाढ झाल्याचंही यात म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज बीमस्टेक अर्थात बंगालच्या उपसागरातल्या बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या उपक्रमाची पहिली गृहमंत्रीस्तरीय बैठक होत आहे. ही ऐतिहासिक बैठक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरतावाद

0: यासाठीच्या उपक्रमाची पहिली गृहमंत्रीस्तरीय बैठक होत आहे. ही ऐतिहासिक बैठक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरतावाद, मानवी तस्करी, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि सायबर धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सदस्य देशांचा सामूहिक निर्धार अधोरेखित करते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ठोस समन्वयाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, मजबूत आणि संरक्षित बिमस्टेक क्षेत्र उभारण्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरच्या आणि परिसरातल्या देशांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
1: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. एलपीजीकडे केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे पर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10,50,00,000 अधिक मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआरच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर रहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातल्या फौजदारी अवमान प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे प्रकरण रद्दबातल ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राहुल गांधींच्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली असून 4 आठवड्यांच्या आत उत्तर मागवलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रात केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 6व्या समितीच्या बैठकीत बोलताना भारताच्या प्रतिनिधी आर मैथिली यांनी ही भूमिका मांडली. नागरिकांचं संरक्षण, गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदारी निश्चित करणं आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर राखणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आरोपींच्या अधिकारांचा आणि पीडितांच्या हिताचाही आदर केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. हा करार 2028 होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वीकारला जाईल अशी अपेक्षा आहे. सीजेपीच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली इथं जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनासाठी पोचलेल्या या सीजेपीच्या नेत्यांबरोबर अजिंक्य शिंदे यालाही अटक केल्याची

माहिती अभिजित दिपके यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशातून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनांबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर जिल्ह्यात मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. नवीन मतदारांना 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान फॉर्म क्रमांक 6 भरून अर्ज करता येणार होता. प्राप्त अर्जांची पडताळणी केल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या मुदतीनंतरही सामान्य प्रक्रियेनुसार फॉर्म क्रमांक 6 भरून नाव नोंदवता येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. नागपूरचा 145 वर्षांची परंपरा लाभलेला मारबत आणि बडग्या उत्सव उत्साहात पार पडला. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करण्यात आली. नेहरू पुतळा परिसरातील काळी आणि पिवळी मारबतच्या ऐतिहासिक मिलन सोहळ्यासाठी विशेष दीर्घा आणि मंच उभारण्यात आले होते. पाहुण्यांसाठी अनुवादकांची व्यवस्था करण्यात आली होती. कुंभारपुरा, गोळीबार चौक, भारतमाता चौक आणि कोतवाली येथे स्वागत मंच तसेच महिला आणि कुटुंबांसाठी स्वतंत्र दीर्घा उभारण्यात आल्या होत्या. यंदा मारबत महोत्सवाला अनेक सिनेकलाकार, खेळाडू आणि देशोदेशीच्या पाहुण्यांची उपस्थिती होती. नागपुरात दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डीजे बाबत निर्बंध घातले. त्याला प्रतिसाद देत बडकस चौक मित्र परिवाराचे आयोजक सुबोध आचार्य यांनी पोलिसांच्या नियमांचे पालन करून नियमानुसार दहीहंडी उत्सव साजरा केला. मात्र धार्मिक उत्सवाच्या अवघ्या 1 दिवस आधी निर्बंध लागू केल्याने अनेक मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. पोषण सप्ताहानिमित्त नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागातर्फे पाककला स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली. संतुलित आहार, पौष्टिक अन्न आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती हा स्पर्धेचा उद्देश होता. राज्य पोषण ब्युरो नागपूरच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ रंजना राठोड प्रमुख पाहुण्या आणि परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महागाई, वाढती वीज बिले, कोल वॉशरीचे टेंडर आणि नाशिकमधील प्राचीन दत्त मंदिर पाडण्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खासगी कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी कोल वॉशरीचे नवीन टेंडर काढल्याचा आरोप केला होता. WCLकडे सुमारे 5 लाख मेट्रिक टन कोळसा उपलब्ध असतानाही 30 लाख मेट्रिक टन कोळशासाठी टेंडर काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. महाजेनकोकडे स्वतःची कोळसा खाण असतानाही खासगी कंपन्यांकडून कोळसा खरेदी करण्याची गरज काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्यांमधील कथित घोळावरून नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. कोंढाळी नगरपंचायतीच्या उपसरपंचाचे नाव मतदार यादीतून वगळून ते वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातील यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित व्यक्तीच्या ईमेल आणि ओळखपत्राचा वापर करून ऑनलाईन अर्जांद्वारे मतदारांची नावे एका ठिकाणहून दुसरीकडे स्थलांतरित केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली. प्रकरणाची तातडीने चौकशी करून मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता कायम ठेवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, 8वा वेतन आयोग कर्मचारी हिताच्या दृष्टीने लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण आणि रिक्त पदे भरणे या मागण्यांसाठी 12 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर राष्ट्रीय रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी नागपुरात दिली. दर 5 वर्षांनी वेतन सुधारणा 18

0: यांचा प्रलंबित DADR, समान काम समान वेतन आणि कॅशलेस आरोग्य विमा यांसह कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर नागपुरात टीका केली. वारंवार पेपरफुटी होत असताना टास्क फोर्स नेमण्याची वेळ का आली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नीट, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर स्वाती सोनपेठकर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता भावधारा कार्यक्रम यशवंत देवी यांना ऐकूया.

रंजन जोगळेकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत आयसी अक्षरे रसिके कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख।
1: हायकू या काव्य प्रकारावर महाराष्ट्रात काही कवींनी तात्विक लेखन केलंय, म्हणजे आता सुरेश मथुरे यांनी हायकू एक अवलोकन हे पुस्तक 2000 साली प्रकाशित केलं। या पुस्तकात हायकूचं स्वरूप, अंतरंग, घाट या विषयावर चर्चा तर केली आहेच, पण हायकू, जपानी हायकूचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुद्धा त्यात दिसतो। हायकूच्या स्वरूपाबद्दल मराठी कवींचा आढावा घेऊन ते म्हणतात, पुशी रेगे, शांता शेळके, बाबा बोरकर अशा अनेक प्रतिभावान कवींनी हायकू लिहायचा प्रयत्न केला, पण हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच मंडळींना आणि हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच हायकू जमले। यावरून हायकू लिहिणं ही मराठी कवींसाठी सोपी गोष्ट नव्हती। कविता म्हटलं की काय उपमा अलंकार वगैरे असणार, म्हणजे आपल्या कवींना तशाच पद्धतीने कविता लिहायची सवय आहे, पण हायकू लेखनात ते चालत नाही ना। उपमा वगैरे अत्यंत साध्या सोप्या भाषेत समोरच्या दृश्याचं वर्णन करायचं आणि तिसऱ्या ओळीत कलाटणी। मोठे मोठे मराठी कवी हायकू का लिहू शकत नाहीत? कविता मात्र लिहितात, हायकू लिहिण्याची प्रक्रिया आहे तरी कशी याच्यावर मी विचार करू लागले। आणि हायकू विषय घेऊन एमफिल करताना मी माझं संशोधन मांडलं ते असं, खोलात जाऊन विचार केल्यावर मला एक गोष्ट उमगली ती अशी की कविता लिहिण्याची प्रक्रिया आणि हायकूची मनात होणारी प्रक्रिया ही बरोबर उलट आहे। उदाहरण घेऊन सांगते, अतिशय प्रसिद्ध कवितेचं उदाहरण घेऊ। उषःकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, ही कविता सुरेश भटांनी लिहिली। तेव्हा त्यांच्या मनात काय असेल? विचारांची खळबळ, स्वातंत्र्य मिळालंय, अराजकता आहे, रात्र काळरात्र वाटतेय, म्हणजे भ्रष्टाचार, लाचलुचपत यांनी देश पोखरलेला आहे, पुन्हा लढा द्यावा लागेल, अरे लोकांना परत मशाली पेटवा म्हणजे लढा द्या पुन्हा, असे विचार मनात आले। त्याला रूपक म्हणून आयुष्याच्या मशाली हे शब्द सुचले, काळरात्र झाली हे शब्द सुचले। खरोखरची रात्र केव्हा? समोर मशाल असताना हे कविता लिहिली नाही गेली। कविता लिहिताना समोर असं कुठलंही दृश्य नव्हते, पण मनात विचारांची खळबळ होती। आता हायकूमध्ये नेमकी उलट प्रक्रिया होते, आधी समोर दृश्य, आता एक हायकू आहे का माझं। आकाशात पाहिलं, काहीही नव्हतं, लगेच अंधारून आलं। हा हायकू लिहिला तेव्हा मनात कसली खळबळ होती का? नाही, अचानक अंधारून आलं ही घटना पहिले पाहिली, दृश्य पहिले पाहिलं, मग हायकू सुचला। यात कुठेही उपमा नाही, सृष्टीत अचानक बदल काय होईल ते सांगता येत नाही, असा याचा अर्थ होतो। काहीच नव्हतं पण लगेच अंधारून आलं, दृश्य पाहता पाहता अर्थ सुचला आणि त्याप्रमाणे शब्दरचना झाली। ऋचा घाणेकर म्हणून एक हायकूकार आहेत, त्यांचं हायकू बघा। एक एक पान गळणार

0: झाड स्थिरच फक्त पाहत राहणार. दृश्य काय दिसलं कवितेला, कवयित्रीला दृश्य काय दिसलं? तिला दिसलं झाडाची पानं गळत आहेत. म्हणजे आधी दृश्य आलं, नंतर तिनं विचार केला पान गळत असताना झाड काय करतंय? फक्त पाहत राहतंय. यातून काय अर्थ निघतो? वय होताना आपण काय करतो? फक्त पाहत राहतो. निसर्गाच्या इच्छेपुढे आपण काही करू शकत नाही. म्हणजे कविता लिहिताना आधी विचार, मनात भावनांचं आंदोलन, मग रूपकाची भाषा, रूपक सुचणं, मग ती कविता रूपकात लिहिणं. पण हायकू लिहिताना काय होतं? आधी दृश्य दिसतं आणि मग विचार सुचतो. तर मंडळी, कविता आणि हायकू लिहिण्याच्या प्रक्रिया एकमेकांच्या बरोबर उलट आहेत, म्हणून बऱ्याच कवींना हायकू लिहिता येत नाही. बरं,
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. इसबगोल हे रबी हंगामातील बागायती पीक असून पिकाला थंड आणि कोरडं हवामान चांगलं मानवतं. या पिकासाठी हलकी रेताड किंवा लाल मातीची जमीन तसंच निचरा होणारी जमीन योग्य असते. पूर्व मशागतीसाठी जमीन नांगरून कुळवाच्या पाळ्या देऊन हेक्टरी 15 ते 20 गाड्या कुजलेलं शेणखत मिसळावं. पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत करतात. जमिनीच्या उतारानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून काडी कचरा वेचून बी फेकून पेरणी करावी. त्यासाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बी लागतं. लागवडीसाठी गुजरात इसबगोल 1, हरियाणा 2 ते 5, गुजरात 2, ट्रॉम्बे सिलेक्शन 1 ते 10, इसी 345 या सुधारित जाती वापराव्यात. बी लहान असल्यामुळे खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. बी शक्यतो मातीत मिसळून ते फेकावं म्हणजे सर्वत्र सारखे पडेल. मर रोगाच्या नियंत्रणासाठी बियांना पेरण्या अगोदर TMTD हे औषध प्रति किलोला 3 ग्रॅम या प्रमाणात चोळावं. बी फेकून झाल्यावर हलक्या हाताने किंवा झाडूने बी झाकावं. पेरणीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावं. पेरणीनंतर हलकं पाणी द्यावं. बी 7 ते 8 दिवसांनी उगवतं. उगवण कमी झाल्यास ताबडतोब दुसरं हलकं पाणी द्यावं. त्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं. पीक 30 दिवसांचं झाल्यावर 25 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसंच बी चिकात असताना पाणी द्यावं. पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात येतं. प्रत्येक झाडामधून 25 ते 100 फुटवे निघतात. सुरुवातीला निंदणी करून पीक तणविरहित ठेवावं. या पिकावर डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकाची 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव आढळल्यास आंतरप्रवाही कीटकनाशकांची 2 वेळा फवारणी करावी. कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30 दिवसांनी डायथेन M45 हे औषध फवारावं. पेरणीनंतर 110 ते 120 दिवसांनी म्हणजेच मार्च ते एप्रिलमध्ये पीक काढणीला तयार होतं. यावेळी पिकाचा रंग पिवळसर होऊन ओंब्या तपकिरी दिसतात. तसंच ओंब्या दाबल्यास त्यातून बी बाहेर पडतं. पिकाची काढणी सकाळी दव उडून गेल्यावर करावी. कापणी जमिनीलगत झुडपांच्या बुंध्याजवळ करावी. कापलेलं पीक उन्हात वाळवावं. त्यानंतर मळणी आणि उफणणी करून बी तयार करावं. हेक्टरी 10 ते 12 क्विंटल बियांचं उत्पादन मिळतं. विशेष करून उत्तर गुजरातमधील पालमपूर, सिद्धपूर, जोतना, पाटण, उंजा, मेहसाणा या भागात हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात आणि तेथील बाजारपेठेत या पिकांच्या बियांचा लिलाव होतो. बी स्वच्छ करून कोंडा काढण्याच्या खास गिरणीतील निरनिराळ्या कप्प्यातून इसबगोलची भुसी काढतात. साधारण बियामध्ये 25 ते 30% भुसी असते. तिचा उपयोग औषध म्हणून करतात. गुजरात राज्यात 15 ते 20 कारखान्यांमध्ये बियापासून भुसी वेगळी करण्याचं काम चालतं. कारखान्यामध्ये साधारणपणे बियांच्या 39% भुसी मिळते. प्रथम काढणीपासून मिळालेल्या भुसीमध्ये काडी कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे 4, 5 आणि 6व्या दळणापासून मिळालेली भुसी बारीक असून लालसर विटकरी रंगाची असते.

0: दुसऱ्या आणि तिसऱ्या दळणापासून मिळालेली भुसी चांगल्या प्रकारची असते. निरनिराळ्या प्रमाणाच्या 6 चक्क्यांमधून बियांची काढणी होते आणि प्रत्येक वेळी निरनिराळ्या प्रमाणात बियांपासून भुसी मिळते.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण जिरियाट्रिक्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतहो, आज आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयाबद्दल बोलणार आहोत. जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा. जिरियाट्रिक्स म्हणजे वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारं वैद्यकीय शास्त्र. यामध्ये केवळ आजारांवर उपचार केले जात नाहीत, तर वृद्ध व्यक्तींचं शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्मरणशक्ती, चालण्या फिरण्याची क्षमता आणि दैनंदिन कामांमधील स्वावलंबन टिकवून ठेवण्यावरही भर दिला जातो. वय वाढणं आपल्या हातात नाही, मात्र निरोगी वृद्धत्वासाठी प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे. वय वाढणं ही आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वाढत्या वयासोबत शरीरात आणि मनात अनेक बदल होतात. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हाडांची ठेसूळता, स्मरणशक्तीतील बदल, झोपेच्या समस्या, पडण्याचा धोका किंवा अनेक औषधांचा एकत्र वापर, या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. आपण अनेकदा पाहतो की वयस्कर व्यक्ती घरात चालताना तोल जाऊन पडतात. काही वेळा साधी वाटणारी ही पडण्याची घटना गंभीर दुखापतीचं, हाड मोडण्याचं किंवा दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहण्याचं कारण ठरू शकतं. त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे. निवृत्तीनंतर एकटेपणा जाणवणं, जवळच्या व्यक्तींचा विरह, झोप न लागणं किंवा स्मरणशक्ती कमी होणं यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा आपण वय झाल्यावर काही त्रास होणे हे साहजिकच आहे असे मानतो, पण प्रत्येक त्रास हा केवळ वयामुळेच असतो असे नाही. योग्य वेळी तपासणी, योग्य उपचार, व्यायाम, आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक निरोगी, सक्रिय आणि स्वावलंबी होऊ शकते. आजच्या कार्यक्रमातून आपण जिरियाट्रिक्स म्हणजे नेमकं काय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय काळजीची गरज का आहे, कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि आपल्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या आरोग्याची आपण कशी काळजी घेऊ शकतो याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आजच्या काळात जिरियाट्रिक्सचं महत्त्व अधिक वाढत आहे, कारण वैद्यकीय प्रगतीमुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. परंतु केवळ जास्त वर्ष जगणं महत्त्वाचं नाही, तर ती वर्ष निरोगीपणे, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं ही केवळ डॉक्टरांची किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. वृद्ध व्यक्तींना केवळ औषधांची नाही, तर आपल्या वेळेची, प्रेमाची, संवादाची आणि आदराचीही गरज असते. तर चला, वाढत्या वयाकडे एक आजार म्हणून नाही, तर निरोगी आणि आनंदी आयुष्याची एक नवी अवस्था म्हणून पाहूयात. धन्यवाद.
0: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत जिरिया

ऑब्स्टेट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा सानी यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. याचं लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मानव यांच्यात एक परस्पर संबंधित नैसर्गिक व्यवस्था कार्यरत असते. या व्यवस्थेला पर्यावरणीय परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असं म्हणतात. मानवाने शेती, उद्योग, वाहतूक, ऊर्जा, शहरीकरण, खाणकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी प्रगती साधली, परंतु या विकासासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर, जीवाश्म इंधनांचं ज्वलन, जंगलतोड आणि रासायनिक पदार्थांचा अनियंत्रित वापर यामुळे अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण केल्या आहेत. या समस्यांचे परिणाम केवळ निसर्गापुरते मर्यादित नाहीत, त्यांचा मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी पुरवठा, अर्थव्यवस्था, जैव विविधता आणि भावी पिढ्यांच्या जीवनमानावरही परिणाम होतो आहे. पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अक्षय ऊर्जा, सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण, जैविक उपचार, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह निरीक्षण, कार्बन पकडणे आणि परिसंस्था पुनर्संचित करणे अशा विविध पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक समस्येसाठी तंत्रज्ञानाबरोबरच योग्य धोरणे, लोकसहभाग आणि मानवीय वर्तनातील बदलही आवश्यक आहेत. आजच्या या मालिकेत आपण प्रमुख मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यांची वैज्ञानिक कारणमीमांसा, त्यांचे परिणाम आणि उपलब्ध वैज्ञानिक उपाय यांचा आढावा घेणार आहोत. सगळ्यात मोठी आणि जागतिक स्तरावर जाणवणारी समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दीर्घकाळ होणारी वाढ म्हणजे जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असुद्धा म्हणतो. तापमान वाढीमुळे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्यांचं स्वरूप, हिमनद्या, समुद्राची पातळी आणि अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, अलीकडे आपण एल निनो हे जे ऐकतो आहेत, त्यामुळे निर्माण झालेल्या या उष्णतेच्या लाटा आणि त्यामुळे अवर्षण आणि मग दुष्काळ यासारख्या घटनांच्या स्वरूपात होणारे दीर्घकालीन बदल म्हणजे हवामान बदल किंवा त्याला आपण क्लायमेट बदल असं म्हणतो. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि काही औद्योगिक वायू उष्णता शोषून वातावरणात धरून ठेवतात. या नैसर्गिक प्रक्रियेला हरितगृह परिणाम असंही म्हणतात. हा परिणाम पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे, मात्र मानवी क्रियांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण अतिशय वाढल्याने तापमानात अतिरिक्त वाढ होत आहे. आता याची प्रमुख मानवनिर्मित कारणे कोणती आहेत? तर कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचं मोठ्या प्रमाणात ज्वलन आपण करतो. औष्णिक वीज प्रकल्प, सिमेंट, पोलाद आणि इतर उद्योगातून होणारं जे उत्सर्जन आहे त्याचंही प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आपण एका बाजूनी जंगलतोड आणि वनक्षेत्रांचं, शेती क्षेत्राचं स्वरूपही आणि एकूणच त्याची एकूण जागा ही पण आपण रस्ते किंवा वसाहतीमध्ये रूपांतरित करत आहोत. पशुपालन, भातशेती, कचरा डेपो यातूनही मोठ्या प्रमाणात मिथेन या वायूचं उत्सर्जन होत असतं. नायट्रोजनयुक्त खतांचा अतिवापर, रेफ्रिजरेशन आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमधून काही शक्तिशाली हरित वायूंचं उत्सर्जन सातत्याने होत असतं. आता या सगळ्यांचा पर्यावरण आणि मानवावर कोणता परिणाम होतो? त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटा, उष्माघाताचा धोका वाढतो, पावसांचं अनियमित वितरण आणि काही भागात दुष्काळ निर्माण होतो तर काही भागात अतिवृष्टी निर्माण होते, हिमनद्या वितळतात, समुद्राच्या पातळी त्यामुळे वाढ होतं, शेतीचं उत्पादन कमालीचं घटतं, पाण्याची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे अन्न सुरक्षितता प्रभावित होते, वनाग्नी म्हणजे फॉरेस्ट फायर ज्याला आपण म्हणतो ते निर्माण होतात, परिसंस्थांमध्ये बदल होतात आणि त्यामुळे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो, काही तर

0: प्रजाती नष्ट पण होतात. किनारी भागात पूर, क्षारयुक्त आणि पाण्याच्या भूजलात प्रवेश होतो आणि त्यामुळे लोकांचं कमालीचं विस्थापन होतं.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

नीला भागवत यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. UPI व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बनाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर, पावर टू एम्पावर, पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल, पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट, पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड. और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर.
0: भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK3 या प्रगत आणि वजनाला हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर जलतोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या 831 क्रमांकाच्या स्क्वाड्रनमध्ये दाखल होणाऱ्या 5 हेलिकॉप्टरपैकी हे पहिले हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे. अत्याधुनिक रडार, सागरी टेहळणी आणि लक्ष ओळखण्याची क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमुळे राज्याच्या किनारपट्टीसह देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राची सागरी सुरक्षा बळकट होईल. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद करण्यात आली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. या नियमांचं उल्लंघन केल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी केली जाईल असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. तसंच पाठलागादरम्यान सुमारे 500 लिटर डिझेल समुद्रात टाकल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी भारतीय तटरक्षक दल, नौदल, राज्य गुप्त वार्ता विभाग आणि पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. कॅनरा बँकेत 146 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती जतीन मेहता आणि त्याची पत्नी आणि अन्य एका व्यक्तीला फरार घोषित करण्याचा आदेश मुंबईच्या एका विशेष CBI न्यायालयानं दिला आहे. मुंबईत कर्करोग रुग्णाला धार्मिक अनुष्ठानाच्या माध्यमातून बरं करण्याचा दावा करत लाखो रुपये उकळणाऱ्या 2 जणांच्या विरोधात चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाहिरात बघून आपल्या बहिणीला झालेला कर्करोग बरा करण्यासाठी एका महिलेनं या दोघांशी संपर्क साधला होता. आजार बरा करण्यासाठी पूजा करण्याच्या या दोघांनी या महिलेकडून 68 लाख आणि 1.5 लाखांची सोन्याची साखळी घेतली होती. यासंदर्भात पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित अधिनियमाअंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यूपीआय व्यवहारांवरचा मर्चंट डिस्काउंट रेट दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून

0: लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यायालयात हजर राहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
1: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. LPG केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे पर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10.50 कोटी अधिक मोफत LPG कनेक्शन देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.
0: IIT मुंबईचा साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने गेल्या महिन्यात केलेल्या आत्महत्येच्या चौकशीत त्याने संस्थेला लेखी माफीनामा तसंच दुसरी संधी मिळावी अशी विनंती केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात सुरू असलेल्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेनं IIT मुंबईचे संचालक शिरीष केदारे तसंच प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यासह 40 जास्त व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बँक प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये असे राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली सुरूच आहे. अकोला जिल्ह्यातल्या डोंगरगावमधले अल्पभूधारक शेतकरी योगेश नागापुरे यांनी फायनान्स कंपनीचे कर्मचारी आपल्या घरी येऊन तगादा लावत असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी अडचणीत आल्यामुळे कर्जाचे पुढील हप्ते भरण्यास आपण असमर्थ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. UPI व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 मात्र. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. UPI व्यवहारांवरचं शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय UPI आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणी तसंच नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK 3 या प्रगत आणि कमी वजनाच्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर तोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा

0: ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1109 अंकांची वाढ झाली आणि तो 73034 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची वाढ नोंदवत 22722 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया रफत खान यांचं सतारवादन राग मारवा. गत 3 ताला तबला साथ प्रसून चॅटर्जी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रफत खान यांचं सतारवादन आपण ऐकलं, राग मारवा त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मंडळी, आज आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे सुरुवात करण्याचं धाडस या विषयावर आपल्याशी गप्पा मारणार आहे.
1: नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी एखादी गोष्ट सुरू करायचं ठरवलंय का? एखादा नवीन कोर्स करायचा होता, एखादं पुस्तक लिहायचं होतं, नवीन भाषा शिकायची होती, व्यायाम सुरू करायचा होता, एखादं छोटंसं व्यवसायाचं स्वप्न होतं, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती, किंवा अगदी मनातलं एखादं गाणं लोकांसमोर सादर करायचं होतं, पण सुरुवात झालीच नाही कारण वेळ नव्हता, योग्य साधनं नव्हती, पुरेसं ज्ञान नव्हतं, की मनात एक विचार होता अजून थोडी तयारी करू दे मग सुरू करतो, आणि मग तो मग कधीच आला नाही. मित्रांनो, आजचा विषय याच मग भोवती फिरणार आहे. द ऑडॅसिटी टू बिगिन, म्हणजेच सुरुवात करण्याचं धाडस. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात अडथळा अपयश नसतो, अडथळा असतो सुरुवात न करण्याचा. आपल्याला परिपूर्ण परिणाम हवा असतो, पण परिपूर्ण सुरुवात शक्य नसते. आणि म्हणूनच आज आपण एका साध्या पण महत्वाच्या प्रश्नावर विचार करणार आहोत. परिपूर्ण होण्याची वाट पाहण्यापेक्षा सुरुवात करणं महत्वाचं का आहे? आपण लहानपणी सायकल शिकताना पहिल्याच दिवशी उत्तम सायकलस्वार झालो होतो का? नाही. पहिल्यांदा सायकलवर बसताना तोल गेला, पडलो, कदाचित गुडघा खरचटला, पुन्हा उठलो आणि पुन्हा प्रयत्न केला. आज आपण सहज सायकल चालवतो कारण आपण सुरुवात केली. पोहायला शिकताना पहिल्या दिवशी पाण्यावर सहज तरंगता आलं का? नाही. एखादी नवीन भाषा शिकताना पहिल्याच दिवशी व्याकरण परिपूर्ण झालं का? नाही. मग आयुष्यातल्या प्रत्येक नवीन गोष्टी सुरू करताना आपण स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा का करतो? खरं तर मी आधी पूर्ण तयार झालो की सुरू करेन हा विचार ऐकायला शहाणपणाचा वाटतो, पण अनेकदा तो भीतीला एक सुंदर नाव देतो. मला अपयशाची भीती वाटते असं म्हणण्याऐवजी आपण म्हणतो मला अजून तयारी करायची आहे. लोक काय म्हणतील याऐवजी आपण म्हणतो योग्य वेळ येऊ दे, आणि कदाचित मी हे करू शकणार नाही याऐवजी आपण म्हणतो थोडं अजून शिकतो. तयारी महत्वाची आहे, पण तयारी आणि सुरुवात यांच्यामध्ये भिंत उभी राहिली तर तीच समस्या बनते. मित्रांनो, समजा एखाद्या तरुणाला पुस्तक लिहायचं आहे, त्याच्या डोक्यात सुंदर कल्पना आहे. तो म्हणतो माझ्याकडे अजून चांगला लॅपटॉप नाही, माझं लेखन अजून परिपूर्ण नाही, मला आधी रायटिंग कोर्स करायला हवा, मला प्रकाशक कसा शोधायचं हे माहिती नाही. हे सगळं खरं असू शकतं, पण पुस्तक लिहिण्याची सुरुवात करण्यासाठी त्याला पहिल्या दिवशी प्रकाशकाची गरज नाही, त्याला फक्त पहिलं पान लिहिण्याची गरज आहे. कदाचित पहिलं पान खराब असेल, कदाचित दुसरं पानही, पण तिसऱ्या दहाव्या किंवा 50व्या पानावर त्याला स्वतःच्या लेखनाची दिशा समजू लागेल. सुरुवात आपल्याला फक्त पुढे घेऊन जात नाही, ती आपल्याला काय सुधारायचंय हेही दाखवते. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सुरुवात करा याचा अर्थ बिनतयारीने उडी मारा असा नाही. मोठ्या निर्णयांसाठी माहिती गोळा करणं, जोखीम समजून घेणं, योजना करणं आणि आवश्यक कौशल्य शिकणं महत्वाचं आहे, पण योजना ही कृतीची जागा घेऊ नये. आपण अनेकदा प्लॅन बनवण्यात इतके व्यस्त होतो की प्रत्यक्ष कृतीसाठी वेळच उरत नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कितीतरी लोक म्हणतात या वर्षी रोज व्यायाम करणार, मग व्यायामाचे कपडे घेतले जातात, शूज घेतले जातात, वर्कआउट व्हिडिओज पाहिले जातात, डाएट प्लॅन तयार होतो, पण व्यायाम मात्र सोमवारपासूनच सुरू होतो आणि पुढचा सोमवार येईपर्यंत आपण पुन्हा नव्या योजनेत अडकतो. म्हणून मोठ्या ध्येयाला अगदी छोट्या कृतीत बदलणं उपयोगी ठरतं. मला फिट व्हायचं आहे याऐवजी आज 10 मिनिटं चालायचं आहे असं ठरवा. मला पुस्तक वाचायचं आहे याऐवजी आज 5 पानं वाचायची असं ठरवा. मला इंग्रजी सुधारायचं आहे याऐवजी आज 10 नवीन शब्द वापरून पाहायचे असं ठरवा. मोठं स्वप्न छोट्या कृतीत उतरलं की सुरुवात कमी भीतीदायक होते. मानसशास्त्रातील संशोधनात पीटर गॉलविझर यांनी मांडलेल्या इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन्स या संकल्पनेनुसार काय करायचं एवढंच ठरवण्यापेक्षा कधी कुठे आणि कोणत्या परिस्थितीत करायचं हे आधी ठरवलं तर कृती करण्यास मदत होऊ शकते.

उदाहरणार्थ मी अभ्यास करणार हे सर्वसाधारण उद्दिष्ट आहे, पण दररोज संध्याकाळी 7 वाजता मी माझ्या टेबलवर 30 मिनिटे अभ्यास करेन हे अधिक स्पष्ट आहे. म्हणजेच इच्छेला वेळ, जागा आणि कृतीशी जोडणं. आपल्याला प्रेरणा येण्याची वाट पाहण्यापेक्षा कृतीसाठी एक ठरलेली परिस्थिती तयार करता येते, कारण प्रत्येक दिवशी प्रेरणा सारखी नसते. काही दिवस उत्साह असतो, काही दिवस नसतो, पण सवय आणि स्पष्ट योजना आपल्याला पुढे नेत राहतात.

आता येऊया परिपूर्णतेच्या प्रश्नाकडे. परफेक्ट या शब्दाचा एक धोका आहे. तो आपल्याला सुरुवात करण्यापूर्वीच अंतिम परिणामाची कल्पना दाखवतो. आपण सोशल मीडियावर एखाद्याचा सुंदर व्यवसाय पाहतो, पण त्यामागची पहिली छोटी ऑर्डर दिसत नाही. एखाद्या कलाकाराची सुंदर चित्र पाहतो, पण त्याची पहिली विस्कटलेली रेखाटनं दिसत नाहीत. एखाद्या वक्त्याचं आत्मविश्वासपूर्ण भाषण ऐकतो, पण त्याने केलेल्या पहिल्या अडखळत्या भाषणाचा आपल्याला अनुभव नसतो. आपण अनेकदा दुसऱ्यांचा फिनिश्ड प्रोडक्ट पाहतो आणि स्वतःच्या फर्स्ट ड्राफ्टची तुलना करतो. ही तुलना अन्यायकारक आहे. मित्रांनो, पहिला प्रयत्न हा अंतिम निकाल नसतो, तो माहिती देणारा प्रयोग असतो. आपण पहिल्यांदा एखादं प्रेझेंटेशन केलं आणि तो अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर त्याचा अर्थ मी प्रेझेंटेशन करू शकत नाही असा होत नाही. त्याचा अर्थ पुढच्या वेळी मला या 3 गोष्टी सुधारायच्या आहेत असा होऊ शकतो. आपण पहिल्यांदा मुलाखत दिली आणि निवड झाली नाही, तर तो अनुभव आपल्या पुढच्या मुलाखतीसाठी माहिती देऊ शकतो. आपण एखादं छोटं बिझनेस सुरू केलं आणि पहिल्या महिन्यात अपेक्षित ग्राहक मिळाले नाहीत, तर आपल्याला बाजार, ग्राहक आणि आपल्या उत्पादनाबद्दल काहीतरी शिकायला मिळालं. अर्थात प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईलच असं नाही, पण प्रयत्न न केल्यानं शिकण्याची संधीही कमी होते. इथेच फेल्युअर म्हणजेच अपयश आणि फीडबॅक म्हणजेच अभिप्राय यांच्यातला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. कधीकधी आपण एखाद्या परिणामाला आपल्या व्यक्तिमत्वाचा निकाल समजतो. माझं काम चाललं नाही म्हणजे मी अपयशी आहे, पण एका प्रयत्नाचा परिणाम आणि व्यक्तीची किंमत हे दोन वेगळे विषय आहेत. एखादा प्रयोग अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर आपण पद्धत बदलू शकतो, वेळ बदलू शकतो, मदत घेऊ शकतो, कौशल्य सुधारू शकतो, पुन्हा प्रयत्न करू शकतो. सुरुवात म्हणजे स्वतःला कायमचं एखाद्या निकालाशी बांधून घेणं नाही, सुरुवात म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेत प्रवेश करणं. आणखी एक गोष्ट, लोक काय म्हणतील हा प्रश्न अनेक तरुणांना थांबवतो. मी नवीन कोर्स केला आणि पूर्ण केला नाही तर, मी गाणं पोस्ट केलं आणि लोकांनी मजा केली तर, मी बिझनेस सुरू केला आणि तो चालला नाही तर, मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि यश मिळालं नाही तर. मित्रांनो, इतरांचं मत पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतं, पण आपल्या कृतीवरचा निर्णय आपल्या हातात असतो. प्रत्येक नवीन गोष्ट सुरू करताना प्रेक्षक शोधण्याची गरज नाही. सुरुवातीला कदाचित तुमचं काम फक्त तुमच्यासाठी असू द्या. पहिलं चित्र सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी आणखी 10 चित्र काढा. पहिला पॉडकास्ट प्रकाशित करण्यापूर्वी काही एपिसोड्स रेकॉर्ड करू नये का? पहिलं भाषण करण्यापूर्वी आरशासमोर सराव करा. सुरुवात छोटी असू शकते, सार्वजनिक असणं आवश्यक नाही. कधी कधी सुरुवात करण्यासाठी आपल्याला धाडसापेक्षा परवानगीची गरज वाटते. कोणीतरी म्हणावं, हो तू हे करू शकतोस, पण प्रत्येक स्वप्नासाठी बाहेरून प्रमाणपत्र मिळेलच असं नाही. काही वेळा स्वतःलाच स्वतःची परवानगी द्यावी लागते. मी अजून एक्सपर्ट नाही, पण शिकायला सुरुवात करू शकतो. मला सगळं माहीत नाही, पण पहिलं पाऊल टाकू शकतो. माझ्याकडे सगळ्या सुविधा नाहीत, पण उपलब्ध साधनांपासून सुरुवात करू शकतो. मला भीती वाटते, पण भीती असतानाही प्रयत्न करू शकतो. हीच खरी ऑडॅसिटी, अविचारी धाडस नव्हे तर अपूर्णतेची जाणीव असूनही योग्य दिशेने पहिलं पाऊल उचलण्याची तयारी. आणि हो, प्रत्येक गोष्ट लगेच सुरू करायची गरज नाही. काही स्वप्न बदलतील, काही कल्पना सोडून द्याव्या लागतील, काही गोष्टींची वेळ येण्यासाठी थांबावं लागेल, पण मी अजून तयार

0: नाही आणि मी कधीच सुरुवात करणार नाही यात फरक आहे. स्वतःला हा प्रश्न विचारा, मी खरंच तयारी करत आहे की फक्त सुरुवात पुढे ढकलत आहे. हा प्रश्न अनेकदा आपल्या मनातल्या खऱ्या अडथळ्यांपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, तरुणपणाची एक सुंदर गोष्ट म्हणजे प्रयोग करण्याची क्षमता. नवीन गोष्टी शिकता येतात, चुका करता येतात, दिशा बदलता येते आणि पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक सुरुवात करिअर बदलण्यासाठी असावी असं नाही, कधी कधी ती स्वतःला समजून घेण्यासाठी असते. नवीन पुस्तक सुरू करणं, एखादी कला शिकणं, एखाद्या विषयावर बोलण्याचा सराव करणं, स्वयंसेवा करणं, नवीन लोकांशी संवाद साधणं, या छोट्या सुरुवाती भविष्यातील मोठ्या संधींची दारं उघडू शकतात. मित्रांनो, जगात परिपूर्ण सुरुवात नसते. काही सुरुवाती घाबरलेल्या असतात, काही सुरुवाती गोंधळलेल्या असतात, काही सुरुवाती छोट्या असतात, काही सुरुवाती कुणालाही दिसत नाहीत, पण त्या महत्त्वाच्या असतात कारण त्या आपल्याला स्थिर स्वप्नातून चालत्या प्रवासात घेऊन जातात. आपल्याकडे आज सर्व उत्तरं नसतील तरी चालेल, आपल्याकडे आज पूर्ण आत्मविश्वास नसेल तरी चालेल, आज आपण शिकत असू तरी चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, परफेक्ट होण्याची वाट पाहताना आयुष्य थांबत नाही, वेळ पुढे जात राहतो. म्हणून स्वतःला परिपूर्ण होण्याची परवानगी देण्याआधी स्वतःला सुरुवात करण्याची परवानगी दिली पाहिजे. आजचा दिवस कदाचित आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस नसेल, पण तो एखाद्या मोठ्या प्रवासाचा पहिला दिवस होऊ शकतो. आणि कदाचित काही वर्षांनी मागे वळून पाहताना आपल्याला जाणवेल की सगळं त्या एका छोट्याशा निर्णयापासून सुरू झालं होतं. म्हणून मित्रांनो, स्वप्न मोठं ठेवा, तयारी करा, विचारपूर्वक निर्णय घ्या, पण योग्य क्षणाची अनंत काळ वाट पाहू नका. पहिलं पाऊल टाका, चुकलं तर शिका, पुन्हा प्रयत्न करा. दिशा बदलायची असेल तर बदला, पण स्वतःला कायम एक दिवस या शब्दात अडकवू नका. कारण एक दिवस मी हे करेन आणि आज मी याची सुरुवात करतो यांच्यामध्ये संपूर्ण आयुष्य बदलण्याइतकी ताकद असू शकते. हीच आहे द ऑडॅसिटी टू बिगिन, सुरुवात करण्याचं धाडस. धन्यवाद.
1: मंडळी, अश्विनीने मांडलेला विषय हा खरंच विचार करण्यासारखा आहे. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

संध्याकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरील व्यापाऱ्यांसाठीचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करण्यात येणार. कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यातल्या महामार्गांवर पुढच्या वर्षापासून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचं नियोजन. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीची 100% अंमलबजावणी करण्याचे विद्यापीठांना निर्देश. आणि शेफाली वर्मा तसंच शुभमन गिल यांना ICC प्लेअर ऑफ द मंथ सन्मान. आता सविस्तर बातम्या. UPI मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर व्यापाऱ्यांना किंवा दुकानदारांना द्यावं लागणार असलेलं शुल्क दिवाळीनंतर लगेच लागू करण्यात येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं आज सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. यासाठीची तारीख स्वतंत्रपणे सूचित केली जाणार आहे. सामान्य ग्राहकांना UPI पेमेंट करण्यासाठी कोणतंही शुल्क लागणार नसून व्यक्ती ते व्यक्ती UPI व्यवहारही पूर्णपणे निःशुल्क राहणार आहेत. याशिवाय महिन्याला 1 लाखापर्यंतची रक्कम UPI द्वारे मिळवणारे छोटे दुकानदार आणि पथविक्रेत्यांनाही हे शुल्क द्यावं लागणार नाही. राज्यातल्या शहरांना कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात CBG निर्मितीला चालना देण्यासाठीचे प्रकल्प उभारण्याबाबत टास्क फोर्स स्थापन करावेत आणि ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे राज्याच्या CBG धोरणानुसार प्रकल्प उभारावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: यांनी दिले आहेत. आज मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या प्रकल्पांमुळे कचरा उचलण्यासाठी महापालिकांना करावा लागणारा खर्च वाचणार असून कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल, असं प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे, असं प्रतिपादन करत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडमच्या उद्योजकांना केलं. आज मुंबईत महाराष्ट्र युके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्वाच्या क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि युके दरम्यान सामंजस्य करार करण्यात आले. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात महिला उद्योजकता हब स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि उदयती फाउंडेशन यांच्यात याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. या हबमुळे राज्यातल्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चामुळे कालचा दिवस देशाच्या इतिहासातला एक काळा दिवस ठरल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. हा मोर्चा म्हणजे घटनात्मक संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असून हा भारताच्या न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR यांच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. राज्यातली पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेत पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात, असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर आणि गंगापूर इथं गावनिहाय पाणी टंचाईचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, तसंच मराठवाडा वॉटर ग्रीड आणि जलजीवन मिशनची अपूर्ण कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यातल्या महामार्गांवर होणाऱ्या रस्ते अपघातातल्या गंभीर जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत या उद्देशानं पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या योजनेत समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज LHMK-3 या प्रगत आणि वजनाला हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर जलतोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महसूल विभागानं प्रतिबंधात्मक आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नियम मोडल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफीची 100% अंमलबजावणी करावी, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पालकमंत्री संजय शिरसाट, कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शैक्षणिक कर्ज वसुलीच्या स्थगितीबाबत शासनानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावरही कुलगुरूंनी लक्ष देण्याची सूचना सामंत यांनी केली. ते म्हणाले,
2: मराठवाड्यातल्या सगळ्या प्राचार्यांना माझी विनंती आहे की आजच सूचना केल्या पाहिजेत की मराठी भाषेचा हा कार्यक्रम नुसता मराठी भाषेच्या अभिजात भाषेसाठी नव्हता, तर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क जी माफी झालेली आहे त्याचा आढावा घेणारा देखील हा कार्यक्रम होता, आणि म्हणून ते देखील निर्देश आजच फुलारी सर आपण प्राचार्यांना द्यावेत आणि माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्याच्यातून दिलासा द्यावा. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी कर्ज काढलेली आहे त्या विद्यार्थ्यांना देखील जर बँक त्रास देत असतील तर त्यांना देखील वटणीवर आणण्याची जबाबदारी कुलगुरू मोदींनी घेतली पाहिजे. आणि तुमच्याकडनं ते वटणीवर आले नाही तर माझ्याकडे आणि शिरसाट साहेबांकडे पाठवा, त्यांना चांगले वटणीवर आणतो.
0: नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ

0: तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ज्ञानतीर्थ युवक महोत्सव येत्या 16 ते 19 ऑक्टोबर दरम्यान नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये होणार आहे. आज नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या महोत्सवात सुमारे 110 महाविद्यालयांमधले विद्यार्थी 30 कलाप्रकार आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेतील. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी आज चिकलठाणा औद्योगिक परिसरात नियोजित मतमोजणी केंद्राची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. CCTV यंत्रणा, मतपेट्या ठेवण्याची व्यवस्था, मतमोजणी कक्ष तसंच उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. मतमोजणी प्रक्रियेत कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. लातूर जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या पाटबंधारे प्रकल्प, लघु तलाव, नदी नाले यामधून होणारा अनधिकृत पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातल्या विहिरींवरून सिंचनासाठी होणारा अनधिकृत उपसा पूर्णपणे थांबवून वीज मोटारी जप्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे आगामी 15 दिवस नाशिकमधलं रामकुंड बंद ठेवण्यात येणार आहे. रामकुंड परिसरात येत्या 31 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचं धर्मध्वजारोहण होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जुना मोंढा परिसरातल्या बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं निलंबित केला आहे. या कंपनीत ऑइल रिपॅकिंगचं काम सुरू असताना झालेल्या कारवाईत 23,35,654 रुपयांचं संशयास्पद आणि चुकीचं ब्रँडिंग केलेलं खाद्यतेल जप्त करण्यात आलं. स्वच्छता आणि इतर नियमांचं उल्लंघन झाल्याचंही यावेळी दिसून आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीला पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची चौथी यादी काल प्रसिद्ध झाली. या चारही याद्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 1,46,371 शेतकऱ्यांची नावं आहेत. त्यापैकी 1,05,201 शेतकऱ्यांचेच आधार प्रमाणीकरण झालं आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचं आवाहन जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव यांनी केलं आहे. भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्मा हिला 2026 ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ हा सन्मान मिळाला आहे. महिला आशिया चषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये केलेल्या शानदार कामगिरीमुळे तिची यासाठी निवड झाली. दुसरीकडे भारतीय कप्तान शुभमन गिलला विक्रमी 5व्यांदा ICC पुरुष प्लेअर ऑफ द मंथ हा सन्मान मिळाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची यासाठी निवड झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. UPI व्यवहारांवरील व्यापाऱ्यांसाठीचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करण्यात येणार. कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अवोचत् यत् वैश्विक अनिश्चिततानां मध्येऽपि भारतस्य आर्थिक विकासः सुदृढतया प्रतिष्ठितः. अत्रावसरे नवदिल्ल्यां ब्लूमबर्ग आर्थिक मञ्चम् असौ सम्बोधितवान्. दीपावलीपर्वणः अनन्तरं चयनितेषु P2M व्यवहारेषु MDR शुल्कं प्रवर्तिष्यते. लद्दाखः भारतस्य अभिन्नमङ्गं, चीनस्य प्रत्याख्यानेन न परिवर्तते यथार्थमिति नवदिल्ल्याः दृढप्रतिपादनम्. अन्ताराष्ट्रियमुद्राकोषेण 2000 27 वर्षाय भारतस्य आर्थिक विकासानुपातः 7% यावत् वर्धितः. अपि च अन्ताराष्ट्रिय क्रिकेट समित्या सितम्बर मासस्य मासोत्कृष्ट क्रीडक पुरस्काराय शेफाली वर्मा, शुभमन गिल इत्येतौ चितौ. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अवोचत् यत् केन्द्रसर्वकारेण स्वकीये शासनदृष्टिकोणे कार्य संस्कृतौ च सशक्तिकरणाय सामर्थ्यम् इति सिद्धान्तः अङ्गीकृतः. नवदिल्ल्यां ब्लूमबर्ग न्यू इकोनॉमी फॉर्म इति आर्थिकमञ्चं सम्बोधयता प्रधानमन्त्रिणा प्रतिपादितं यत्

0: श्रोते हो अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात. आता ऐकूया अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत विनायक मोरे आणि ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश आजच्या भागात आज आम्ही आमंत्रित केले मिलिंद श्रीखंडे यांना. सुरुवातीला त्यांना अमृत कलशसाठी बोलवावं की नाही असाच माझा संभ्रम निर्माण झाला होता असं हे व्यक्तिमत्व. आणि प्राथमिक बोलण्यात मी तसा उल्लेखही केला होता. मूळचे कराडचे, सध्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले, व्यवसायानं मेकॅनिकल इंजिनियर असलेले आणि बहुराष्ट्रीय कंपनीतून समूह अभियंता या पदावरून निवृत्त झालेले, संवाद गृहपत्रिकेचं संपादन ज्यांनी केलंय, अनेक वर्तमानपत्रामध्ये लेखन, वाचकांसाठी पत्रव्यवहार, चित्रपट, गाणी, पुस्तक, पर्यटन, मित्रसभावनं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड

0: अशा कार्यक्रमांना उपस्थिती, विविध कलाकारांना भेटणं हा छंद त्यांनी बाळगलाय. समाजकार्याची आवड आहे आणि त्यातूनच निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी आणि या चांगल्या कार्याचं कौतुक म्हणजे मिळालेले पुरस्कार. टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार आणि मुक्त पत्रकारितेसाठी पिंपरी चिंचवड वृत्तपत्र लेखक मंचाचा पुरस्कार अशा उल्लेखनीय पुरस्कारांचा यामध्ये उल्लेख करता येईल. एका निवेदकाला एक श्रोता भेटणं आणि असा श्रोता की जो एक उत्तम असा स्वतः निवेदक आहे, ज्यानं रेडिओ तरंग सारख्या इंटरनेट रेडिओसाठी कार्यक्रम सादर केलेत, अशा व्यक्तिमत्वाशी गप्पा मारताना आज खरं तर श्रोते मजा येणार आहे. मिलिंद श्रीखंडेजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत, नमस्कार.
1: खूप खूप धन्यवाद. नमस्कार कैलाशजी.
0: गप्पांना सुरुवात करूयात. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे आणि कसं गेलं.
1: माझं बालपण कराडच्या 400 समोर पेठेतील पुसाळकरवाड्यामध्ये गेलं. अतिशय आर्थिक हालाकीमध्ये गेलं, कारण माझ्या वडिलांचं निधन माझ्या वयाच्या 9व्या वर्षी झालं. त्यानंतर आईने नोकरी केली आणि वाड्यामध्ये शालेय शिक्षण घेताना वडील धारा मंडळींचे आणि टिळक स्कूलमधील गुरुजनांचे संस्कार, तसंच आम्ही गीतेचे श्लोक, अथर्वशीर्ष पठण, यामुळे आमची जडणघडण चांगली झाली.
0: अच्छा.
1: त्यानंतर 1970 ते मार्च 1976 मध्ये टिळक स्कूलमध्ये 5वी ते 10वी माध्यमिक शिक्षण घेतलं. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण 11वी टिळक स्कूलमध्ये झाली आणि 12वी सायन्स कॉलेज म्हणून आहे कराडला, तिथं झालं. त्यानंतर अभियांत्रिकेला प्रवेश घेतला.
0: पण मग अभियांत्रिकेला प्रवेश घेत असताना अभियांत्रिकीमध्ये विशेष शाखा किंवा याच क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचंय असं केव्हा वाटलं तुम्हाला?
1: नाही, त्या काळी कसं आजची सारख्या विस्तृत क्षेत्र नव्हतं.
0: बरं.
1: पूर्वीच्या काळी म्हणजे इंजिनियर, डॉक्टर किंवा कारकून किंवा मग सरकारी नोकरी.
0: ओके ओके.
1: त्यामुळे आम्ही मेकॅनिकल क्षेत्रामध्ये घुसलो.
0: बरं. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला व्यवसायाला पटकन नोकरी मिळू शकेल
1: सारख्या ठिकाणी
0: हा उद्देश मिळाला.
1: हा उद्देश होता
0: त्यावेळेस होता. पण मग अभियांत्रिकी करत असताना मग मेकॅनिकल शाखेला जावं असं का वाटलं तुम्हाला?
1: कारण आवड मला मेकॅनिकलचीच होती.
0: ओके.
1: लहानपणापासून.
0: पण मग जर सुरुवातीपासून मेकॅनिकल अभियंता होण्याचं स्वप्न होतं तर मग घरामध्ये असे काही उद्योग चालायचे का की एखादं बाबा घरातलं एखादं उपकरण असेल मग ते खोलून पाहणं, त्याच्यामध्ये उत्सुकता की त्याची अंतर्गत रचना कशी असेल, तर असे काही प्रकार केले होते?
1: नक्कीच नक्कीच. वाड्यामध्ये आम्ही काही लाईट गेली, फ्यूज गेला, तर ते मी स्वतः बघायचो वयाच्या म्हणजे अगदी 14व्या 15व्या वर्षी सुद्धा मी स्वतः फ्यूज वायर बदललेली आहे. ती किती अँपियरची आहे ती जाणून घेतलं होतं मी. नंतर इलेक्ट्रिकची काही किरकोळ वायरिंगचं रिपेअरिंग असेल तर ते देखील करायचो मी. सायकल दुरुस्ती करायचो, सायकलला ऑइलिंग, ओव्हर ऑइलिंग करणं वगैरे.
0: पण मग हे असं करत असताना केव्हा असं काही गंमतशीर प्रसंग असा घडला का की बाबा खोलताना तर आपण ते खोललं व्यवस्थित पण नंतर ते व्यवस्थित बंद करता आलं नाही, किंवा मग सुस्थितीत असलेलं एखादं उपकरण हे बिघडलं आणि मग घरच्यांचा ओरडा खावा लागला वगैरे असा काही प्रकार झाला होता?
1: नक्कीच खाल्लं होतं. सायकलच्या ऑफिस एकदा झालं होतं.
0: बरं, काय झालं होतं?
1: चेन बसतच नव्हती पुन्हा. चेन निघाली, काढली होती ऑइलिंगसाठी पूर्ण खाली, ती बसायला तयार नाही.
0: बरं.
1: आईचं आईची बोलणी खाल्ली होती. मी सायकल दुकानात सायकल घेऊन टाकलं.
0: बरं.
1: मग
0: अच्छा
1: बसवली.
0: ओके ओके. पण मग हे सगळी वाटचाल पुढे सुरू असताना संसार किंवा नोकरी किंवा व्यवसायातल्या सगळ्यात कठीण काळ कोणता होता आणि त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात याबाबत काय सांगाल?
1: नक्की सांगतो ना. माझ्या म्हणजे वडील अकाली वडिलांचं निधन झाल्यामुळं आईला आमच्या नोकरी करावी लागली, पण आई आमची कोकणातली होती, आईचं माहेर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुळवली.
0: हो हो.
1: त्यामुळे आईचं शिक्षण कमी होतं.
0: अच्छा.
1: पण त्यावेळी तिला कराडला किर्लोस्कर महिला उद्योग लिमिटेड म्हणून कंपनी नुकतीच चालू झाली होती.
0: हो हो.
1: तर ते यमुताई किर्लोस्कर म्हणून आहेच त्यावेळी, आता नाही आहेत त्या. पण त्यांनी आईचा इंटरव्ह्यू घेऊन मग तिला आईला आईची परिस्थिती सांगितली.
0: बर.
1: मग तिथं तिला ती नोकरी मिळाली. पगार कमी होता.
0: बर.
1: पण आईने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये न डगमगता नेटाने नोकरी करून आम्हाला शिक्षण दिलं.

0: नंतर आम्ही बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालो.
1: हो. पण मग तुम्ही अभियंता झाल्यानंतर मग लागलीच तुम्हाला नोकरी मिळाली का नंतर मग थोडस संघर्ष करावा लागला वगैरे तो काळ किंवा त्याबाबत सांगा ना थोडस मला.
0: नाही, त्याच्यानंतर मी सुरुवातीला एमआयडीसी मध्ये छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्री मध्ये नोकरी केली. अगदी अल्प पगारामध्ये नोकरी केली ट्रेनिंग साठी. नंतर मला एम्प्लॉयमेंट थ्रू बजाज ऑटो मध्ये नोकरी मिळाली आकुर्डीच्या.
1: बर.
0: त्यानंतर मी बजाज टेम्पो मध्ये गेली, बदलली नोकरी.
1: बर.
0: आणि पुन्हा मग एस्केपची संधी आली एम्प्लॉयमेंट थ्रू. एस्केप बेअरिंग इंडिया लिमिटेड चिंचवड.
1: बर बर.
0: ही वाहन उद्योगांना लागणारी बॉल बेअरिंगची निर्मिती.
1: मग ते वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही जॉईन झालात त्या ठिकाणी?
0: एस्केपला 1990 मध्ये झालं.
1: बर बर.
0: 31 वर्ष एस्केप मध्ये नोकरी केली मी.
1: तिथे कामाचं स्वरूप कसं होतं आणि पुढे पुढे तुमची त्या ठिकाणी मग प्रगती कशी होत गेली?
0: खूप चांगला प्रश्न आहे. तिथे कामाचं स्वरूप म्हणजे तिथे असे लाईन्स आहेत, म्हणजे चॅनल्स असतात. चॅनल्स म्हणजे एक वेगवेगळ्या बेअरिंग टाईप्स असतात.
1: ओके.
0: लहान, मोठं, मिडियम साईज बेअरिंग.
1: बर.
0: तर तिथे चॅनल 7 म्हणून मी

0: बर बर हां
1: 31 वर्ष एस्केप मध्ये नोकरी केली मी.
0: हां हां तिथे कामाचं स्वरूप कसं होतं आणि पुढे पुढे तुमची त्या ठिकाणी मग प्रगती कशी होत गेली?
1: खूप चांगला प्रश्न आहे.
0: हां
1: तिथे कामाचं स्वरूप म्हणजे तिथे असे लाईन्स आहेत म्हणजे चॅनल्स असतात.
0: बर
1: चॅनल्स म्हणजे एक वेगवेगळ्या बेरिंग टाईप्स असतात,
0: ओके,
1: लहान मोठं मिडियम साईज बेरिंग.
0: बर
1: तर तिथे चॅनल 7 म्हणून मी एक लाईन आहे, प्रोडक्शन लाईन असते.
0: बर बर
1: मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये.
0: हां हां हां
1: तर तिथे आमच्या हाताखाली डिप्लोमा झालेली मुलं असायची.
0: बर
1: 6 मुलं.
0: हो
1: तर ते ग्राइंडिंग, त्याच्यानंतर असेंब्ली, बोनिंग,
0: बर
1: असं ऑपरेशन असायचं.
0: बर
1: मग ते असेंब्लीमध्ये जाणार, मग इनरिंग आउटरिंग.
0: पण तुमची सुरुवात नेमकी कशी झाली तिथे? तुम्ही पदावरती रुजू होताना कुठल्या पोस्ट वरती?
1: सुरुवातीला मी ऑपरेटर म्हणून होतो.
0: ओके.
1: ऑपरेटर म्हणून नंतर मग चॅनल टीम इंजिनियर म्हणून माल घेतलं आणि मग माझ्या हाताखाली डिप्लोमा मुलं दिली.
0: अच्छा. बर
1: मग पूर्ण चॅनलचं उत्पादन ट्रबल शूटिंग मी पाहिजो. मग काही मुलांना काय प्रॉब्लेम आला, डीएमए
0: मुलांना
1: मशीनला काय प्रॉब्लेम आला तर ते पाहिजो आम्ही.
0: बर बर पण मग बेरिंग म्हणजे ज्या बेरिंगच्या छोट्या छोट्या गोळ्या असतात त्या आणि त्याच्यातले मग छोटी मोठी आणि ती जी बेरिंग निर्माण केली जातात
1: ट्रकपर्यंत
0: ती ते निर्माण झालेले बेरिंग जे आहे ते कुठे कुठे वापरलं जायचं म्हणजे कुठल्या वाहनांसाठी त्याचा उपयोग?
1: आमच्याकडे बजाज ऑटो, टाटा मोटर्स,
0: ओके,
1: लोहिया मशीन्स लिमिटेड, वेगवेगळ्या कंपन्या, नंतर ट्रॅक्टरची कंपनी आहे बघा महिंद्रा ट्रॅक्टर.
0: बर
1: अशा जिथं जिथं घर्षण होतं आणि जे फिरणार भाग जिथं आहे पिठांचे गिरण्या, रेल्वे, बिल्वे सगळ्यांना.
0: अच्छा. बर तर त्या ठिकाणी जे आवश्यक असलेलं बेरिंग
1: तिथं फ्रिक्शन टाळायचं म्हणजे घर्षण टाळायचं तिथं ते बेरिंग आवश्यक असेल. आणि बेरिंग हे असं उत्पादन आहे की तुम्हाला खराब झाल्यानंतर ते बदलावं लागतं
0: सातत्यानं, त्याच्यामध्ये उत्पादन करावं लागतं आणि ते खराब झाल्यानंतर बदलावं लागतं. म्हणजे तो व्यवसाय असा होता की
1: मरण नव्हतं,
0: मरण
1: कधी आजारी न पडणारी कंपनी.
0: अच्छा. बर बर बर.
1: तर त्याच्यानंतर काय झालं, कालांतरानं आमच्याकडं मनुष्यबळ विकास विभागाचे एक मॅनेजर समीर कुकडे म्हणून आले.
0: बर
1: तर त्यांच्या डोक्यात असं आलं की आपण एक कंपनीसाठी एक गृहपत्रिका काढावी.
0: वा.
1: मग त्याला नाव काय सुचवावं, काय नाव सुचव असं आम्ही एक कॉन्टेस्ट ठेवली.
0: बर
1: तर त्याच्यामध्ये एक संवाद म्हणून जास्त लिडिंग आलं, अंतरंग आणि संवाद. मग संवादला एक नंबरवर होतो. मग संवाद नाव ठेवून आम्ही कंपनीसाठी एक अंतर्गत गृहपत्रिका काढली.
0: बर बर बर.
1: त्रैमासिक आहे ते.
0: ओके ओके.
1: तर कुकड्यांना माहिती होतं की मला वृत्तपत्र लेखनाची आवड आहे, जर्नलिझमची.
0: बर बर.
1: मग तिने माझ्याकडे ती जबाबदारी सोपवली. तर त्या संवाद मासिकामध्ये कंपनीतील घडामोडी, कंपनीमध्ये कुठल्या चॅनल्सनी काही कामगिरी केली किंवा कामगारांच्या मुलांनी काही यश
0: प्रावीण्य काम केलेलं असेल तर. बर.
1: किंवा 10वी 12वीतल्या मुलांना 80%पेक्षा जास्त मार्क पडले मग त्याचे फोटो घेऊन आम्ही
0: ते प्रकाशित केले जायचं, ते त्रैमासिक काढलं जायचं. बर बर.
1: कुणाला कविता लिहायची असेल तर कविता घ्यायचो आम्ही, त्यांच्या विरोध घ्यायचो.
0: हा म्हणजे कामगारांमधल्या असलेल्या ज्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे त्रैमासिक तुम्ही सुरू केलेलं होतं तुमच्या कार्यालयाच्या वतीनं. पण मग मुळामध्ये अगदी लहान वयापासूनच तुम्हाला लेखन, वाचन किंवा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग किंवा असं संपादन करणं, लिहिणं, बोलणं वगैरे अशी आवड होती?
1: हो नक्कीच. कारण कराडला मी सारदी व्याख्यान मला व्हायच्या.
0: बर.
1: तर तिथे गिरिजा किर, यशवंतराव चव्हाणांची पण मी व्याख्यान ऐकलेलं.
0: हो. बर बर बर.
1: गिरिजा किर म्हणून लेखक आहेत.
0: हो हो. मराठी
1: त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे. पुल साहित्य संमेलन भरलं होतं कराडला 51वं, ते 1976 साली. त्यावेळी दुर्गा भागवत
0: हो
1: अध्यक्ष
0: होते साहित्य संमेलन.
1: त्यावेळी मी नटसम्राट दत्ता भट आणि शांता जोग.
0: अच्छा. बर.
1: हिंदू असोसिएशनचं जे नाटक होतं मूळ नाटक ते पण मी पाहिलेलं आहे.
0: हो हो हो. बर बर.
1: ते इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात झालं होतं कराडच्या. नंतर गाण्यांची तर आवड मला होती. रेडिओ सुलन, पुणे आकाशवाणी. पुणे आकाशवाणी काय करतो ते सांगली केंद्र पुणे आकाशवाणीचेच कार्यक्रम सगळं
0: सहकार्यात सुरुवातीच्या काळामध्ये.
1: मग त्या काळी आम्ही ते नवनाट्य पण रात्रीचे ऐकतो. त्यामध्ये मला वाटसरू नवनाट्य खूप आवडायचं.
0: बर.
1: मी पुरुषोत्तम जोशी आणि व्यंकटेश माडगूळकर नाटक आहे आणि आपली आवड त्याला आपल्या आवडला आम्ही पत्राद्वारे सहभागी व्हायचो. त्यावेळी फोन इन कार्यक्रम वगैरे काही
0: नव्हते तेव्हा कार्यक्रम जे आहेत. ही सगळी वाटचाल होत असताना यातला तुमच्या आयुष्यातला एक सगळ्यात अभिमान वाटावा असा एखादा प्रश्न

0: संघ काय सांगता येईल आपल्याला?
1: हा तुम्हाला कठीण काळ एक सांगतो ना, वडील गेल्यानंतर तो दुसरा एक कठीण काळ जो होता की मी माझ्या नोकरीतून सेवानिवृत्त होताना सेवा कालाच्या अखेरच्या सहामाहीच्या दरम्यान कोरोनाचं सावट आलं होतं, म्हणजे
0: हो हो म्हणजे
1: जागतिक संकट आलं होतं
0: 2020
1: बरोबर, आणि माझे काहीतरी 6 महिनेच राहिले होते. 21 मार्चला ते
0: हो
1: साधारण 21 मार्चला लॉकडाऊन झाला आणि मी 20 सप्टेंबर 2020 रिटायर झालो.
0: बर
1: पण त्यावेळी लोकांनी माझ्या मनात विचारायचं की नोकरी सोडावी का, कारण वय पण आपलं भरपूर आहे, 60व्या वर्षात पदार्पण करतोय. आणि मित्रांनी पण सल्ला दिला की तुम्ही खूप हाय रिस्क मध्ये आहात, तरी देखील मन घट्ट करून मी धाडसानं नोकरीचा कालावधी यशस्वी पूर्ण केला. आणि आयुष्यात अभिमान वाटावा असा एक क्षण म्हणजे मला माझ्या शाळेकडून म्हणजे टिळक हायस्कूल कराडच्या टिळक हायस्कूलकडून टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार मिळाला.
0: बर कोणत्या वर्षी?
1: 2021ला दिला.
0: ओके
1: जानेवारीमध्ये.
0: अच्छा अच्छा अच्छा. वयाच्या या टप्प्यावरती आज पोहोचल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे, तर यात काही बदल झालेला आपल्याला जाणवतो?
1: नक्कीच. आज माझ्या वयाच्या 66व्या वर्षी, म्हणजे 66 पूर्ण झालं तर मला नुकतंच, विचारांमध्ये प्रगल्भता आली. आनंदी राहायचं, दुसऱ्याची तुलना करायची नाही आणि दुःखी व्हायचं नाही. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया या साहिर लुधियानवींच्या शब्दांना आपलं जीवन गाणं बनवणारा चिरतरुण अभिनेता देवानंद यांना मी आदर्श मानून वाटचाल सुरू ठेवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मी माझी तत्वमूल्य चांगली ठेवतो, चिंतन मनन करतो वर्तमानपत्रातून आणि आपल्या पुणे आकाशवाणीवरून देखील चिंतन कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले आपल्याला विचार ऐकायला मिळतात. स्तोत्र म्हणतो, देवाला नमस्कार करतो, सकाळी फिरायला गेलो की उमललेली फुलं पाहतो, त्यातून खूप प्रसन्न वाटतं.
0: हे तर तुमच्या उत्तम अशा तब्येतीचं रहस्य आम्हाला आता समजलंय. अभिनेता देवानंद ज्यांचा आदर्श असेल तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच दुःखी होणार नाही, कारण ज्याच्या नावामध्येच देव आहे, ज्याच्या नावामध्ये आनंद आहे, ज्यांनी सदाबहार आपल्या आयुष्यामध्ये आनंद बिखेरण्याचा प्रयत्न केला असा हा सदाबहार अभिनेता देवानंद. निवृत्तीनंतर तुम्ही काही विशेष छंद जोपासलेत का? तर या छंदांबाबत अधिक खुलासेवार आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं.
1: नक्कीच. म्हणजे मी एस्केप मध्ये मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये माझं काम मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये योगदान जरी असलं तरी माझी ओळख लेखणी हीच ठरली.
0: बर.
1: आणि माझी तुम्हाला मगाशी बोललो की लेखनाची आवड लक्षात घेऊन माझ्यावरती संवादची जबाबदारी सोपवली होती, पण ती ऑनररी जबाबदारी होती माझी. म्हणजे माझं रेग्युलर जे मॅन्युफॅक्चरिंग विभागातलं काम करून मी हे काम करत होतो.
0: बर.
1: आणि त्याच्या व्यतिरिक्त मी पुण्यातल्या अग्रगण्य दैनिकातून म्हणजे टाइम्स मधून 3 दशकाहून अधिक काळ नागरी समस्यावर
0: बर
1: पत्र लिहिलीच, पण सीएसआर अंतर्गत कंपन्यांचे जे सामाजिक
0: उपक्रम आहेत
1: सोशल ते आणि उद्योगाची यश गाथा, म्हणजे अतिशय स्ट्रगल
0: संघर्ष
1: करून ज्यांनी उद्योगधंदे उभे केले, प्रतिकूल परिस्थिती स्ट्रगल म्हणजे थोडक्यात, तर उद्योगाची यशोगाथा या शीर्षकांतर्गत मी लेखमाला लिहिली सकाळमध्ये. आणि महाराष्ट्र टाइम्सनं आमच्या सहकार्याने आमच्या ट्रीपची गोष्ट म्हणून एक पहिलं पुस्तक प्रकाशित झालं.
0: बरं.
1: नंतर चित्रपट, गाणी, रेडिओ, पुस्तक या छंदासह मैत्रीही जोपासली. आणि 2021 साली आमचे मित्र किशोर कुलकर्णी यांनी त्यांच्या इंटरनेट रेडिओ मराठी तरंगसाठी निवेदन करण्याची मला संधी दिली.
0: बरं बरं बरं.
1: आणि माझ्या शब्दांना मिळाला रेडिओचा सूर.
0: बर.
1: म्हणजे 30-35 वर्षांच्या साचेबद्ध नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या सर्तीवर जगण्याची संधी प्राप्त झाली मला.
0: बर.
1: आणि अशाच एका अनोख्या आवडीनं मी निवेदक झाल्यानं माझ्या निवृत्तीनंतरच्या जीवनात नवसंजीवनी आली असं मला वाटतं.
0: बर.
1: माझ्या आयुष्यातील अनुभवांचा, गाण्यांचा, ज्ञानाचा आणि जुन्या आठवणींचा वापर करून मी कार्यक्रमांना एक वेगळा फील देतो. आणि आता म्हणजे उठल्यानंतर रिटायर झालो बाबा, आता उठल्यापासून काय करायचं असा प्रश्न माझ्या मनात नसतो, तर शो मध्ये काय करायचं असा उत्साह असतो. महाराष्ट्र टाइम्सच्या गाणं मनातलं सतत, अनेक मराठी हिंदी गाण्याविषयी मी लिहायचो.
0: परीक्षांना आणि त्या गीतांविषयी

0: खेळ
1: तुम्ही
0: तुम्ही
1: लिहित
0: हा
1: होतात, बरोबर आहे.
0: त्याचा फायदा मला संहिता लिहिताना झाला, म्हणजे
1: बर.
0: हे जी गाण्याची आवड आहे
1: हा हा
0: तर त्याचा फायदा कार्यक्रमाची संहिता लिहिताना झाला. आणि चित्रपटसृष्टीतील लेखक, दिग्दर्शक,
1: हो.
0: गीतकार, संगीतकार, अभिनेत्री, अभिनेता यांच्यावर केंद्रित कार्यक्रमांसह
1: हा
0: गाण्यांच्या संगीत रचनेमध्ये सेक्सोफोनचा वापर
1: बर.
0: प्रामुख्याने असणार किंवा गिटारचा वापर, पियानो या वाद्यांचा प्रामुख्याने समावेश असणाऱ्या हिंदी आणि मराठी गीतांवर, चित्रपट गीतांवर आधारित देखील कार्यक्रम मी प्रसारित केला.
1: बर.
0: आणि मी स्वतःच्या त्या काळात रमून जातो त्यामुळं. आणि या व्यतिरिक्त कुटुंब दिन, नेत्रदान दिन, मराठी भाषा गौरव दिन यासारख्या खास दिवसांच्या अनुषंगाने शो करताना पण मला खूप मजा आली.
1: ओके.
0: आणि यामुळे सेवानिवृत्तीनंतर काय करायचं हा प्रश्न मला कधीच पडला.
1: म्हणजे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना हा प्रश्न पडतो की बाबा दादा काय आपलं दैनंदिन कार्यालयामध्ये पूर्वी आपण जात होतो आणि नंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर करण्यास काही नाही असं वाटू नये त्या लोकांसाठी म्हणजे तुम्हाला खूप संधी उपलब्ध आहेत आणि ज्यासाठी विरंगुळ्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या या आता जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे अशा गोष्टींच्या बाबींचा नक्कीच प्रयोग करू शकता, उपयोग करू शकता.
0: आणि माझा सल्ला पण आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना की तुम्ही आता संसारातून पूर्णपणे निवृत्त व्हा, संसारात पण लक्ष घालू नका, तुम्ही तुमचे छंद जोपासा. घरात 24 तास बसू नका किंवा बाहेर कुठेतरी कट्ट्यावर जाऊन आशाळभूत नजरेने बघत बघायचं आपलं. त्याच्याशी तुमच्या मनात काही जे छंद किंवा काम करा काहीतरी
1: कामाच्या धबडग्यामध्ये किंवा पूर्वी तुम्हाला जे राहिलेलं करायला
0: जे राहिलेलं केलेलं गोष्टी अगदी बरोबर,
1: त्या गोष्टीसाठी तुम्ही जर वेळ पुन्हा देता जर आला तर पुन्हा आयुष्य सुसह्य करणं आणि त्यातनं एक प्रकारचा आनंद घेणं यासारखी दुसरी बाब कुठली नाही.
0: कैलाजी कविवर्य बाब बोरकर म्हणतात की फुलत्या वेळीस वय नाही, तसा माझा हा छंद माझ्यातला तरुणपणा कायम ठेवून टिकून ठेवेल यात शंका नाही.
1: तेव्हा मिलिंद श्रीखंडजी आजच्या अमृत कलश या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि आमच्याशी हा जो दिलखुलास मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार, नमस्कार.
0: कैलाजी, खासगी FM वाहिन्या आणि टेलिव्हिजन चॅनल्सच्या भाऊगर्दीत आज त्यांच्या डोळे दिपून टाकणाऱ्या चकचकाटामध्ये आकाशवाणी आपली एखाद्या नंदादीपाप्रमाणे अंधार उजळून टाकण्याचं काम करते आणि यापुढे देखील ती राहील यात शंका नाही. आणि तुम्ही मला आज जी आपल्या अमृत कलश कार्यक्रमात बोलवलं आणि सहभागी करून घेतलं याबद्दल मी आपला देखील आभारी आहे. धन्यवाद.
2: अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण ऐकली अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. महाराष्ट्र युके भागीदारीचा प्रारंभ आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. युकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्वाच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि युके यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांचं आदानप्रदान यावेळी झालं. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधले संबंध करारांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग व्यवसाय आणि रोजगार निर्मितीतून अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कौशल्य भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे, त्यामुळे युनायटेड किंगडममधल्या संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य

0: सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद केली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही, असं बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: यानंतर मात्र अनाधिकृत इमारती बांधता येणार नाही, अनाधिकृत बिल्डिंग त्या ठिकाणी फ्लॅट करता येणार नाही. रेराचं रजिस्ट्रेशन करून रेराच्या कायद्यानुसार परवानगी घेऊन आणि जे जे डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्या डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या परवानगी घेऊनच आता बांधकाम करावं लागतील. कोणतंही बांधकाम अनाधिकृत चालणार नाही, अनाधिकृत बांधकामाची रजिस्ट्री होणार नाही.
0: या नियमांचं उल्लंघन केलं तर दुय्यम निबंधकांची विभागीय चौकशी केली जाईल, असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. राज्यात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यात निर्माण झालेल्या अडचणी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. संभाव्य टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करून चाऱ्याची उपलब्धता वाढवणं आणि त्याची नासाडी रोखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहभागातून गावागावात पशुपालकांच्या बैठका, मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. राज्यात महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांमधल्या जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यात मदत व्हावी या उद्देशानं हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचं नियोजन सुरू असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत सांगितलं. या प्रकल्पासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत SOP म्हणजे प्रमाण कार्यपद्धती निश्चित केली जाईल. नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि नव्या वर्षारंभी हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करता येईल असं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं. यात समृद्धी, मुंबई पुणे द्रुतगती आणि मुंबई गोवा या महामार्गांना प्राधान्य देत विशेष यंत्रणा उभारली जाईल असं सरनाईक म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याविरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं दाखवून दिलं तर कारवाई करू असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांसह शेकडो जणांना पोलिसांनी बेकायदेशीरित्या ताब्यात घेतल्याच्या विरोधातल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेत केलेल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती मान्य करून न्यायालयानं 19 ऑक्टोबर रोजी पुढची सुनावणी ठेवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 अंकांनी वधारून 73034 अंकांवर स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्समधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 अंकांनी वाढून 72000 निफ्टीतली पण ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे. मात्र देशातली आर्थिक परिस्थिती, परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या म्हणाल्या. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेत सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो एअर इंडिया

0: स्वेस, एअर इंडिया आणि आकाशा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर होती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदिना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नागपूर पदवीधर मतदारसंघातून बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं हा तिढा सुटला असून काल रात्री उशिरा सोले यांनी ही घोषणा केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास यांनीही भाजपाच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातल्या सोनसरी इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. उईके यांनी आज विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. तसंच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना मदत म्हणून 2 लाख रुपयांचा धनादेश दिला. मुंबई किनारपट्टीजवळ ओएनजीसीच्या तेल उत्खनन केंद्रात आज मोठी आग लागल्यानं हे केंद्र बंद करण्यात आलं. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं संशयित व्हॉट्सअप ग्रुपच्या चौकशीसंदर्भात आज 5 ठिकाणी छापे टाकले. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देशाबाहेरचे सदस्य असल्याचं आणि त्यांच्यामधल्या चर्चेत संशयास्पद बाबींशी संबंध आढळून येण्यावर तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भात पोलिसांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथल्या एका शिक्षकाची उलट तपासणी केली. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4,000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं आज चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली आणि एक बोनस गुणही मिळवला. मुंबईत वानखेडे मैदानावर रविवारी सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात 429 धावा केल्या. त्यानंतर चंदीगडचा पहिला डाव 78 धावात गुंडाळून त्यांना फॉलो ऑन दिला. चंदीगडचा दुसरा डावही 196 धावातच आटोपला. मुंबईच्या तुषार देशपांडेनं पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 गडी बाद केले. लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यातल्या लाळेखुर्द इथं शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजींना अज्ञात व्यक्तीनं आग लावली. आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी. शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन म्हणजेच वोकल फॉर लोकल, पण या उत्पादनांना देशाच्या सीमा ओलांडून जागतिक बाजारपेठ मिळाली तर स्थानिक उद्योजक, कारागीर आणि विणकरांसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP, पारंपरिक उत्पादनांना मिळणारं GI मानांकन आणि डिजिटल माध्यमं यामुळे या प्रवासाला नवी दिशा मिळू शकते. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या जनसेवेच्या प्रवासात वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल हा संदेश सातत्यानं दिला आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांना जागतिक बाजारपेठ आणि ब्रँड इंडियाची ओळख मिळवून देणं हा त्यामागचा उद्देश आहे. श्रोते हो, महाराष्ट्रातील पैठणी, हातमागाच्या साड्या आणि कोल्हापुरी चप्पल अशा विविध पारंपरिक आणि स्थानिक उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक स्तरावर ओळख आणि संधी कशा मिळू शकतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत. श्रोते हो, वोकल फॉर लोकल पासून लोकल टू ग्लोबल पर्यंतचा प्रवास घडवताना स्थानिक उत्पादकापासून ग्राहकापर्यंत आणि पुढे जागतिक बाजारपेठेपर्यंत एक मजबूत मूल्य साखळी म्हणजेच व्हॅल्यू चेन निर्माण करण्याचं महत्व आणि यामुळे ब्रँड इंडियाची जागतिक ओळख मजबूत करण्याबाबत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी अधिक माहिती दिली.
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी संकल्पना आहे मुळात वोकल फॉर लोकल, ते कशासाठी आहे तर आपल्या देशाचं आयातीवर अवलंबित्व कमी करण्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे जे स्थानिक कारागीर असतील, शेतीतली काही उत्पादनं असतील, MSME म्हणजे लघु मध्यम सूक्ष्म उद्योग काही निर्माण करत असतील, तर या सगळ्याची गुणवत्तेची मानकं एस्टॅब्लिश करणं, त्याची काही स्टँडर्डाईज करणं, ते करताना त्याची जी व्हॅल्यू चेन आहे त्याच्यामध्ये आधी ग्रामीण कारागिरांना स्केलिंग अप म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठीची क्षमता असणं, त्याच्यासाठी मेकॅनायझेशन लागेल, त्याच्यानंतर काही लोक

0: रॉ मटेरियल छोट्या लेवलचं एक्सपोर्ट करत असतील त्यांनी स्पेशलाइज कंपोनंट्स एक्सपोर्ट करणं जे ग्लोबल स्टँडर्डचे असतील किंवा जागतिक गुणवत्तेचे असतील याच्याकडे भर देणं आणि त्यासाठी त्या ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत शहरापासून राजधान्यांपर्यंत किंवा मेट्रो शहरांपर्यंतची व्हॅल्यू चेन किंवा गुणवत्ता साखळी निर्माण होणं याचं महत्व अनन्य साधारण कारण तसं झालं तरच तो माल पटकन येऊ शकतो आणि तीच गोष्ट आपण जागतिक दर्जाचं उत्पादन जागतिक बाजारपेठेत पाठवणार असू तर त्याच्यासाठी आपल्याला स्थानिक कारागिराच्या अंगातलं कौशल्य जे आहे तर त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून जागतिक दर्जाला कॉम्पीट करेल किंवा स्पर्धेमध्ये टिकेल असं करणं आणि त्यासाठी ती जी गुणवत्ता साखळी आहे म्हणजे ग्रामीण भागापासून शहराला जोडणं शहरापासून महानगरांना जोडणं आणि महानगरांपासून त्याचा जागतिक प्रवास म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं तर अगदी गुलाबाची फुलं जरी उत्पादित केली तरी ते जागतिक दर्जाची करणं आणि त्याच्यासाठी आपल्याला थेट अगदी समजा आपण पुण्या मुंबई सारख्या भागातून किंवा छोट्या गावातून आता मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेता येणं ही गुणवत्ता साखळी तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून ते कुठल्याही उत्पादनाला लागू होतं म्हणजे आणि आपल्याकडे आपण माहिती की उपग्रहापासून अनेक क्षेत्रात आपण आता अनेक गोष्टी निर्यात करतो तर छोट्या स्क्रूपासून एखाद्या गुलाब फुलासारखं किंवा बांबूच्या ब्रशपासून ते भूजच्या बांधणी सिल्कपर्यंत सगळ्या उत्पादनांना हे लागू आहे कारण व्हॅल्यू चेनचं महत्व आनंद साधारण
1: श्रोते हो कोल्हापुरी चपलांसारख्याच पारंपरिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळत असताना कारागिरांना त्याचं योग्य श्रेय बाजारपेठ आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे यावर शैलेंद्र परांजपे म्हणाले
0: प्रयत्न करावे लागतात एक तर जसं पैठणीचं उदाहरण तुम्ही दिलं किंवा कोल्हापुरी चपलेचं उदाहरण दिलं अशी अनेक उदाहरणं इलेक्ट्रॉनिक्सच्या मार्केटमध्ये टेक्स्टाईल मधलं अर्थाते पैठणीचं उदाहरण आहे किंवा फार्मास्युटिकल लाईन मध्ये आहे तसं आपल्याला माहिती की आपल्या देशात व्हॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणावर करोना नंतर झालं तर आपलं उत्पादन जागतिक तोडीचं असेल तर ते जगाच्या बाजारपेठेत टिकू शकतो म्हणजे पैठणी किंवा या गोष्टी जातात कोल्हापुरी चप्पलही जाऊ शकते पण ती जाताना जो येवल्यातला कारागीर आहे किंवा कोल्हापूरमधला चप्पल बनवणारा आहे त्याला पैसे मिळायचे असतील तर ज्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट वाढेल त्या प्रमाणात भारतातली जी साखळी आहे म्हणजे कोल्हापूरपासून चप्पल येणं आणि ती मुंबईला येऊन परदेशात जाणं या साखळीमधले लोक जे आहेत मधले त्यांची सुद्धा क्वालिटी त्या दर्जाची लागेल म्हणजे कुठल्याही प्रकारची भेसळ न होता आणि लवकरात लवकर माल आंतरराष्ट्रीय पातळीवर जात असेल तर त्याचं मूल्य देण्याची व्यवस्था ती सरकारला धोरणातून निर्माण करावी लागते म्हणजे कोल्हापूरपासून चप्पल निघाली आणि ती परदेशात गेली तर त्याच्यात किमतीची जी वाढ होईल त्याचा वाटा त्या प्रत्येक पातळीवर फक्त सरकारी लोकांना किंवा मधल्या लोकांना न मिळता कोल्हापूरच्या त्या कारागिरापर्यंत जाणं आणि तीच गोष्ट येवल्याच्या पैठणीच्या कारागिरापर्यंत जाणं ही पारदर्शक जर असेल ती मूल्य साखळी तर हा लाभ आपोआप त्या कारागिरांपर्यंत जातो म्हणून व्यवस्थांमधली पारदर्शकता आणणं ही मुख्यत्वे सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे ते डिस्ट्रीब्युशनचं आणि रिटेलचं नेटवर्क तयार होणं आणि जगातल्या बाजारपेठेमध्ये कुठल्याही ठिकाणी मूळ उत्पादनापेक्षा मधल्या साखळीला बऱ्यापैकी पैसे मिळतात तर पारदर्शक व्यवस्था केली आणि त्याच्यावर सरकारचं बऱ्यापैकी नियंत्रण असलं तर तो माल लोकल टू ग्लोबल जाईपर्यंत त्याच्यामध्ये मधल्या एजंटांपेक्षा स्थानिक कारागिरांना पैसे मिळण्याची शक्यता जास्त वाढते
1: श्रोते हो स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीच्या संधी आणि लहान उद्योजकांनी सुरुवात कुठून करावी हे जाणून घेणं गरजेचं आहे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स CAIT या व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीय शिखर संस्थेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की या उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्थेच्या कार्यकारी समितीचे संचालक ललित गांधी यांनी याबाबत अधिक माहिती दिली
2: स्थानिक उत्पादनांना परदेशी खरेदीदार व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चेंबरसारख्या संघटना असतील व्यापारी संघटना असतील शिखर संस्था असतील वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात नुकतंच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीच्या भारत मंडपममध्ये वोकल फॉर ग्लोबल ही थीम डोळ्यासमोर ठेवून मोठं प्रदर्शन आयोजित केलं आणि यामध्ये जवळपास 60 देशांचे खरेदीदार उपस्थित राहिले त्यांनी भारतीय उत्पादकांशी 1-to-1 डिस्कशन केले त्यांचे प्रोडक्ट्स पाहिले त्यांची गुणवत्ता पाहिली आणि त्यांना त्याप्रमाणे ऑर्डर सुद्धा दिल्या व्यापारी संघटना असतील शिखर संस्था असतील अशा प्रकारचे उपक्रम स्थानिक स्तरावर प्रादेशिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर नियमितपणे आयोजित करत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका आयोजित होत असतात फॉरेन कॉन्सुलेट आपल्या देशामध्ये सगळ्या देशांचे असतात त्यांचे कॉन्सुलेट जनरल जे व्यापाराचं काम पाहतात त्यांच्याबरोबरच्या बैठका या संदर्भात नियमितपणे होत असतात त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी B2B डिस्कशन होत असतं ते खरेदीदारांना आमंत्रित करतात आपण परदेशात शिष्टमंडळ घेऊन भेटी देतो वेगवेगळ्या देशांना आणि तिथल्या उत्पादकांशी तिथल्या ग्राहकांशी तिथल्या बाजारपेठेशी आपण थेट संवाद साधतो अशा प्रकारे स्थानिक उत्पादकांना प्रवेश करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आपली उत्पादनं विकण्यासाठी संघटना स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सरकार सुद्धा करत आणि सरकारच्या मदतीनं

0: या संघटनांच्या मदत स्तरावर सुद्धा नियमितपणे आयोजित होत असतात. त्याचाही सर्व उत्पादकांनी नक्की फायदा घ्यावा आणि वोकल फॉर ग्लोबल ही संकल्पना मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणारी आहे, त्याचा सर्वांनी जरूर वापर करावा आणि आपली उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून द्यावी असं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, कोल्हापुरी चप्पलांची जगभर झालेली चर्चा आणि त्या अनुषंगाने उत्पादनांचं ब्रँडिंग, ऑनलाईन विक्री आणि निर्यातीसाठीच्या महत्वाच्या गोष्टी, तसंच आपल्या कारागिरांचं योग्य श्रेय आणि फायदा याबद्दल फिक्कीचे ललित गांधी म्हणाले.
0: आपल्या हातमागाच्या साड्या असतील, पैठणी असेल, कोल्हापुरी चप्पल असतील किंवा अशा प्रकारचे उत्पादनं, हुपरीचं चांदीचं पैंजण आहे, अशा प्रकारची उत्पादनांना जागतिक बाजारपेठ चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी किंवा ऑनलाईन किंवा निर्यात वाढण्यासाठी सर्वात पहिली आवश्यकता म्हणजे दर्जेदार उत्पादनं, त्यामधलं गुणवत्ता ही टिकवून ठेवणं हे आवश्यक आहे आणि ती गुणवत्ता सातत्यपूर्ण असली पाहिजे आणि त्या गुणवत्तेच्या खात्रीसाठी तसं सर्टिफिकेशन आपण संघटना स्तरावर सुद्धा करणं गरजेचं आहे. सरकारचं BIS किंवा अन्य स्टँडर्डायझेशनचे जे काही पद्धती आहेत त्या असतातच, परंतु त्याबरोबरच संघटना स्तरावर सुद्धा या उत्पादनांचा दर्जा टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीची क्वालिटी, त्या दर्जाचं पॅकिंग आणि गुणवत्तेच्या हमीसह आपण बाजारात उतरलो तर या उत्पादनांना नक्कीच चांगली बाजारपेठ जगामध्ये मिळू शकते. प्राडाचं उदाहरण आपण विचारलं, प्राडा हा जगातला अग्रणी फॅशन ब्रँड आहे. त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईल एक्झिबिशनमध्ये कोल्हापुरी चप्पलाचं क्रेडिट न देता प्रदर्शित केलं. त्याला आम्ही संघटितपणे विरोध केला. मी चेंबरचा अध्यक्ष या नात्याने थेट प्राडाशी संपर्क साधला. त्यांनी ती चूक जाणीवपूर्वक केली का अनवधानाने केली यापेक्षाही त्यांनी ती चूक मान्य केली, ती लेखी स्वरूपातही मान्य केली. मात्र या वादामुळे किंवा प्राडाशी हा वाद जोडल्यामुळे हा वाद जगभर चर्चेला गेला आणि जगातल्या 33 देशांच्या वृत्तपत्रामध्ये, टेलिव्हिजनमध्ये माझं मत प्रदर्शित झालं आणि कोल्हापुरी चप्पलाला एक जागतिक ओळख मोठ्या प्रमाणात मिळाली. आम्ही 500,000 कोटी रुपये खर्च करूनही जे ब्रँडिंग झालं नसतं ते या वादामुळे ब्रँडिंग झालं आणि कोल्हापुरी चप्पलाचा खप खूप मोठ्या प्रमाणात वाढला. याचा नक्कीच फायदा स्थानिक बाजारपेठेला झाला, परंतु एक प्राडानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं हे शक्य झालं. प्रत्येक वेळी असं घडेलच असं नाही, त्यामुळे आपले उत्पादन आता कोल्हापुरी चप्पलला GI टॅगिंग आहे, हुपरी पैंजणला GI टॅगिंग आहे, पैठणीला GI टॅगिंग आहे, ह्याचा योग्य वापर झाला पाहिजे. 1 District 1 Product अशामध्ये बरेच उत्पादनं आहेत, त्याचा योग्य उपयोग आपण केला पाहिजे आणि आपल्या ह्या गुणवत्तेला सातत्य ठेवून त्याचं ब्रँडिंग इतकं सर्टिफिकेशनही महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पेटंट घेता येणं शक्य आहे त्या ठिकाणी पेटंट घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी कॉपीराईट घेणं शक्य आहे त्या ठिकाणी कॉपीराईट घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे जागतिक स्तरावर अनेक भारतीय उत्पादनांची चुकीच्या पद्धतीने किंवा आमची परवानगी न घेता, मूळ कारागिराला श्रेय न देता बेकायदेशीर पद्धतीने त्याचा वापर केला जातो अशी अनेक उदाहरणं पूर्वी घडलेली आहेत. प्राडामध्ये मात्र एक सकारात्मक त्यातनं निष्कर्ष निघाला आणि प्राडानं अधिकृतपणे कोल्हापूरला भेट दिली आणि कोल्हापुरी चप्पलांचं 2,000 जोड्या प्राथमिक स्तरावर खरेदी करण्याचा करार केला. ही फार मोठी उपलब्धी आहे कोल्हापुरी चप्पलांसाठी. इतकंच नव्हे तर स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना आपण संरक्षित केलं पाहिजे ही जाणीव या निमित्तानं ठळकपणे अधोरेखित झाली आणि जागतिक स्तरावर या कंपन्या ज्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला तीच पद्धत आपण सुद्धा अवलंबली पाहिजे आणि अशा प्रकारचा दर्जा आणि एथिकल प्रॅक्टिस ज्याला म्हणतो यासाठीचा दबाव सुद्धा आपण निर्माण करणं गरजेचं आहे. तर आपली उत्पादनं सुरक्षित राहतील आणि आपल्या उत्पादनांचं गुणवत्तेचं सातत्य हे मात्र सर्वात महत्वाचं आहे. प्राडाच्या प्रकरणातून मला एकच जाणवलं की प्राडा आमचं उत्पादन घ्यायला तयार आहे, परंतु त्यांचे उत्पादनाचे निकष आहेत, जागतिक दर्जाचे जे निकष आहेत त्यामध्ये चाइल्ड लेबरच्या सुरक्षिततेपासून पर्यावरणाचा विषय, तिथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वातावरण, त्यांचं आरोग्य, त्यांची सुविधा, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि यातली कुठलीही गोष्ट आपण फॉलो करत नाही किंवा ते निकष पूर्ण करत नाही ही दुर्दैवानं वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या गोष्टी सुधारणं हे सुद्धा तितक्याच महत्वाचे आहेत. उत्पादनाच्या ठिकाणचं वातावरण किंवा त्या ठिकाणच्या सुविधा सुद्धा आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे असणं हे आजच्या काळात गरजेचं झालेलं आहे, त्याचाही आपण विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. तर आपली उत्पादनं सुरक्षितही राहतील आणि जागतिक बाजारपेठेत चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील.
1: श्रोते हो, स्थानिक उत्पादकांना परदेशी खरेदीदार, प्रदर्शनं आणि निर्यातदारांशी जोडण्यासाठी विविध संस्था कशी मदत करू शकतात याबाबत ललित गांधी यांनी अधिक माहिती दिली.
0: निर्यातीसाठी छोट्या उत्पादकांना स्थानिक स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग विभागाच्या अंतर्गत निर्यात प्रोत्साहन समिती आहे.

0: समिती या प्रकारच्या उत्पादनांना कोणती बाजारपेठ उपलब्ध आहे याचं मार्गदर्शन करू शकते. त्याबरोबरच बायर सेलर मीट नियमितपणे आयोजित केल्या जातात, त्या सर्वसाधारणपणे मोठ्या शहरामध्ये आयोजित होत असतात. त्यामध्ये परदेशातले खरेदीदार आपल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट देत असतात. वेगवेगळी उत्पादनांची राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रदर्शन होत असतात. त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्थानिक उत्पादकांना त्यांची प्रदर्शनामध्ये उत्पादनं ठेवणं आणि परदेशी ग्राहकांच्या बरोबर त्या संदर्भात चर्चा करणं शक्य होतं. या माध्यमातून सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्यात वाढवता येणं शक्य आहे. बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी करणं शक्य नसेल तर ते जे एक्सपोर्ट हाऊसेस आहेत रजिस्टर्ड स्टार कॅटेगरीमधले एक्सपोर्ट हाऊसेस आहेत त्यांना आपला माल पुरवठा करून त्यांच्यामार्फत निर्यातीपासून सुरुवात करता येऊ शकते आणि नंतर आपला स्वतःचा थेट निर्यात असाही ऑप्शन आपण त्यामध्ये विचारात घेऊ शकतो. एकूणच निर्यातीसाठी अनेक नवनवीन बाजारपेठा उपलब्ध होत आहेत त्याची माहिती या माध्यमातून आपल्याला नियमितपणे मिळत असते किंवा मिळू शकते. ती माहिती घेऊन या संदर्भात पुढील वाटचाल करणं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, व्होकल फॉर लोकल ही केवळ स्थानिक वस्तू खरेदी करण्याची संकल्पना नाही तर स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याची संधीही आहे. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम, हातमाग आणि विविध अन्य क्षेत्रांसाठीचे प्रयत्न आणि डिजिटल बाजारपेठ यामुळे कारागीर, विणकर आणि लघु उद्योजकांसाठी नवी दालनं खुली होत आहेत. चला, स्थानिक उत्पादनांना साथ देऊया आणि त्यांना जागतिक ओळखही मिळवून देऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन बागेश्री देशपांडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बांधवांनो नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालनाला विशेष महत्त्व आहे. कमी जागेत आणि तुलनेने कमी गुंतवणुकीत कुक्कुटपालन सुरू करता येतं. त्यामध्ये मुक्त कुक्कुटपालन ही पद्धत शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी आता ठरू पाहत आहे. मुक्त कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना मोकळ्या वातावरणात फिरण्याची आणि नैसर्गिक खाद्य मिळवण्याची संधी मिळते. मात्र या पद्धतीतही योग्य नियोजन, जातीची निवड, खाद्य निवारा आणि रोगप्रतिबंधक उपाय यांची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. मुक्त कुक्कुटपालनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील कुक्कुटपालन शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर मयुरा गोळे मॅडम. मॅडम, कार्यक्रमात आपले स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले पारंपरिक कुक्कुटपालन, व्यावसायिक पद्धतीचं कुक्कुटपालन आणि आता मुक्त पद्धतीचं कुक्कुटपालन थोडक्यात फरक समजून घेऊया.
1: नक्कीच. सर्वप्रथम मला आपल्या शेतकरी बंधूंना सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय विषयी विचार करतो तेव्हा मुख्यत्वे कुक्कुटपालन हा व्यवसाय 1990 नंतर व्यावसायिक स्वरूपात उदयास आला. पूर्वी मानवाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविकेचे साधन म्हणून नक्कीच पोषण सुरक्षा आहार म्हणून कुक्कुटपालन हा विषय महत्वाचा ठरत होता. कारण कुक्कुटपालनापासून जी उत्पादनं मिळत होती जसं आहे अंडी आणि मांस. जेव्हा मी पोषण आहार हा शब्द वापरते तो म्हणजे केवळ जगण्यासाठी आवश्यक असणारी सर्व घटक मूलद्रव्य किंवा पोषक तत्व ही या अंड्या आणि मांसामध्ये कुक्कुटपालनाच्या उत्पादनातून मिळत आहे. म्हणजे मानवासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनांचा त्याचबरोबर जीवनसत्व आणि खनिजांचा हा एक मुख्य स्रोत आहे. मग आपण हे कुक्कुटपालन कशा पद्धतीत करू शकतो असं निश्चितच आपल्या कास्तकऱ्यांच्या मनात येऊ शकतं. त्या दृष्टीने आपण जसं म्हटलं तसं हे कुक्कुटपालन आपण व्यावसायिक स्वरूपात देखील करू शकतो किंवा परसातलं किंवा मुक्त कुक्कुटपालन या पद्धतीत करू शकतो. आज आपण बघतो जर व्यावसायिक स्वरूपात कुक्कुटपालन करायचं असेल तर सुरुवातीची गुंतवणूक ही निश्चितच जास्त लागत असते. आणि जर आपण अल्पभूधारक, गरीब, शेतकरी यांचा जर विचार केला तर निश्चितच त्यांच्यासाठी मुक्त कुक्कुटपालन किंवा ज्याला आपण परसातलं कुक्कुटपालन, ग्रामीण कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला याला संबोधता येऊ शकतं. याचं मुख्य महत्वाचं कारण असं आहे की आज देखील आपल्या भारतामध्ये 65% जनता किंवा लोक हे ग्रामीण भागात राहतात. आणि जेव्हा मी ग्रामीण भागाचा विचार करते तर शेती हे त्यांचं मुख्य अर्थार्जनाचं साधन असतं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असते. जेव्हा शेती निसर्गावर अवलंबून असते तेव्हा कास्तकऱ्यांच्या हातात उत्पन्न किती येईल याचा अंदाज किंवा आपण म्हणू शकत नाही की त्यांना जेवढं ठरवेल किंवा ठरवलं जाईल तेवढंच उत्पन्न मिळेल. त्या अनुषंगाने जर कुक्कुटपालनासारखे व्यवसाय मुक्त पद्धतीत त्यांनी केले तर निश्चितच उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाचं एक महत्वाचं स्रोत होऊ शकतो.
0: मॅडम, आपण गुंतवणुकीचा उल्लेख केला तर मुक्त पद्धतीचं जे काही कुक्कुटपालन आहे ते जर सुरू करायचं असेल तर मग सुरुवातीला मूलभूत सुविधा त्या शेतकरी बांधवाकडे कोणकोणत्या असल्या पाहिजेत.
1: आपण आता सुरुवातीपासून एका विषयावर बोलतोय तो म्हणजे मुक्त कुक्कुटपालन. मुक्त कुक्कुटपालन याचा अर्थच असा होतो की त्या शेतकऱ्याकडे ज्या काही उपलब्ध सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा वापरून त्या शेतकऱ्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचं येतं ते त्याचं व्यवस्थापन, ते तुम्ही कसं कराल ही गोष्ट इथे फार महत्वाची आहे जी मला नमूद करावीशी वाटते. आता जेव्हा आपण मुक्त कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपल्यांना सुधारित जाती देखील वापरता येतात किंवा देशी ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या कुक्कुटपालनात कोंबड्या वापरल्या जाईल त्या तुम्ही वापरून कुक्कुटपालन व्यवसाय हा सुरू करू शकतो. दोन्ही जातींमध्ये काही फरक आहे तो आपण नमूद करणार आहेच. पण एक महत्वाची जी गोष्ट आहे की ज्या काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर बऱ्याच वेळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये डाळी आहेत किंवा इतर धान्य आहेत ज्या स्वयंपाकाव्यतिरिक्त वाया जात असतं त्या गोष्टी आपण कोंबड्यांना देऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही भाजीपाल्याचा विचार केला तर ज्या गोष्टी आपण टाकून देत असतो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोंबड्यांना देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, कुचकामी जे पदार्थ आहेत जे तुमच्या कामाचे नाही आहेत ते पदार्थ वापरून कोंबड्या या अत्यंत मौल्यवान अशा अंड्यामध्ये किंवा मांसामध्ये त्याचं रूपांतर करत असतात. म्हणजे खरोखरच तसं बघायला गेलं तर विज्ञानाच्या युगात मला वाटतं कोंबडी हे एक अजब रसायनच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
0: कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपण कोंबड्या

0: ज्या कोणत्या जातींचा वापर करायचा आहे त्याबद्दल बोलूया. पण त्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट येते. जसं आता आपण कोणकोणत्या सुविधा आहेत याबद्दल सांगितलं, तर त्याचबरोबर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे जागेची निवड, जागेची गरज, जागेची किती उपलब्धता आहे त्याबद्दल काय सांगा.
1: जसं आपण आता म्हणालो की आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय किती प्रमाणात करायचा आहे या गोष्टींवर ही गोष्ट अवलंबून राहील. जसं मी म्हणलं की मुक्त व्यवसायामध्ये कोणतेही ठोक ताळे देऊ नये. जसं आपण व्यवसाय कुक्कुटपालनात म्हणतो की जर तुम्हाला मांसासाठी पक्षी वाढवायचा असेल तर एका पक्षाला 1.2 स्क्वेअर फीट इतकी जागा दिलीच गेली पाहिजे. पिंजऱ्यामध्ये

0: ते ही ठोकताय देऊ नये. जसं आपण व्यावसायिक कुक्कुटपालनात म्हणतो की जर तुम्हाला मांसासाठी पक्षी वाढवायचा असेल तर एका पक्षाला 1.2 square feet इतकी जागा दिलीच गेली पाहिजे. पिंजऱ्यामध्ये पक्षी वाढवायचे असेल तर त्याच्या जागेचे ती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केली जाते. त्यामुळे मुक्त कुक्कुटपालनामध्ये एका पक्षासाठी साधारणपणे 2 square feet एवढी आपण निवाऱ्याची जागा द्यायची आहे. आणि ही देत असताना आपल्याला ही मुख्यत्वे करून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळेचा विचार करताना किंवा बंदिस्त पद्धतीत करायचं आहे की परस आणि मुक्त पद्धत या दोन्ही गोष्टींचा विचार करून ठरवायची आहे. आणि नाही तर अगदी आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगू शकतो तुम्ही 100 पक्षी तुमच्याकडे एक जागा असेल ती निवाऱ्याची जागा वापरा आणि दिवसभर त्यांना जो परसबाग आहे त्या परसबागेमध्ये आपण चरायला सोडू शकतो. जिथे कीटक वाया गेलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या खाद्य म्हणून वापरू शकतात आणि निश्चितच त्याच्या उत्पादनात ते उपयोगात आणू शकतात.
1: निवाऱ्याबद्दल आपण आता सांगितलं, आता थोडं आपण अन्नाबद्दल बोलूया. तुम्ही उल्लेख केला की आपल्या स्वयंपाकघरात जे काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होत असतील त्या आपण या कोंबड्यांना खाद्य म्हणून देऊ शकतो. या व्यतिरिक्तही आपल्याला त्याच्या खाद्याबद्दल किंवा खाद्यासाठी आपल्याला वेगळं नियोजन करायचं आहे का?
0: निश्चित. जर आपण सुधारित जाती वापरत असू तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईन की जे खाद्य आहे ते खाद्य शक्यतो एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने तयार करा. कारण त्याच्यामध्ये काही कार्बोदकांचं प्रमाण आहे, प्रथिनांचं प्रमाण आहे, ते त्या प्रमाणात त्या पक्षाला दिलं तर निश्चितच त्याचा फायदा हा पक्ष्यांच्या उत्पादनावर होणार आहे, म्हणजेच मांसाच्या वाढीवर आणि त्याचप्रमाणे अंडी उत्पादनावर. आज आपण म्हणूया की फॉर्च्युनेटली कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आज 100 कंपन्या शेतकऱ्यांच्या दाराशी खाद्य जे आहेत ते उपलब्ध करून देत आहेत. आपण योग्य कंपनीची निवड करून ते खाद्य वापरून आणि प्रत्येक कोंबडीला दिवसाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम खाद्य त्या पक्षाला दिलं गेलं पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवून जर खाद्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित त्याचा फायदा हा होईल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्य हीच असते. कारण जवळजवळ जो काही खर्च आहे त्याच्यातला 70% खर्च हा व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील खाद्यावर होत असतो. त्यामुळे खाद्याचं नियोजन जेवढं चांगलं तेवढा तुमचा आर्थिक नफा हा चांगला होत असतो.
1: मॅडम, आता तुम्ही जेवढे प्रकार सांगितले त्यात आपण प्रामुख्याने खाद्याला 3 पद्धतीमध्ये वाटून घेऊयात. सगळ्यात पहिले म्हणजे जे त्याला नैसर्गिक पद्धतीने फिरत असताना उपलब्ध होत आहे, मग त्यात किडे असतील, शेणातलं काही मटेरियल असेल समजा. दुसरा, त्यामध्ये उल्लेख येतोय की स्वयंपाकघरातलं जे काही आपण वापरू शकतोय ते एक प्रकार झाला. आणि तिसरा, आता आपण त्यांना सांगतोय की काही प्रमाणामध्ये पोषक जे काही अन्न आपल्याला देता येईल त्याचा एक आपण उल्लेख केला. एक साधारण प्रमाण जर आपण ठरवायचं म्हटलं तर स्वयंपाकघरातलं मुक्त पद्धतीने उपलब्ध होणार आणि हे फीड तर यांचं प्रमाण कसं ठेवावं?
0: जसं मी तुम्हाला म्हटलं आत्ताच सांगताना की जर तुम्ही विकत घेऊन खाद्य वापरत असाल तर सर्वप्रथम ते खाद्य तयार करताना त्याच्यामध्ये आपण मका, सोयाबीन ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या वापरतो. या उपलब्ध नसतील तर याला पर्याय म्हणून ज्या काही पेंडी आहेत त्याचा उपयोग करू शकतो, ज्वारी बाजरी वापरू शकतो. अशा पद्धतीमध्ये एक आपण खाद्य तयार करू शकतो. त्याच्या बरोबरच जोडीला जीवनसत्व आणि खनिज यांचं मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो आणि हे असं मिक्स केलेलं खाद्य प्रत्येक पक्षाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम हे आपल्याला द्यायचं आणि उरलेलं जे खाद्य आहे ती खाद्याची जी गरज आहे ती त्यांनी बाहेर ज्या आपण दुसऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीतनं पूर्ण करायच्या आहेत.
1: म्हणजे एकूणच जर नैसर्गिक पद्धतीने त्याला जे काही उपलब्ध होत असेल ते तर तो खाणारच आहे पक्षी, त्याचबरोबर मात्र त्याच्या बाजूला
0: 30 ते 40 ग्रॅम तुम्हाला
1: त्याच्यासाठी रेडी असलं पाहिजे, जेणेकरून त्याला जर तिथे नाही सापडलं तर मग तो या खाद्यावर त्याचं पोट भरू शकतो. मॅडम, आताच थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला की 6व्या 7व्या महिन्यापासून कोंबडी अंडी उत्पादनाला सुरुवात करते, तर वयाच्या कितव्या टप्प्यापर्यंत आपण एखाद्या पक्षापासून एक चांगलं हेल्दी प्रोडक्शनची अपेक्षा ठेवू शकतो?
0: जसं आपण म्हटलं की साधारणपणे 6व्या महिन्यापासून कोंबड्या अंडे देणार आहेत आणि आपण देशी जातीच्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत. इव्हन देशी जातींच्या कोंबड्यांचा आपण विचार करतो या साधारण यांचं आयुष्यमान 4 ते 5 वर्ष असतं, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रत्येक कोंबडी अंडं हे तिच्या नैसर्गिक सायकल ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीत देत राहणार आहे. पण या कोंबड्यांमध्ये थोडीशी खुडूक होण्याची प्रवृत्ती जास्त असते, ज्याला आपण म्हणतो ना नॅचरल इन्स्टिंक्ट टू मदर. त्याच्यामुळे ब्रुडीनेस हा जो प्रकार आहे हा या कोंबड्यांमध्ये अधिक दिसतो. पण याचा आपल्याला फायदाही होतो, कारण जी अंडी त्यांच्यापासून मिळणार आहेत ती त्या उभवतात आणि त्याच्यापासून नवीन पिल्लं आपण मिळणार असतात. जेव्हा आपण व्यावसायिक कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपण एका वर्षाच्याच अंडी उत्पादनाचा विचार करतो. साधारणपणे 80 ते 90% प्रोडक्शन आपल्याकडे सरासरी मिळतच असतं आणि एकदा 80%च्या खाली प्रोडक्शन आलं की आपण म्हणतो की हा फ्लॉक आपण कल करायचा आहे. तसं या मुक्त कुक्कुटपालनामध्ये आपण म्हणत नाही, जो तो आपापल्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते सायकल पूर्ण करतो. जर तुम्हाला व्यावसायिक स्वरूपात मुक्त

0: कुक्कुटपालन करायचं असेल, म्हणजे समजा 1000 पक्षी ठेवायचे असतील, तर शक्यतो एक सायकल हे साधारण 1.5 वर्षापर्यंत पूर्ण करा, तो फ्लॉक काढून टाका, पुन्हा नवीन फ्लॉक तुम्ही ठेवू शकता.
1: आता महत्वाचा एक मुद्दा येतो, जसं आता उल्लेख केला आपण की सुधारित जातींनुसार खाद्याचं सुद्धा काही गोष्टी नियोजन करावं लागतील, तर मग आपण पहिले जातींबद्दलच बोलूयात.
0: नक्कीच.
1: जास्तीत जास्त फायदा शेतकरी बांधवांना कुठल्या जातींपासून भेटू शकतो, त्या कोणकोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत?
0: सर्वप्रथम आपण सुधारित जातींची वैशिष्ट्यांचा विचार करू. शासनाने म्हणूया आपण, किंवा विविध महाविद्यालयाने म्हणूया, किंवा कॅरी जशी संस्था आहे की केंद्रीय कृषी संशोधन केंद्र बरेली, यांचा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागामध्ये जो आपला कास्तकारी वर्ग आहे त्यांच्यासाठी काम करणे. मग या लोकांना किंवा आपल्या कास्तकारी वर्गांना पाळता येतील अशा नवीन नवीन जाती विकसित केलेल्या आहेत. या जातींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जातचं जे उत्पादनाचं प्रमाण आहे ते अधिक चांगलं येतं. म्हणजे उदाहरण घेतलं, जर देशी कोंबडी आहे तर देशी कोंबडी आपल्याला वर्षाकाठी 25 ते 50 अंडी देईल. पण तेच जर आपण सुधारित जातीचा विचार केला तर ती सुधारित जात कमीत कमी 150 ते 200 पर्यंत अंडी देईल, जी तुमच्या व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये जसे 310-320 अंडी मिळतात तेवढी मिळणार नाही, पण निश्चितच देशी कोंबडीपेक्षा ही अंडी अधिक मिळतील. तसंच जसं आपण खाद्यावर मगाशी बोललेलो आहोत, त्याच्यामध्ये आपण FCR, सगळ्यांनाच माहिती आहे की खाद्याचं मांसात रूपांतरणाचं गुणोत्तर, हा कुक्कुटपालनामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा आहे. सुधारित जातींच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे गुणोत्तर साधारणपणे 2.2 आपल्याला मिळतं. आता हेच आपण जेव्हा व्यावसायिक कोंबड्यांची तुलना करतो तिथे आपल्याला अगदी 1.5 पर्यंत FCR हा मिळत असतो, पण इथे तुम्हाला 2.2 मिळतो. अगदी देशी कोंबड्या वापरला तर ते साधारणपणे 3 असा FCR मिळणार. पुन्हा वयात येण्याचा जो कालावधी आहे, म्हणजे अंडी देण्याचा जो कालावधी आहे, तो साधारणपणे 150 दिवस ते 180 दिवस, म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये ते पक्षी अंड्यावर येण्यास सुरुवात होते, म्हणजे जे निश्चितच पुन्हा फायद्याचं राहतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये आपण जसं म्हणतो की पक्ष्यांमध्ये प्रतिकार क्षमता तेवढी नसते, जी निश्चितच या सुधारित जातीमध्ये किंवा देशी कोंबड्यांमध्ये जास्त आढळते. आणि त्याच अनुषंगाने जसं मी तुम्हाला म्हटलं की पशुवैद्यक महाविद्यालय बेंगलोर जे आहे त्यांनी गिरीराजा गिरीराणी या जाती विकसित केलेल्या आहेत, त्याच्यानंतर वनराजा, ग्रामप्रिया, कृषीब्रो या ज्या जाती आहेत त्या DPR म्हणजे डायरेक्टर ऑफ प्रोजेक्ट रिसर्च हे हैदराबादला आहे, त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. हितकारी, उपकारी, कॅरी श्यामा, कॅरी निर्भीक या सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे केंद्रीय कृषी संशोधन केंद्र इज्जतनगर बरेली यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नंदनम 19 ही जी एक जात आहे ती मुख्यत्वे मनुती केरळा यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि सध्या आपण सगळेजण श्रीनिधी, कावेरी, चैतन्य या सगळ्या जातींची नावं ऐकत आहोत, तर थोडेसे आपापले ब्रीडर्स यांनी या जाती डेव्हलप करून महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीत फेमस होत आहे. अजून महाराष्ट्राची एक ओळख म्हणून सांगते की यशवंत ॲग्रोटेक जळगाव यांनी सातपुडा नावाची एक जात विकसित केलेली आहे आणि ती देखील या मुक्त कुक्कुटपालनासाठी खूप चांगली समजली जाते.
1: मॅडम, आपण आतापर्यंत मुक्त पद्धतीच्या कुक्कुटपालनासाठी कोणकोणत्या जातीचा वापर करू शकतो, जागेची उपलब्धता, खाद्याचे प्रकार, खाद्याची उपलब्धता, सुरुवातीला कोणकोणत्या सुविधा आपल्याकडे असल्या पाहिजे याबद्दल थोडासा उल्लेख आपण आत्ता केलेला आहे. याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट येते, ते म्हणजे आपण आपल्या कुक्कुटपालनामध्ये पिण्याचे पाणी आणि त्यासंबंधित जी काही स्वच्छता आहे ती कशी बाळगायला हवी त्याबद्दल कृपया.
0: निश्चितच एक महत्वाची गोष्ट आहे, मी नेहमी कोंबड्यांच्या बाबतीत म्हणताना हे सांगते की आपल्या माणसांना जे पाणी पिण्यास योग्य आहे तेच पाणी आपल्या कोंबड्यांसाठी पिण्यासाठी योग्य आहे. आता जेव्हा आपण मुक्त पद्धतीत कोंबड्या पाळत असतो तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या पाण्यावर कंट्रोल करू शकत नाही, पण व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये मात्र आम्ही त्यांना अगदी सांगत असतो की तुम्ही कंपल्सरी जे पाणी माणसाच्या पिण्याचं योग्य असंच पाणी तुम्हाला दिलं पाहिजे, कारण बऱ्याचशा आजारांचा जो विषय आहे तो याच्यातनं पसरत असतो, त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला खूप काळजी घेणं आवश्यक आहे. ते पाणी आपल्या कोंबड्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये विशेष करून जास्त योग्य पद्धतीत राखलं गेलं पाहिजे. ॲज अ थंबरूल आम्ही म्हणतो की एक पक्षी समजा 1 ग्रॅम अन्न खाल्लं तर त्याला 2 ml पाणी पुरेसं असतं, पण उन्हाळ्यामध्ये ह्याच पाण्याचं प्रमाण 4 पट वाढवायचं आहे, त्यामुळे 1 ग्रॅम खाद्याला आपल्या त्या पक्ष्याला 4 ml पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्याला थंड, स्वच्छ, म्हणजे निर्जंतुक केलेलं पाणी आहे ते पाणी आपण वापरू

0: शकतो. एक कास्तकारी बांधूंसाठी मी सल्ला देते, आपण जसं आपल्या पाण्यासाठी क्लोरीन वापरतो तसं ब्लीचिंग पावडर वापरून तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी देखील पक्ष्यांना देऊ शकता. आणि पाणी थंड देण्यासाठी आपल्या गावाकडे मोठे रांजण वापरले जायचे, जे आपणही पिण्यासाठी वापरलं जातं. तर त्यामध्ये पाणी जर भरून ठेवलं आणि ते पाणी त्या पक्ष्यांना 24 तास उपलब्ध होईल अशी वेगवेगळी भांडी आपण जर भरून ठेवली तर निश्चितच पक्षी येऊन त्याच्यातनं ते पाणी पिऊ शकतात आणि त्याचा त्यांना फायदा हा होऊ शकतो.
1: मॅडम, आता आपण मुक्त पद्धतीमध्ये आपल्या कोंबड्यांना कुठले रोग उद्भवू शकतात, त्यांचा कशा प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे याबद्दल थोडं सांगा.
0: निश्चितच हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आपण म्हणूया, कारण कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार जो आहे त्याला म्हटलं जातं रॅनिकेट डिसीज, किंवा मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो मानमोडी, न्यू कॅसल डिसीज. जेव्हा हा आजार होतो तेव्हा या आजारामध्ये पक्ष्यांमध्ये मरतूक दिसणार, तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून हा आजार जर तुम्हाला टाळायचा असेल तर त्याला उपाय एकमेव, तो म्हणजे लसीकरण. आपण नेहमीच म्हणतो ना की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर कुक्कुटपालनासाठी हे वाक्य मी म्हणते 100% लागू आहे. कारण लसीकरण हे जर योग्य वेळी पक्ष्यांना केलं तर हा आजार पक्ष्यांमध्ये येणार नाही याची 100% मी तुम्हाला खात्री देते. त्यामुळे नेहमी RD या आजाराचं जे लसीकरण आहे ते 5व्या ते 7व्या दिवशी आपल्याला करायचं आहे. आज बाजारामध्ये या लसी वेगवेगळ्या मात्रेमध्ये उपलब्ध असतात. साधारणपणे या लसी ज्या आहेत त्या पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असतात आणि त्याच्याबरोबर एक डायलिओनची छोटी बॉटल येते. ती लस एकत्र करून पक्ष्यांच्या एकतर डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये एक एक थेंब ही टाकायची आहे. आणि याच आजारासाठी ह्या लसीचा बूस्टर डोस आहे तो साधारणपणे 28व्या दिवशी केला जातो. आता आपले पक्षी आहेत ते पूर्ण वर्षभर ठेवत असतो, तर त्यावेळी तुम्ही प्रत्येक 3 महिन्यांनी RD लासोटा ही जी लस आहे ही रिपीट करा आणि प्रत्येक 3 महिन्यांनी त्या पक्ष्यांना जंताचं औषध देखील द्या. आणि जेव्हा लसीकरण करतो तेव्हा लसीकरण करताना प्रत्येक कंपनी एक मार्गदर्शक सूचना देते. आपण ज्या कंपनीची लस घेतलेली आहे त्या लसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे लस ही नेहमी थंड जागा जी असते तिथेच ठेवणं, म्हणजेच थोडक्यात बर्फावर ठेवणं आवश्यक आहे इवन लसीकरण करताना. त्यामुळे लसीकरण करताना देखील या थोड्याशा काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा एक जो आजार आहे ज्याला IBD किंवा गंबोरो हा आजार म्हणतात, यासाठी देखील लस देणं आवश्यक आहे. आणि ही लस साधारण 14व्या दिवशी दिली जाते, म्हणजे 12 ते 14वा दिवस. आणि त्याचा जो बूस्टर आहे तो 21 ते 22व्या दिवशी केला जातो. त्याचप्रमाणे काही फाउलपॉक्स सारख्या ज्या लसी आहेत त्या 8 आठवड्यानंतर करायच्या आहेत. म्हणजे माझं म्हणणं एक निश्चित सगळ्यांसाठी राहील की आपण जेव्हा कुक्कुटपालन व्यवसाय करता तेव्हा त्या कोंबडीच्या जातीसाठी जे काही लसीकरणाचा तक्ता आहे तो आपण फॉलो करायचा आहे. अजून एक महत्वाची सूचना की जेव्हा आपण लसीकरण करणार आहोत तेव्हा तज्ज्ञाचा सल्ला घ्या, तो निश्चितच तुमच्या फायद्याचा राहणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा वातावरणानुसार देखील काही गोष्टींमध्ये बदल हा होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना नेहमी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच तुम्ही या गोष्टी केल्यात तर निश्चितच या सगळ्या आजारांवर आपण विजय मिळवू शकतो. मग अशी आपण पाण्याबद्दल बोललो तर पाण्यामध्ये इकोलाय हा देखील एक महत्वाचा जीवाणू आहे आणि त्याच्या मार्फत देखील कोंबड्यांमध्ये आजार हे होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला स्वच्छ निर्जंतुक केलेलं पाणी पक्ष्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं जर आपण ह्या काळजी घेतल्या तर कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांमध्ये कोणतेही आजार दिसणार नाही ते मी खात्री देते.
1: मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला एक महत्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो. कुक्कुटपालन याविषयी प्राध्यापक म्हणून तुम्ही याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करता आणि अशा वेळेस आपण बऱ्याचदा ह्या सगळ्या व्यवसायामागचं जे काही आर्थिक गणित आहे त्याचा सुद्धा आपण व्यवस्थित मांडणी करून अभ्यास करतो, तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर अंडी उत्पादनाचं व्यावसायिक मॉडेल, ब्रॉयलर कॉकरेलचं व्यावसायिक मॉडेल आणि जे आता आपण मुक्त पद्धतीमध्ये बघतो की बा अंडी पण भेटत राहणार, गरज पडल्यास तर आपण तो पक्षी विकून त्याचं मांसात उत्पादन घेऊ शकतो, जे काही आर्थिक गणित आहे, तर कुठलं मॉडेल आपल्याला सरस होताना दिसतं?
0: बघा, मला सगळ्यात महत्वाचं जसं वाटतं की कोणताही व्यवसाय हा आपण अर्थार्जनासाठी करत असतो, त्यामुळे तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे याच्यावर तुमचा नफा तोटा हा अवलंबून आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की ब्रॉयलर पक्ष्यांमध्ये किंवा मांसासाठी पक्षी वाढवले तर आपल्याला पटकन पैसा मिळतो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5-2 महिन्यामध्ये पक्षी विकून आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जो काही

0: नफा आहे तो तुमच्या डोळ्यासमोर असतो. जेव्हा आपण अंड्याचं गणित मांडत असतो तर व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील एक वर्षाचं पूर्ण सायकल हे चालू असतं,
1: त्याच्यात लागतही खूप मोठी आहे.
0: हा, पण जेव्हा आपण शेवटी गोळाबेरीज करतो दोन्ही व्यवसायांमध्ये फायदा आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणताही व्यवसाय हा तुम्हाला तोट्याकडे नेत नसतो, रिस्क असतेच. कारण जसं आपण प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत तसा फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी आहेत. पण तुम्ही वर्षाचं गणित जर बघितलं तर निश्चितच या व्यवसायामध्ये अधिक फायदा मिळतो. आता मी थोडस देशी कोंबड्यांबाबतीत विचार केला, त्या सगळ्यांना सांगावं वाटतं की तुम्ही इथलं मार्केटिंगचं गणित जर जमवलं म्हणजे बाजार हाट जर तुम्ही याची जमवली तर निश्चितपणे तुम्हाला अधिक फायदा हा व्यावसायिक कुक्कुटपालनापेक्षा देखील करून घेता येऊ शकतो. साधं उदाहरण देते, आज जर आपण व्हाईट एग किंवा जे पांढरं अंड कमर्शियली अवेलेबल आहे आपल्याला बाजारामध्ये त्याची किंमत असते 5, 6, 7, 8 रुपये,
1: फार तर 8 रुपये
0: बरोबर. तेच जर देशी कोंबडीचं अंड आहे हे जेव्हा लोकांना कळतं म्हणजे साधारण ब्राऊन कवच आहे त्याच्यावरनं अंड्याची साईज थोडी छोटी असते त्या गोष्टीवरनं ते अंड लक्षात येतं. त्यामुळे त्या अंड्याला बाजारामध्ये अगदी 15 रुपयापासून 20 रुपयापर्यंत आणि मुंबई सारख्या शहरामध्ये जर त्याला तुम्ही टॅगिंग केलं त्याला पॅकिंग केलं तर त्याच्यासाठी लोक 25 काय मी म्हणेन 30 रुपये द्यायला सहजपणे तयार होतील. अजून तुम्ही त्याला मॉलमध्ये ठेवलं स्वतःचं ब्रँडिंग टाका, त्याच्यातनं तुम्ही अधिक कमावू शकता. मग थोडक्यात काय आहे, तुम्हाला जर या व्यवसायामधलं गमक जुळवायचं असेल आणि हातात जर अधिक पैसा घ्यायचा असेल तर निश्चितच मला वाटतं की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही बाजार हाट शोधा. मार्केटिंगमध्ये तुम्ही सक्सेस झालात तर या व्यवसायामध्ये तुम्ही निश्चित सक्सेस होणार आहात. आणि आज आपण बघतो की बेकारीचा प्रश्न आवासून उभा आहे आणि सगळीकडे आपण म्हणतोय की अधिकाधिक रोजगार असणं आवश्यक आहे. अशा दृष्टीने मला वाटतं आपण सगळ्यांनीच एकत्र येऊ, मग त्याच्यामध्ये आम्ही महाविद्यालयातली लोक असू देत, कृषी विज्ञान केंद्रातली लोक असू देत, कृषी विभागातली लोक असू दे, पशुसंवर्धन विभागातील लोक असू दे, या सर्वांनी आपली जी 65% जनता जी शेतात राहती आहे गावात राहती आहे त्यांना हे करण्यासाठी उद्युक्त केलं तर त्याचा निश्चितच आपण म्हणतो ना की लाईव्हलीहूड आणि न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणजे उदरनिर्वाह आणि त्याचप्रमाणे पोषण सुरक्षा या दोन्हीसाठी फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. असाच प्रसार आपण करणं अधिक आवश्यक आहे.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसोबत जोडधंदा उभा करताना आपल्या उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. मुक्त कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी कोंबड्यांची योग्य जात, निवारा, खाद्य, पाणी, लसीकरण आणि बाजारपेठ यांचं नियोजन मात्र नक्की करा. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: प्रधानमंत्री किसान

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
2: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
3: त्याच आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: रात्रीचे 8:05 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: स्वप्नांनी भरलेलं आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्च पर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. यूपीआय व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ही तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या दोन्ही देशांमधले संबंध आणखी वाढवण्यावर तसंच व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि नागरिकांमधले संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. अधिक स्थिर आणि समृद्ध जग उभारण्यात हे दोन्ही देश मोठं योगदान देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. जगात अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक प्रगती भक्कम पायावर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताची क्षमता इतर देशांसाठीही नव्या संधींची दारं खुली करेल, यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.
2: सरकार के पास अथॉरिटी है, लेकिन इसका उद्देश्य ये नहीं होना चाहिए कि देश का नागरिक सिस्टम पर ही निर्भर हो जाए, बल्कि इसका मकसद ये होना चाहिए कि देश के नागरिक सक्षम हो, सशक्त हो. और भारत इसी रास्ते पर चल रहा है. इसी रास्ते पर चलते हुए भारत ने बीते 1 दशक में 25 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकाला है.
1: जगाला जेव्हा स्थिर आधारस्तंभांची गरज भासते तेव्हा आपली जबाबदारी ओळखून भारत मदतीचा हात पुढे करतो. आज भारतात 2000 अधिक जागतिक क्षमता केंद्र

0: कार्यरत असून ती जगभरातल्या कंपन्यांना विविध सेवा पुरवत आहेत अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि राज्यघटना यांची पुनर्स्थापना करण्यासाठी विरोधी पक्ष, सामान्य नागरिक आणि विविध संघटना एकत्र येऊन लढत राहू असा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर इंडिया आघाडीचे नेते आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वार्ताहर परिषद घेतली. नवी दिल्लीतल्या आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतर मंतर काढून टाकण्याच्या निर्णयाला आव्हान देऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. एसआयआरला विरोध करून घुसखोरांचा बचाव करण्याचा काँग्रेसचा डाव देशाच्या नागरिकांच्या लक्षात आला आहे आणि आता ते याला बळी पडणार नाहीत असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. दिल्लीत ते वृत्तसंस्थांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा आणि एनडीएच्या पाठीशी देशाची जनता उभी असून 2029 सार्वत्रिक निवडणुकांमध्येही आपला प्रचंड विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: श्री राहुल जी और उनके साथियों को मैं ये भी बताना चाहता हूं कि 29 में प्रचंड हार के लिए फिर से एक बार मन बना लीजिए. 2029 के आम चुनाव में एनडीए प्रचंड बहुमत के साथ जीत कर आने वाला है और कांग्रेस की फिर से एक बार लगातार चौथी बार हार होने वाली है.
0: मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची आंतरराष्ट्रीय उड्डाणं अंशतः नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा निर्णय अदानी एअरपोर्ट्सनं 2027 सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकापर्यंत पुढे ढकलला आहे. पुढच्या वर्षी मुंबई विमानतळावरच्या टर्मिनल 1 नूतनीकरण सुरू होणार असल्यानं विमान कंपन्यांना 25 ऑक्टोबरपासून त्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी 33% उड्डाणं कमी करायला किंवा ती नवी मुंबई विमानतळावर हलवायला अदानी एअरपोर्ट्सनं सांगितलं होतं. संबंधित विमान कंपन्यांनी याला विरोध दर्शवल्यानंतर AAHLचं वरिष्ठ नेतृत्व आणि इतर अधिकाऱ्यांनी आज मुंबईत एअरलाईन ऑपरेटर्स कमिटीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, त्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकासा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर हुती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदिना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय यांपैकी 4 रुग्णालयात तर 4 अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून 3 उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेत सौदी अरेबियामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी शांत आणि सतर्क रहावं, तसंच हवाई हल्ले होत असल्यास स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असे दिशानिर्देश भारतीय दूतावासानं जारी केले आहेत. सौदी अरेबियामधल्या सध्याच्या घडामोडींबाबत कसलाही व्हिडिओ पोस्ट करू नये असा सल्लाही देण्यात आला आहे. लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून चीननं कितीही नाकारलं तरी हे तथ्य बदलणार नाही याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. या संदर्भात चीननं घेतलेल्या भूमिकेवर गृहमंत्रालयानं प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून त्यात या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारताच्या सर्वेक्षणाच्या अधिकृत नकाशात लडाखमधल्या 28 आणि त्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आहे. लडाख प्रशासन आणि स्थानिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि सायप्रस यांच्यात आज नौदल ते नौदल सहकार्यावर चर्चा झाली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय संरक्षण शिष्टमंडळ आणि सायप्रस नौदल कमांडचे कमांडर कोमोडोर निकोलाउस लुका यांच्यात ही चर्चा झाली. राजेश कुमार सिंग सध्या 2 दिवसांच्या सायप्रसच्या दौऱ्यावर आहेत. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 अंकांनी वधारून 73034 अंकांवर स्थिरावला. एकाच

दिवसात झालेली सेन्सेक्स मधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 अंकांनी वधारून 22,722 अंकांवर बंद झाला. निफ्टीतली सुद्धा ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे, मात्र देशातली आर्थिक परिस्थिती आणि परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन कर तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात GDP दर 60% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2036 हा दर 6.4% राहील असा अंदाज IMF वर्तवला होता. अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात IMF नमूद केलं आहे. माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी मंत्रीपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 2019 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी वेळ द्यायचा असल्याचं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे केली चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्चपर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

बाळकृष्ण पाटील आणि सहकारी यांनी गायलेली गवळण आपण ऐकली. ही गवळण होती संत एकनाथ महाराजांची. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

कमल उन्हवणे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम संपला. 8:30 वाजले आहेत. भावधारा.

भागवत यांनी गायलेलं इंदिरा कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, यानंतर 9:30 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया गौतम बॅनर्जी यांचं गायन राग बिहाग. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहेत कैसे सुखसोये निंदरिया श्याम मूरत चित्त चढे, आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत लट उलझे सुलझा सुलझा जा बालम. त्यांना साथ संगत आहे तबला प्रवीण करकरे आणि सारंगीवर उस्ताद फारुख लतीफ खान. ऐकूया गौतम बॅनर्जी यांचं गायन राग बिहाग.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात गौतम बॅनर्जी यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि सारंगी साथ होती उस्ताद फारुक लतीफ खान यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य भाग पहिला.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य शिशिर फूल भाग पहिला. मूळ लेखक कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे, सादर करते महेश केळुसकर.

एका लक्ष्मण रेषेच्या आल्याड उभी आहे मी. माझं लग्न झालं तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1974. लग्न झालं त्याच दिवशी लक्ष्मण रेषा देखील रेखली गेली. एखाद्या पाळीव प्राण्याला सजवावं ना, अगदी तसं सजवलं मला त्या दिवशी सर्वांनी. कळ्यात हार, पायात पैंजण, आवाज करणारे पैंजण बरं, हातात बांगड्या, या लक्ष्मण रेषेच्या आत राहून मी माझा सतीपणा जपत बसायचं होतं. हो, तसं पढवण्यातच आलं होतं मला. कुणाच्या तरी विशाल पंखांच्या उभे चारही बाजूने लपेटून घेऊन जगातली सगळी सुख आपल्याला मिळालीच आहेत असं समजायचं. हा विचारच किती सुखदायक वाटला त्यावेळी. त्यावेळी सतीश म्हणाला होता की मी खूपच सुंदर आहे म्हणून. माझ्या या सौंदर्यामुळे त्याची जबाबदारी वाढणार असंही म्हणाला तो. किती मधुर होतं त्याचं ते बोलणं. पण एक दिवस लक्षात आलं की या लक्ष्मण रेषेच्या अलीकडं मी एकटीच राहिली. मला ऊब देणारा पक्षी आपली सगळी ऊब स्वतः बरोबरच घेऊन उडून गेलाय. त्यांची पहिली झेप, पहिलं उड्डाण नाही पण त्याच दिवशी समजून चुकलं की हे पहिलं उडणं नाहीये. त्या दिवसाची तारीख, वेळ, सगळं पूर्त लक्षात आहे माझ्या. त्या दिवशी तो प्रथमच म्हणाला की तो ज्या पार्टीला जाणार होता तिथं स्त्रिया येणार नाहीयेत. सतीशवर विश्वास ठेवायची सवय चढून गेली होती मला. तो एकटाच जातोय हे मनाला कुठेतरी खूपच होत, पण त्याच्या माग लागणंही मनाला पटेना. सतीश निघून गेला. थोडा वेळ कशी तरी स्वतःची करमणूक करून घेतली. मग खिडकीपाशी येऊन उभी राहिले. खूप रात्र झाली होती. तशी दरवाजा उघडत

0: इतक्या रात्री त्यांना बाहेर उभं राहिलेलं पाहून मला वाईट वाटलं. मला वाटलं त्यांना माझ्या मदतीची गरज आहे. मी पुढे झालो. काही मदत हवी आहे का?
1: नको, थँक्यू.
0: तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय.
1: मला?
0: हा,
1: पण मी तुम्हाला कुठंच पाहिल्याचं आठवत नाही. मी मिसेस मेहरा.
0: हा, साहेबांबरोबर कंपनीच्या अॅन्युअल पार्टी मध्ये पाहिलं होतं.
1: अच्छा,
0: तरी म्हटलं चेहरा इतका पाहिल्या पाहिल्यासारखा कसा वाटतोय. साहेबच एकटेच गेलेत?
1: हो, तुम्ही पण त्यांच्याच फॉर्म मध्ये आहात.
0: हा, नुकतंच 2 आठवड्यापूर्वी जॉईन झालोय.
1: असं, राहता कुठं?
0: ओ, घर मिळालंय कुठे असून. एका मित्राकडेच राहतो.
1: 12 वाजले का?
0: टू बी एक्झॅक्ट 12:25. तुम्ही म्हणत असाल तर थांबेन थोडा वेळ.
1: छे छे, नको. तुम्हाला कशाला त्रास द्यायचा? तुम्ही गेलात तरी चालेल. गुड नाईट.
0: गुड नाईट. सर आले बहुतेक. सर, मी असम बॅनर्जी.
2: आय एम मेहरा. नाईस मीटिंग यू. कम अलॉंग, कम अलॉंग.
0: मिसेस मेहरा, आता तुम्ही यांच्याकडे बघा.
1: अच्छा,
0: मी निघतो.
1: थँक्यू.
2: कुठे गेला तो?
1: त्याच्या घरी.
2: अगं, त्याला आत नाही बोलवलंस?
1: इतक्या रात्री बोलावण्याची जरूर काय असं वाटलं मला.
2: अक्कल.
1: वा, अक्कल कशाला म्हणतात हे समजण्या इतकं शुद्ध दिसते तुला.
2: फालतू बडबड बंद कर. त्याला ताबडतोब बोलवून घे.
1: कशाला?
2: आणि त्याला थँक्स दे.
1: सकाळी देईन. घाई काय एवढी?
2: इतकी कॉन्शियस का आहेस तू? कोणत्या गोष्टीसाठी?
1: तुझी एक्साइटमेंट पाहून उत्सुकता वाटते.
2: का तू सुंदर आहेस?
1: माझ्यापेक्षा माझ्या सौंदर्याची जाणीव तुलाच जास्त आहे.
2: रुबाब बंद कर.
1: तुझा रुबाब ऑफिसात दाखव. हे खरं म्हटलं.
2: त्याला बोलवतेस का?
1: काय कराल?
3: काय कराल?
1: सतीश.

सगळं ऐकल्यावर चमत्कारिकच वाटलं. मला बोलवण्याच्या विरुद्ध होत्या मिसेस मेहरा, पण तरीही त्यांचं वागणं योग्यच वाटलं मला. माझं हे पहिलंच पोस्टिंग होतं आणि मला मिस्टर मेहरांच्या हाताखालीच काम करायचं आहे. त्यांना नाराज करून भागणारच नव्हतं. सकाळी ऑफिसात मिस्टर मेहरा भेटले.

0: यू आर
1: असीम बैनर्जी।
0: आई सी।
1: काल रात्री अगदी विचित्र वेळी भेट झाली नाही?
0: सिट डाउन, सिट डाउन।
1: थँक यू।
0: हा, सर्वप्रथम माझ्या बायकोनं तुमच्याशी जे वर्तन केलं त्याबद्दल तुमची मी माफी मागतो।
1: सर, सर तुम्ही मला लाजवताय।
0: ही पहिलीच नोकरी का?
1: हो।
0: मला वाटतं हेड ऑफिसच्या सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या असेलच।
1: हो, 2 आठवड्याचं ट्रेनिंग पण पूर्ण केलंय। तुमच्याच हाताखाली काम करतोय मी।
0: आय सी। एक मिनिट। हा, बोलतोय। अगं, माझ्या तब्येतीला काय झालंय? अच्छा अच्छा, हा हा, अच्छा, हॅलो, हा, बाजारात चाललेस? हा, हे बघ, असं कर, येताना रात्रीसाठी झकासपैकी काहीतरी घेऊन ये। हा हा हा, हो हो, कालच्या रात्रीचेच मित्र आपल्या घरी जेवतील। हो ना, अगं ते इथेच बसलेत। नाही, नियमानुसार वागायचं तर खरं म्हणजे तूच त्यांची माफी मागितली पाहिजेस। नाही, ठीक आहे ठीक आहे, मी तुझ्यातर्फे त्यांची माफी मागतो। हा हा हा, ठीक आहे। या बायका ऑफिसर आलं तरी पिच्छा पुरवतात। हो सॉरी, तुमचं लग्न झालेलं आहे की तसेच आज अजून कल्पना नाही? हा, कुठं उतरलात?
1: एका मित्राकडे राहतो, अजून तरी घर मिळालेलं नाहीये।
0: मिळालो, नो प्रॉब्लेम। कुणीकडचे तुम्ही?
1: कलकत्त्याचा।
0: अच्छा, आई वडील कुठले? रिटायर्ड की?
1: नाही, माझे वडील बऱ्याच कंपन्यांचे कन्सल्टंट आहेत।
0: अच्छा, नाव?
1: नरेंद्रनाथ बॅनर्जी।
0: ते कुठे राहतात?
1: मोस्टली इन एअर, हवेतच राहतात, म्हणजे सारखे फिरत असतात।

0: लकी मैन
1: कोण? मी की माझे वडील?
0: दोघही सिगरेट
1: नो थँक्स.
0: कधी ओढतच नाही की माझ्या देखत?
1: नाही, कधीच ओढत नाही.
0: अच्छा,
1: मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही साहेब. आज असंच भेटायला आलो होतो.
0: संध्याकाळी घरी येत आहे ना?
1: नाही सर, पुन्हा कधी तरी.
0: माझ्या बायकोला घाबरता की काय? नाही आओ, घाबरू नका, ती फक्त माझ्याशीच अशी वागते. जरूर या.
1: बरं तर.
0: ओके, रात्री भेटूच.
1: ओके.

0: रात्रीच्या प्रोग्रामची मला जरा भीतीच वाटत होती.
1: कारण खास असं काही नाही,
0: जावं की न जावं असा प्रश्न पडला होता. निश्चित काहीच ठरवता येत नव्हतं.
1: शेवटी ठरवलं,
0: तिथं जायचं पण फारसं बोलायचं नाही.

0: रात्रीच्या प्रोग्रामची मला जरा भीतीच वाटत होती.
1: कारण खास असं काही नाही,
0: जावो की न जावं असा प्रश्न पडला होता. निश्चित काहीच ठरवता येत नव्हतं.
1: शेवटी ठरवलं,
0: तिथं जायचं पण फारसं बोलायचं नाही.
2: अरे असिन, तू असाच इथं उभा? रात्रीचं विसरलास?
0: नो नो सर, अगदी लक्षात आहे. यायलाच निघालो होतो. तुम्ही उगाच त्रास घेतलात.
1: मी आलो असतो.
2: तुमचा मित्र कुठे आहे इथे दिसत नाही?
0: शॉपिंगला गेलाय.
2: अच्छा,
0: छान.
2: किती खोले आहेत?
0: ही एक खोली, दोन बेडरूम्स आहेत, किचन आणि बाथरूम. दिवाणांची फॅमिली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फारसा त्रास होणार.
2: का मोठी फॅमिली वाटतं?
0: लिटल मोर दॅन प्रिस्क्राइब.
2: असं असेल तर ते आल्यामुळे तुम्हाला खरंच त्रास होईल.
0: नाही, तोपर्यंत काही ना काहीतरी सोय लावून घेईनच मी.
2: आता निघालच पाहिजे. रश्मी एक एक मिनिट मोजत बसली असेल. खूप नर्वस स्वभावाची आहे.
0: चलूया मग.
2: चला.

0: हां नमस्कार
1: नमस्कार
2: बरास उशीर झाला का आम्हाला
1: नाही नाही बसा ना
2: तू बैस यांच्याशी गप्पा मारत मी वॉश घेऊन येतो
1: बसा
0: थँक यू अरे वा तुम्ही पेंटिंग पण करता वाटतं
1: नाही नाही
0: हे तुमचं पेंटिंग आहे
1: छे हो विकत घेतलेलं आहे
0: अच्छा
1: तुम्ही लोक डायरेक्ट ऑफिसातूनच आलात का
0: नाही घरून साहेब स्वतःच मला न्यायला आले होते असा राजा माणूस मला बॉस म्हणून मिळाला नशिबो नाही मी
1: तुमची हरकत नसेल तर एक मिनिटातच आले
0: हा जरूर जरूर
1: आजच नेमकामचा कुक
0: दांडी मारले वाटतं
1: हो ना
0: अरे अरे म्हणजे तुम्हाला सगळं करावं लागणार दिसतंय त्रास झाला उगाच
1: छे हो त्यात त्रास कसला
0: म्हणजे पण
1: दोघा तिघांनी मिळून एकत्र जेवलं तर उलट बरंच वाटतं मला त्यातून पतीची आज्ञा
2: तू पुन्हा काहीतरी मूर्खासारखं बोललीस वाटत
1: मी
0: नाही हो त्या
2: आमचा कुक नको तेव्हा नेमका सुट्टीवर गेलाय
0: एक्झॅक्टली हेच हेच मिसेस मेरा म्हणत होत्या
2: हा मग ठीक आहे बरं तुम्ही हे सांगा तुम्ही राहण्याच्या जागेबद्दल काय विचार केलाय तुमच्या मित्राची फॅमिली केव्हा येते
0: आय थिंक शुक्रवार पर्यंत
2: शुक्रवार तो परवाच आहे काही सोय झाली राहण्याची
0: अजून तरी नाही अगदीच कुठं नाही जमलं तर मेस मध्ये तरी सोय होईलच
2: जोपर्यंत अगदी नीट सोय होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा
0: इथं
2: हा म्हणजे माझ्या घरी
0: इथं नको नको सर म्हणजे काही ना काहीतरी सोय होईलच
2: जर झाली नाही तर म्हणतोय मी
0: अच्छा
2: अगं अगं ऐकलंस का रश्मी
1: काय म्हणताय
2: असीम बॅनरची एका फार मोठ्या कन्सल्टंटचे सुपुत्र आहेत
1: अच्छा
2: कमीत कमी 10-11 कंपन्यातून तरी ह्यांच्या पिताजींचं वाक्य म्हणजे ब्रह्म वाक्य मानलं जातं
1: असं का
2: फार मोठा कामाचा माणूस करेल
1: तुमची कॅल्क्युलेशन अगदी झटपट होत असतात
2: दिसायला साधी आणि शांत वाटतेस पण वाद विवादात कुणालाही हार जाणार नाहीस यू लिटिल इन बाय द वे असीम तुम्ही तर डायरेक्टली मॅनेजर म्हणून अपॉइंट होऊ शकला असतात हाऊ यू गॉट सॅटिस्फाय बाय मिअरली बिईंग अ सेल्स ऑफिसर
0: माझे काका पण असंच म्हणाले ते तर त्यांच्याच फर्म मध्ये मला घ्यायला तयार झाले होते
2: ते काय करतात
0: इंडियन फर्टिलायझर्सचे जनरल मॅनेजर आहेत माझे सर्वच नातेवाईक कोणत्या ना कोणत्या तरी कंपन्यातून मोठमोठ्या हुद्द्यांवर आहेत माझे मामा देखील वडिलांप्रमाणेच कितीतरी फर्म्स मध्ये लीगल कन्सल्टंट आहेत
2: व्हेरी वेल कनेक्टेड मॅन ठीक आहे बरं सांगा काय घेणार
0: मी काही मदत करू का
2: हो ती तर तुम्ही नेहमीच करत राहणार आहात हॅव पेशन्स लेट मी गेट समथिंग फॉर यू
1: काल तुम्हाला थँक्स द्यायचं राहूनच गेलं
0: नाही पण
1: नाही रात्र खूपच झाली होती
0: हो पण
1: ह्यांची अवस्था
0: नाही
1: तुमच्याशी ओळखही अगदी नुकतीच झाली होती तुम्ही प्लीज राग मानू नका
0: मुळीच नाही हो त्या गोष्टीवरून तुम्हाला बरंच बोललेलं दिसतंय साहेब
1: तुम्हाला कसं कळलं
0: आज ऑफिसमध्ये तेच सांगत होते
1: काय काय सांगत होते
2: बरीच शोधाशोध केल्यावर सोडा सापडला रश्मी आज सोडा मागून घेतला नव्हता असं वाटतं
1: तुम्हाला माहितच आहे की कुक आलेलाच नाही
2: आय एम सॉरी
1: आता तुम्ही आलाच आहात हे बघा मी थोडं स्वयंपाकाचं
2: अगं अगं बैस ना मी म्युझिक लावतो लेट अस डान्स

0: असिन, लग्न झाल्यापासून मी एकदाही डान्स केला नाही.
1: ते का, कमीत कमी न्यू इयर्स डेच्या दिवशी तरी नाचतास ना.
0: छे, आपल्या बायकोबरोबर नाचणं याला काही अर्थ आहे का?
1: ती गोष्ट वेगळी, पण नाचू नका म्हणून मनाई कोणी केली होती? आजकाल मला वाटतं आपण हेन पॅक्ट आहोत असं भासवायची फॅशनच झाली असावी. आतल्यात मात्र बायकोच्या तोंडाला फेस आणायचा.
2: मॅडम, तुम्ही म्हणताय तसं नाही. ऑफिसात साहेबांचा जो लौकिक आहे तो हेन पॅकला जवळच आहे.
1: तुम्ही तर बघताच आहात.
2: नाही, वस्तुस्थिती अशीच आहे.
1: तुम्ही असंच म्हणणार? सतीश तुमचे बॉस ना.
2: सॉरी सॉरी, आय सरेंडर.
0: असिम, आयुष्यात मी कोणत्याही गोष्टीला प्रायोरिटी देईन पण इमोशन्स ना नाही. कदाचित असं झालं असेल, परिस्थितीचे टक्के टोनपे खात खात मी खूप प्रॅक्टिकल झालो असेल.
2: प्रत्येक शहाण्या सुरत्या माणसानं प्रॅक्टिकल बनलंच पाहिजे, मलाही तसंच वाटतं. आणि तसं जमलं नाही ना तर
0: लहान वयात खूप समजूत आले तुला, चांगली गोष्ट आहे.
1: आयुष्यात भावनांचं स्थान महत्वाचं वाटतं मला. भावना नसतील आयुष्याचा वीट येईल, निरस होईल, ते थकून जायला होईल या वाटचाली.
0: वीट आणि थकवा फार जुनाट जुनाट आणि पारंपरिक कल्पना
1: असतील कदाचित, पण त्या जुनाट आणि पारंपरिक आहेत म्हणून त्यांना असं डावलून नाही चालणार. भावना नसतील तर आयुष्य म्हणजे एक देखावा ठोंग होऊन जाईल.
0: मग तुला काय वाटतं, भावना दिखाऊ नसतात म्हणून? भावना आणि दिखाऊपणा एकत्र मिसळल्या की एक आगळीच मजा येते. व्हिस्की मध्ये सोडा मिसळला की येते तशी.
1: त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं सुचतंय काय?
0: एकदा पिऊन तर बघ, तिचा सच्चेपणा त्याशिवाय तुला कळायचं नाही.
1: खरंच पहिले तर कदाचित
0: मला काहीच वाटणार नाही.
1: खरोखरच तुम्ही फार फार प्रॅक्टिकल आहात.
2: हे तुमचं म्हणणं मला पटत नाही मॅडम. जर साहेबांनी तुम्हाला मनाई केली तर त्याचा अर्थ ते फार पॉझिटिव्ह आहेत असा होईल.
1: मग देखावा कशासाठी?
0: हा तर दिखाऊपणाचा मुद्दा निघालाय म्हणून सांगतो की या दुनियेत असं कुणीच नाही आणि काहीच नाही की ज्यात दिखाऊपणा नाही. आई मुलाला जन्म देते तो देखील एक देखावाच असतो. जर तिनं तो दिखाऊपणा केला नाही तर लोक तिला राक्षसीन म्हणतील. मुलं मोठी होतात, आई त्यावेळी आपल्या अशा मुलाचं का राहत नाही की जो मुलगा सर्वात जास्त गरीब आहे, गरजू आहे, ती अशाच मुलाजवळ राहते जो श्रीमंत आहे, जो साऱ्या दुनियेतली सुख तिला देऊ शकेल. मला आठवते कार अपघातात माझ्या कमरेचं हाड मोडलं होतं, 6 महिने अंथरुणावर खिळून होतो. आईला कितीतरी तारा केल्या मी, पण त्या 6 महिन्यात ती फक्त 6 दिवसांसाठी आली. मला पाहिला, त्यात सुद्धा इथं राहिल्यामुळं तिला त्रास किती होतो हे सांगण्यातच सगळा वेळ गेला. बाकीचे भाऊ तर तोंड दाखवायला सुद्धा आले नाहीत. एका भावानं तर माझं चांगलं ठरलेलं लग्न मोडलं, मुलीच्या बापाला सांगितलं ह्या अर्ध मेल्या माणसाला कसली मुलगी देता. हे जग अतिशय निर्दय आहे रश्मी, नियतीची थप्पड खाण्यापूर्वीच सावध होणं चांगलं. हसीम, माझे अनुभव मी तुला सांगायला लागलो तर ते ऐकून तुला वाटेल मी फार कोलमडून पडलेला माणूस आहे, पण नाही, एवढं होऊन सुद्धा मी अतिशय नॉर्मल आहे. हसीम, माझं नवं नवं लग्न झालं होतं, रश्मीच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ राहावं असं मला वाटत होतं, पण मला स्पेशल टूरवर पाठवण्यात आलं. का तर कंपनीची सेल्स फिगर फार डाऊन झाली होती, काहीतरी धडपड करणं जरुरीचं होतं म्हणून 2 महिने काम केलं. रात्र पाहिली नाही की दिवस पाहिला नाही. माझी ही सोन्यासारखी बायको माझी वाट पाहत असेल हेच मी विसरलो. खाणं पिणं राहणं कशाचाच काही ठाव ठिकाणा उरला नव्हता. कोणत्याच गावात 2 दिवसापेक्षा जास्त दिवस कधी राहिलो नाही. गाडीचं स्टेअरिंग सांभाळत एका गावाहून दुसऱ्या गावाकडे धावत राहिलो. आणि जेव्हा सेल वाढला, माझा झोनल मॅनेजर सगळं क्रेडिट अलगत घेऊन बसला. त्याला ताबडतोब 5 इन्क्रीमेंट्स मिळाली आणि 2 महिन्यात प्रमोशन सुद्धा. त्या माणसानं मॅनेजमेंटच्या समोर माझ्या नावाचा साधा उल्लेख देखील केला नाही, चकार शब्द काढला नाही माझ्या कामगिरीबद्दल. मी जिथं होतो तिथंच राहिलो. हसीम, या सगळ्या प्रकाराला काय नाव देशील तू?
2: हा तर चक्क अन्याय आहे सर.
0: या जगात प्रत्येक क्षणी प्रत्येक घटकेला अन्याय होत असतो. नातेवाईक, मित्र, हकीम सगळेजण तुमचा फायदा उठवायला बघत असतात. अरे अरे, आपण खूपच सिरियस झालं. लेट्स एन्जॉय, कम अँड डान्स. कम ऑन
2: डान्स.
0: हा, रश्मी बरोबर, चक्क माझ्या बरोबर. कम ऑन.

0: मिस्टर आणि मिसेस मेहरांची आणि माझी ओळख देखून दोन चार दिवसच झाले होते, पण मला वाटायचं मी एखाद्या ग्रहणासारखा चंद्र आणि सूर्याच्या मध्ये आलोय. मग वाटायला लागलं की मी दोघांमधला एक सेतू आहे, दोघांमधला कम्युनिकेशन चॅनेल. मिस्टर मेहराने आग्रह करून मला त्यांच्या घरीच राहायला ठेवून घेतलं आणि माझी जबाबदारी अधिकच वाढली. मी एक टू डायमेन्शनल तस्वीर झालो. मिस्टर मेहरा आणि मिसेस मेहरा दोघेही ज्यात डोकवून स्वतःला पाहू शकतात अशी तस्वीर. हा अनुभव कसा आंबटगोड वाटला. कधी कधी एखादं नाटक चाललंय असं समजून मी तटस्थ प्रेक्षक बनायचो, तर कधी कधी मी स्वतःच अंतर्बाह्य हादरून जायचो. मिस्टर मेहरा मला जरा जास्तच महत्व देतात, पण मिसेस मेहरा अशा अवघडल्यासारख्या वाटतात की मला भीतीच वाटते. एक दिवस मिसेस मेहरा हातामध्ये चक्क टॉवेल आणि माझे आंघोळीचे कपडे घेऊन आल्या. अरे अरे अरे, मी स्वतःच घेतले असते, तुम्ही कशाला त्रास घेतला?
1: यात त्रास कसला?
0: अरे पण
1: सतीशला तर वाटतं की मी तुमची देखभाल नीट करीतच नाही.
0: म्हणजे इतके दिवस मी इथे राहतोय आणि अजून मला पाहुणा समजताय? नाही, म्हणजे याचा अर्थ मला लवकरात लवकर स्वतःसाठी जागा शोधणं भाग आहे.
1: नाही नाही, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय.
0: गैरसमज?
1: माझं म्हणणं
0: नाही, म्हणजे
1: सतीशचं म्हणणं असं की ज्या सुखसोयी तुम्हाला मिळायला हव्यात त्या इथं मिळत नाहीये.
0: पण यापेक्षा जास्त सुखसोयींची अपेक्षा आम्ही माझ्या नातेवाईकांकडून देखील करणार नाही.
1: अंड कसं बनवू?
0: अर्थातच सगळ्यांसाठी जसं असेल तसंच.
1: अच्छा, मग ट्राय करते. हा
2: हा, म्हणे फ्राय करते, कुणाला आवडो ना आवडो फ्रायच करणार.
1: मी ह्याला विचारलं होतं, ते म्हणाले सर्वांसाठी जसं जमेल तसंच चालेल.
2: ते म्हणाले आणि तू मान्य केलंस. अगं, तू या माणसाला ओळखत नाहीयेस? ही व्हीआयपी सन.
0: मी एवढा मोठा नाही सर. तुम्ही असले जबरदस्ती करणार असाल ना
2: तर आपल्या बॉसला धमकी देतोय. जाने दो यार, हा तुमच्या दोघांतला मामला आहे, आपापसात काय ते बघून घ्या.
1: तुम्हाला कसं अंड बनवून देऊ ते नाही सांगितलं.
2: चालेल फ्राय.
0: तुमची हरकत नसेल तर जरा आंघोळ करून घेतो.
1: त्यासाठी देखील बॉसची परवानगी हवी का? अरे बाबा, हे घर आहे, ऑफिस नव्हे.
2: रश्मी, खर तर हा माझ्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करणार माणूस आहे. मला हवं ते त्याच्याकडून करून घेऊ शकतो मी.
1: अच्छा,
2: तरी सुद्धा मनापासून खुश होऊन त्यानं काही केलं दिलं तर ते फार चांगलं होईल.
1: तुमचं कॅल्क्युलेटिंग नेचर चांगलंच माहितीये मला, यासाठीच त्याची एवढी खातरदारी करायला लावता मला.
2: त्याच्या वडिलांच्या रेप्युटेशन बद्दल सर्व माहिती मिळवलंय मी. हा काम जमवेल तर सर्वांना मागं सारून सरळ सरळ सेल्स मॅनेजर बनू शकेल.
1: पण एरवी ही 2-3 वर्षात तुम्हाला प्रमोशन मिळणार आहेच ना?
2: यू सिली गर्ल, कोणती चीज लुबाडून ओरबाडून खेचून घेण्याची मजा आहे ती खुल्लम खुल्ला घेण्यात कशी येणार?
1: स्वतःच्या इच्छेवर ताबा ठेवलास तर ते अधिक चांगलं होईल सतीश.
2: मग काय साधू बनू, हिमालयात जाऊ? याचीच तर चीड आहे मला. मला जगायची इच्छा आहे, कोणतीही किंमत देऊन मला जगायचं आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी थांबावं लागलंय, चुरावं लागलंय, ताटकळावं लागलंय मला. आता इतरांना ताटकळत ठेवायचं आहे, त्यांना दाखवत दाखवत खिजवत खिजवत सुख लुटायचं आहे मला. वेळ पडलीस तर दुसऱ्याचं सुख हिरावून घेऊन सुद्धा.
1: तुझ्या बोलण्याची भीती वाटते मला सतीश.
2: जा ब्रेकफास्टची तयारी कर.

0: अरे बघा कुणीतरी कोण आलंय ते
1: तार आहे
0: कुणाची
1: मला बापरे भलतीच आफत आली इथं माझीच राहायची पंचायत आणि त्यात भर म्हणून बाबा पण इथे येत आहेत हा सॉरी मी तार पूर्ती वाचली सुद्धा नाही लिहिलंय आपल्या चेअरमनचे गेस्ट म्हणून येत आहेत
0: चेअरमनचे अच्छा हा त्यांच्याशी जरा भेट वगैरे घडून द्याल ना आमचे
1: जरूर जरूर
2: का ऑफिसला जायला आता नाही वाटत उशीर होत ब्रेकफास्ट साठी किती आरडाओरडा केलात मगाशी
0: अगं अगं असीमचे वडील येत आहेत
2: असं
0: तुला काहीच वाटलं नाही ऐकून
2: आणखीन काय प्रतिक्रिया दाखवायची बाई
0: माझा मूड खराब करायला हिला मजा वाटते
1: तुम्हा दोघांमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे.

0: बरोबर बोललात तुम्ही.
1: तुला कुणीतरी समजू शकतं याचा मला आनंद होतो. जेव्हा मी बॅचलर होतो तेव्हा मला देखील दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याची अशीच खुमखुमी येत असे.
2: पण मी तर तुमच्या कोणत्याही बाबतीत
1: मुळीच नाही यार. वैवाहिक जीवनातला एकसुरीपणा असल्या प्रसंगामुळे जातो उलट. असले खटके खुटके नसतील तर प्रत्येक शादी सुद्धा माणूस आत्महत्या करेल.
2: सर, तुमच्या प्रत्येक वाक्यातून तुमचा अनुभव बोलत असतो.
0: मस्का लावला ना आपल्या बॉसला.
1: तो कसला मस्का लावतोय मला. आता मस्का लावायची पाळी माझी आहे.
2: कसला मस्का सर? तुम्ही माझं लेग पुलिंग करताय.
1: मस्का मस्का म्हणजे लोणी जे ब्रेकफास्टच्या टेबलवर आपल्या दोघांची वाट पाहते. चला ब्रेकफास्ट करू.

माझ्यात आणि असीममध्ये कसले संबंध जुळवायचे होते सतीशच्या मनात ते मला कधी कळलंच नाही. ते माझ्यावर नाराज आहेत की असीमवर तेही कळलं नाही. मी स्वतःकडून अगदी अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला, पण रोज काही ना काही प्रसंग घडायचाच. मी असीमपासून जितके दूर जायचा प्रयत्न करायचे ना, तितके सतीश त्याच्याशी बोलायला मला भाग पाडायचे. का कुणाच ठाऊ, पण असीमपेक्षा सतीशची जास्त भीती वाटायची मला. एकाएकी माझ्याच घरात मलाच परक वाटायला लागलं. वाटलं सतीशनं एखादा मुखपटात चढवलाय. त्याचे आणि माझे संबंध अगदी औपचारिक झालेत. असीमची तोल तोल करण्यात जरा जरी काही कमी पडलं तरी ते मला रागवत असत, मला वेडं वाकडं बोलत. त्या दोघांच्या मध्ये उभं राहिलं की मला किती एकाकी वाटायचं, दोघेही परके वाटायचे, अगदी अनोळखी. सतीशच्या वागण्याचा अर्थ लावता लावता भलताच गुंतावायचा आणि त्या गुंत्यात मीच अडकून बसायची. आणि ज्या दिवशी ही निर्गाठ सुटली, त्या दिवशी मी एकदम आकाशातून जमिनीवर कोसळले.

0: आत्ताच आपण शिशिरफूल या अनुभवनाट्याचा भाग पहिला ऐकला. मूळ लेखक कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे, यातील सहभागी कलाकार सतीश सुनील वंजू, आशिम विजय रानडे, रश्मी सुनीता बापट. सादर करते होते महेश केळुसकर.
1: श्रोते हो, आत्ताच आपण नभोनाट्य भाग पहिला ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. श्रोतेहो, पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आमचं हे प्रसारण अखंड सुरू राहील. तेव्हा भेटूयात उद्या पहाटे. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.